या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो नमस्कार. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 24 श्रावण शके 1948 म्हणजेच 15 ऑगस्ट 2026. श्रोते हो आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रणाम. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो सकाळचे 5:58 आणि 28 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानेटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

श्रोते हो, आज आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन. ऐकूया देशवंदना. राष्ट्र सर्वोपरी हीच आपली ओळख खरी.

डॉक्टर रूपा कुलकर्णी यांनी गायलेलं संस्कृत स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया वंदना विटणकर यांची रचना, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेली, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

सी रामचंद्र यांचं संगीत असलेली ही होती ग दि माडगुळकर यांची रचना. गायली होती राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी. श्रोते हो, आता ऐकूया समूहस्वरात यशवंत देव यांची रचना.

श्रोते हो, देशवंदना आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरात आनंद टेकाडे यांची रचना, संगीत कानू घोष यांचं.

श्रोते हो, समूह स्वरातली ही देशभक्तीपर गीतरचना ऐकली. ही गीतरचना आणि या रचनेला संगीत होतं विनयचंद्र मौद्गल्य यांचं. आणि या रचनेबरोबरच देशवंदना हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण सकाळी उठतो, काही लोक सकाळी उठल्यानंतर समोर त्यांना घड्याळ

0: काही लोक घड्याळाबरोबर उठतात, काही लोक घड्याळाच्या मदतीनं उठतात आणि काही लोक घड्याळाप्रमाणे उठतात. असे तीन चार प्रकार लोकांचे आहेत. तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घड्याळाला खूप महत्त्व आहे. घड्याळामध्ये तास आहे, आकडे आहे, मिनिटं आहेत, सेकंद आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी त्या घड्याळामध्ये आहेत. आणि वेळ पाहण्यासाठी संदर्भ म्हणून आपल्याला घड्याळ लागतंच. पृथ्वी साधारणपणे 24 तासामध्ये परिभ्रमण करते आपल्या भोवती. तर त्याच्यामध्ये जे 24 भाग तिचे केलेले आहेत त्या 24 भागांना एक एक तास असं म्हटलं जातं. आणि त्या तासामध्ये मग त्याचे विभाग आहेत. आता मिनटं असतील, 60 मिनटाचा एक तास किंवा 1 मिनिटाचे 60 सेकंद असे भाग आहेत. आपल्याला जंतरमंतरबद्दल माहिती असेल, जयपूरच्या राजांनी जंतरमंतर वेधशाळा उभ्या केल्या. जयपूरमध्ये आहे, ग्वाल्हेरमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये सूर्याच्या हालचालींवरून आपल्याला वेळा समजतात, घटिका समजतात, किंवा ग्रह ताऱ्यांवरून पण वेळा समजण्याची, दिशा समजण्याची, महिने समजण्याची पद्धत आपल्या शास्त्रामध्ये आहे. साधारणपणानं घड्याळाचा जो उगम झाला तो 15व्या शतकाच्या मध्यामध्ये झाला. इजिप्तमध्ये उन्हामुळे जी सावली पडायची त्याच्यामधून सनशॅडो डायल, म्हणजे सूर्याच्या उन्हाची जी छाया पडेल किरणांची एका ठराविक ठिकाणी, त्याच्यावरून घड्याळ केलं गेलं आणि त्याच्यामधून वेळा समजायचा. त्याचे बर्लिनला जे म्युझियम आहे त्याच्यामध्ये ते घड्याळ आणि त्याचे काही भाग आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पाण्याचं घड्याळ आलं, म्हणजे त्याला पाण घड्याळ म्हणायचे, वॉटर क्लॉक. 14व्या शतकामध्ये म्हणजे 15व्या शतकाच्या आधी, याच्याही पूर्वी युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग व्हायचा. म्हणजे आज आपण बघतो ते असं 2 भाग असतात, त्याला वरती खाली, त्याच्यात ते छिद्र कमी अधिक आकाराचं असतं. त्याच्यातून आपल्याला ती वाळू पडली की ठराविक वेळामध्ये किती वेळ झाला हे समजतं. पाण्यामध्ये आपण घटिका बुडवतो, त्याच्यात घटिकेचा उल्लेख असतो, म्हणजे पाण घड्याळ आहे, वाळूचं घड्याळ आहे आणि त्याच्यामध्ये 1 तासाचा कालखंड, घटकेचा कालखंड असं मोजलं जातं. आणि ही घड्याळं भारतात आपल्या फार पूर्वीपासून वापरत होती. साधारणपणानं 15-16व्या शतकापासून घड्याळांमध्ये उत्क्रांती सुरू झाली, वेगवेगळे शोध लागले आणि त्यानंतर वजनावर चालणारं घड्याळ तयार झालं. इंग्लंडमध्ये तर असं घड्याळ एका कॅथेड्रलवरती बसवलं गेलं, पण या घड्याळांना फक्त एकच काटा होता तासाचा, म्हणजे किती वाजले हे फक्त त्या आकड्यावरती जाऊन तो काटा थांबला की समजायचं. 16th century म्हणजे 16व्या शतकाच्या सुरुवातीला वजनाच्याऐवजी त्याची जागा पोलादी स्प्रिंगनी घेतली आणि नंतर गॅलिलिओनी शोध लावले तर त्यामुळे लंबकाची घड्याळं तयार व्हायला लागली. 17व्या शतकामध्ये पूर्वी जो एकच काटा होता घड्याळात त्याच्याबरोबर ते दुसरा मिनिट काटा पण जोडला गेला. आणि 18व्या शतकामध्ये जॉर्ज ग्रॅहम जे होते त्यांनी लंबकाचं सुधारित घड्याळ तयार केलं. आता काय व्हायचं, तापमानामध्ये फरक होतो, थंडीचा दिवस आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे वेळेमध्ये फरक पडायला लागला. तेव्हा जॉन हॅरिसन नावाचा जो सायंटिस्ट होता त्यानं 1720 मध्ये एक सुधारित घड्याळ तयार केलं. त्याच्याही आधी प्रत्येक तासाला ठोके देणारं घड्याळ फार पूर्वी, म्हणजे 12 का 13व्या शतकामध्ये तयार झालं ठोके देणारं घड्याळ. मग नंतर कालांतरानं शोध वेगवेगळे लागत गेले, स्प्रिंगचा शोध लागला, मग स्प्रिंगचं घड्याळ आलं. त्यानंतर घरात किंवा खिशात ठेवण्यासारखी घड्याळं तयार व्हायला लागली. आणि 1921 मध्ये विल्यम शार्ट नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून घड्याळ तयार केलं आणि 1920 मध्ये मनगटावर घड्याळं तयार व्हायला लागली. आता रात्रीच्या वेळेला कसं समजणार किती वेळ लागली, मग रेडियमचा शोध लागल्यानंतर घड्याळांच्या आकड्यांमध्ये रेडियमचा उपयोग व्हायला लागला. पुरुषांसाठी स्त्रियांसाठी वेगवेगळी घड्याळं तयार झाली. तर अशी घड्याळांमध्ये उत्क्रांती होत गेली आणि घड्याळ आपल्या जीवनाचा, आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलं. किंबहुना घड्याळ म्हणजेच दैनंदिनी अशी आत्ताची परिस्थिती तयार झाली.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 6:40 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
4: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी पुष्पवृष्टी केली जाईल, तसंच राष्ट्रध्वज फडकवताना 21 तोफांची सलामी दिली जाईल. यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीत गायलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 5,000 विशेष अतिथींना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण होणार आहे. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे

असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे चार मजबूत खांब आहेत असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. कित्येक दशकांत

हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं राष्ट्रपती म्हणाल्या. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल तिरंगा रॅली आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठवाडा सुजलाम सुफलाम करून दुष्काळमुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 14 ऑगस्ट हा दिवस काल संपूर्ण देशात फाळणी वेदनास्मृती दिन म्हणून पाळला गेला. यानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनपर विविध कार्यक्रम झाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशभरातील पोलीस आणि सशस्त्र दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध शौर्य पदकं जाहीर केली. पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. राज्यातल्या 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा दावा अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही समाज माध्यमावरून याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समाज माध्यमावर पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या, त्यामुळे कंपनीची नोंदणी रद्द होणं आणि प्रत्यक्ष उद्योग बंद होणं या दोन वेगळ्या बाबी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पुण्यातील चाकण MIDC मधल्या समस्यांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नुकतीच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली आहे. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा निश्चित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागानं काल याबाबतचा अध्यादेश जारी केला. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची तर सहअध्यक्षपदी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास संस्कृती महत्वाची असते, त्याचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी केलं. पुण्यात पुढच्या वर्षी होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देश परदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यातलं पहिलं नांदी संमेलन काल पुण्यात झालं, त्यावेळी अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. वयाची 100 पार केलेले हास्य चित्रकार शिदब फडणीस आणि मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गोब देगलूरकर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी काल अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना जनगणनेच्या वेळी 40 प्रश्न विचारले जातील. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या

0: च्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ कवी द. भा. धामणसकर यांचं काल सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहांच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड त्यांनी निर्माण केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ₹1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.

0: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी गेली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
1: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
2: भारत हमको जान से प्यारा है.
0: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. श्रोते हो, रूपरेषेनंतर 7 वाजता स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून होणारा

ध्वजारोहण समारंभ आणि त्यानंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता. या प्रसारणानंतर हिंदी, इंग्रजी आणि मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. श्रोतेहो, 9 वाजता लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अरविंद दिघे यांनी सतारवादनात सादर केलेला राग भटियार आपण ऐकाल. 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते याप्रमाणे असतील. सुरुवातीला 12:00 वाजता प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम महिला क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा. आणि त्यानंतर ऐकाल मैत्री पोटाची आणि मनाची हा संवाद, लेखन आशा ठोंबरे यांचं. 1:05 गीतवहार. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजलक्ष्मी बालसुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, दरम्यान दुपारी 2:00 वाजता आपण ऐकाल कृषीवाणी हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सेन्सरच्या मदतीनं स्मार्ट शेती याविषयीची माहिती आपण ऐकाल. हा कार्यक्रम प्रसारित होईल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00 वाजता. 5:02 प्रसारित होईल कार्यक्रम गीतसंध्या. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 वाजता युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. आज या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आपण ऐकाल. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, 6:35 भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना विकासाचं चित्र याविषयी अर्थतज्ज्ञ डॉक्टर PS कांबळे यांचं भाषण आपण ऐकाल. या कार्यक्रमाचं संपादन आहे सुहास नंदुरे यांचं. त्यानंतर 6:50 लोकसंगीत. 7:15 स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिचित्र, तसंच 8:15 स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिचित्र. दरम्यान 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, 8:30 इस सप्ताह संसद में आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून. 9:30 स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 10:00 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. श्रोतेहो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. आपण जाणून घेतली रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 7 वाजल्यापासून स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून होणारा ध्वजारोहण समारंभ आणि त्यानंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करत आहोत.

माननीय प्रधानमंत्री महोदय राष्ट्रीय ध्वज फहराते हैं।

0: करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू, पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार. आता सविस्तर बातम्या. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. उत्पादन क्षमता, कृषीमाल आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण आत्मनिर्भरता, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसंच योग, कला, वन्यसंपदा यांसारखी देशाची सुप्त शक्ती या 7 शक्तींच्या सहाय्यानं आपण देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतो असं पंतप्रधान म्हणाले. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना युवा शक्तीचं सामर्थ्य महत्वाचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2047 स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करताना विकसित भारत होण्याचा देशाचा निर्धार आहे. मोठी स्वप्न संकल्प देशाला प्रगतीच्या दिशेनं नेतात, देशाचं सामर्थ्य वाढवतात आणि त्यातूनच स्वप्न साकार होतात असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. आज प्रत्येकाच्या मनात वंदे मातरमची देशप्रेमाची भावना आहे. आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वचा त्याग आणि बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा दिवस आहे याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. गेल्या 12 वर्षात देशात विकासाची गती वाढते आहे. सर्व क्षेत्रात कित्येक पटींनी प्रगती झाली आहे. विकसित भारताचं स्वप्न आता दूर नाही. हे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच आत्मनिर्भरतेची गरज आहे. याच दृष्टीनं देशात अनेक धोरणं तयार करण्यात आली आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन, दुर्मिळ खनिज, ऊर्जा सुरक्षितता या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत वेगानं काम सुरू आहे. इंधन तेलाच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या परिस्थितीबाबत सतत नकारात्मक वातावरण तयार करून नागरिकांना घाबरवण्याचं काम काही जण करत होते, मात्र आम्ही नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देत जगातल्या संकटांचा सामना यशस्वीपणे करत आहोत. आज भारताकडे जगातले देश सुरक्षित, शक्तिशाली, वेगानं प्रगती करणारा देश म्हणून पाहत आहेत. त्यामुळेच भारतातली गुंतवणूकही वाढत आहे. अशावेळी आपल्याला जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरं जावं लागेल. या शतकातली आगामी 25 वर्ष आपल्यासाठी महत्वाची आहेत. या काळात आपल्याला आपली विचारसरणी, कामाची पद्धत बदलावी लागेल, सुधारणा घडवाव्या लागतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाच्या उज्ज्वल सामर्थ्यशाली युवा पिढीसाठी नशामुक्त भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी वर्षभरात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. मध्यमवर्गीय घरांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी काम सुरू असून देशातल्या क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी अभियान राबवलं जाईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया, एकमेकांच्या साथीनं नवा भारत घडवूया असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. जनगणनेच्या कामामध्ये युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
1: मैं देश के नौजवानों कहता हूं कि आप अपने परिवार के लोगों को बिठा करके पूरे फॉर्म को समझिए. पहले कागज पे फॉर्म को भर दीजिए, कोई गलती है तो करेक्ट कर लीजिए और फिर टेक्नोलॉजिकली उसको डिजिटली इसको अपलोड कर दीजिए. आप देखिए इतना बड़ा काम देश कर लेगा और देश का समय और शक्ति सही काम के लिए उपयोग आएगा. और इसलिए मेरे देश के नौजवानों को जनगणना के इस काम में सक्रियता से जुड़ने के लिए मैं आग्रह करता हूं.
0: यावर्षी प्रथमच स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गीताचं सादरीकरण झालं. देशभक्तीनं भारावलेल्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील 5,000 मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगे

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:50 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष्य साध्य

0: कूच करत आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाची 2030 साठीची काही उद्दिष्ट भारतानं वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे चार भक्कम खांब आहेत असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भारलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक सेवेतील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करत आहे असं त्यांनी सांगितलं. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कार प्रदान करण्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यापैकी 13 पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये 9 कीर्तीचक्र, 1 बार-2 शौर्यचक्र, 19 शौर्यचक्र, 5 बार-2 सेना शौर्य पदक, 36 सेना पदकं, 3 नौसेना पदकं, 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. लेफ्टनंट कर्नल मॅन्यो फ्रान्सिस पीएफ आणि मेजर जितेंद्र राठी यांना कीर्तीचक्र, तर हवालदार गजेंद्र सिंग, हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंग बशीर अहमद, एसजी कॉन्स्टेबल जसवंत सिंग, बलविंदर सिंग, तारिक हुसेन आणि एसटीएफ इन्स्पेक्टर सुनील कुमार यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान केलं जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अभिन्न अंग असल्याचं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दिल्लीत काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेले अत्याचार आणि सीमापार दहशतवादासाठी केला जाणारा या परिसराचा वापर याकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुंबईत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह 4 सदस्यांनी काल महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केओले, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनीही काल शपथ घेतली. पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही उद्योगांच्या अपेक्षा आणि या योजनेअंतर्गत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी तयार करण्यात आली आहे असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या नवी दिल्लीत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत होत्या. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पदवीधर आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर ही योजना तयार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता हा सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. इंडोनेशियात आज सकाळी 7.7 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र अनेक घरांचं आणि सार्वजनिक इमारतींचं नुकसान झालं असून तिथल्या हवामान विभागानं नुसा टेंगारा आणि सुलवेसा भागात सुनामीचा इशारा दिला आहे. ओडिशामधील पूरस्थिती गंभीर झाली असून संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत असल्यानं उत्तर ओडिशातील जिल्ह्यांवर पुराचा परिणाम झाला आहे. आजही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी शब्दधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू, पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ₹1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. 10:47 झाली आहेत.

आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वंदे मातरम या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. हे गीत गायलं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
1: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
0: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है.
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
4: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
6: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात.
7: कारण आम्हाला ठाऊक आहे,
6: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
7: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
6: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
7: वारणा पनीर.
6: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची गीतरचना. जिव्हाळा या चित्रपटातली संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स.
3: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत स्वप्न तेच लोचनी या चित्रपटातलं. संगीत आदिल अहमद यांचं आणि हे गीत गायलंय सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी.

श्रोते हो, हे होतं अत्तराचा फाया या चित्रपटातलं कवी संजीव यांचं गीत. संगीत होतं राम किंकर यांचं आणि हे गीत गायलं होतं

श्रोते हो, महेंद्र कपूर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं हीच खरी दौलत या चित्रपटातलं गीत. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
3: श्रोते हो, 10:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूया अरविंद दिघे यांनी सतारवादनात सादर केलेला राग भटियार.

0: 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर. श्रोतेहो, 11:05 आणि 37 सेकंद झाली आहेत. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाचं संपादन आहे सुहास नंदुरे यांचं. या कार्यक्रमानंतर आपण ऐकाल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आधी ऐकूया हा कार्यक्रम.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: बंधू भगिनींनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते, सत्यशोधक समाज संस्थापक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या 200व्या जयंती वर्षाऔचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज आपला स्वातंत्र्यदिन, स्वातंत्र्यदिनाच्या आदरपूर्वक शुभेच्छा. भाक्रमांक 19. जोवर पेशवाईचा अंमल होता तोवर पुणे परिसरात धर्मात योग्य काय आणि अयोग्य काय हे विचारण्याचे स्वातंत्र्य ब्राह्मणेतर समाजास नव्हते. त्यामुळे सनातनी, प्रतिगामी आणि धर्ममार्तंडांचे चांगलेच फावले होते. संपूर्ण समाजाची विभागणी ब्राह्मण, शूद्र आणि अतिशूद्र या तीनच स्तरामध्ये विभागली होती. धर्मसत्ता प्रबळ होती आणि धर्मसत्तेने उर्वरित समाजाला वेठीस धरून शोषण, पिळवणूक आणि लबाडणूक या त्रिसूत्राद्वारे समाज पुरता नागवला होता. जेव्हा छळवाद असह्य होतो तेव्हा ते असंतोषास जन्म देते. तत्कालीन कालखंडात धर्माच्या नावाखाली रूढ केलेल्या चालीरीती, व्रतवैकल्य आदींबाबत तसेच देवधर्माच्या नावाखाली चाललेल्या पुंडाईमुळे देशभरात असंतोष माजला होता. इंग्रजांच्या आगमनामुळे नकळत शिक्षण आणि त्यातून जोपासला जाणारा विज्ञानवाद समाजात स्थिरावत होता. त्यामुळे आजवर शेकडो पिढ्या मूक सहन केलेले धर्माच्या मुलामा चढवलेले दागिने आता विज्ञानाच्या कसोटीवर घासल्यावर त्यातले पितळ उघडे पडू लागले होते. मानवतेची अमानुष हत्या करणाऱ्या सती, केशवपन, जातीभेद, अस्पृश्यता आदींच्या भयावह आघाताने मानवतेच्या रक्षणासाठी समाजातूनच मूक आक्रंदन सुरू झाले. यातूनच राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज स्थापला तर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे आदींच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झाली तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला. याच कालावधीत महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाचा पाया रचला. तत्पूर्वी अमर्याद व निरंकुश धर्मसत्ता हाती एकवटल्यामुळे भट, पुरोहित सांगेल ती अमावस्या आणि काढील तो मुहूर्त, मागील तेवढी दक्षिणा आणि सुचेल ते कर्मकांड करण्यापलीकडे जनसामान्यांच्या हातात काही शिल्लकच उरले नव्हते. अस्पृश्यांची अवस्था तर मरणाहून वाईट झाली होती. अस्पृश्यांच्या गळ्यात लोटके आणि कमरेला फेसाटी आली होती. असल्या घृणास्पद अवस्थेतून बाहेर पडण्याच्या गरजेतूनच नवनवीन पंथांचा, समाजांचा जन्म होत होता. यापैकीच सत्यशोधक समाज हे प्रमुख अपत्य होय. महाराष्ट्रात बंडाचा झेंडा प्रार्थना समाजाने दबकत दबकत उभरला तर ज्योतिरावांनी सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी अशी गर्जना करत सत्यशोधकाची मशाल प्रज्वलित केली. ब्रिटिश राजवटीत आलेला संबंध, पाश्चात्य संस्कृतीचे सदर्शन आणि शिक्षण आदीमुळे उदात्त मनवणाऱ्या भारतीय संस्कृतीतील ओंगळ त्रुटी रूढी परंपरांची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली होती. अशा जाणत्या सजग मान्यवरांमध्ये महाराष्ट्रातील बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, सर नारायणराव गणेश चंदावरकर, ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग, नाना जगन्नाथ शंकर शेठ, विष्णुशास्त्री पंडित, प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, धोंडो केशव कर्वे यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. ज्योतिराव फुले यांनी 23 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावेळी ज्योतिरावांसोबत डॉक्टर भांडारकर, लोकहितवादी देशमुख, न्यायमूर्ती

रानडे, गोवंडे आदी ब्राह्मण मंडळी साथीला होती. या ज्येष्ठ ब्राह्मण मंडळीचा सत्यशोधकातील सहभाग पाहता सत्यशोधक समाजाचा जन्म ब्राह्मणांवर हल्ला करण्यासाठी वा ब्राह्मणांना कमीपणा आणण्यासाठी स्थापला ही सनातन्यांची उरळ अगदी पोकळ आणि निष्प्रभ ठरते. आपल्या सत्यधर्माचे स्वरूप स्पष्ट करताना ज्योतिराव लिहितात, धर्मराज्यभेद मानवा नसावे सत्याने वागावे ईशासाठी. धर्मराज्यभेद मानवा नसावे सत्याने वागावे ईशासाठी ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंदोपरी. निर्मिकाचा धर्म एक सत्य आहे, भांडणे अनेक कशासाठी. ज्योतिराव हे कर्ते समाजसुधारक होते. अस्पृश्य पीडितांची तहान भागवण्यासाठी स्वतःच्या घरचा आड जनक्षोभाची जराही कदर न करता खुला करणारा, हजारो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अस्पृश्य बांधवांच्या लेकरांसाठी शाळेची कवाडं खुली करणारा, प्रसंगी दगडशेणात मारा सहन करून पत्नीकडे शिक्षिकेची जबाबदारी सुपूर्द करणारा, स्त्री शिक्षणाचा आद्य पुरस्कर्ता ज्योतिराव यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना आपली उद्दिष्टे नमूद केली ती अशी, देव व भक्त यांच्या दरम्यान मध्यस्थीची गरज नाही, अंधश्रद्ध लोकांची धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करणे, भट भिक्षुक धर्माचा धाक घालून अडाणी जनतेची जी अधर्माने पिळवणूक करतात त्या अन्यायापासून मुक्तता करणे, जमीनदार व सावकार यांच्या जोखडातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे, तसेच शिक्षण सर्वांना सहजलभ्य व्हावे व सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न करणे. त्या काळी समाजामध्ये एक विचारधारा होती, महाराचं गाणं, कुणब्याचं दाणं आणि बामणाचं लिवणं. खरं तर या विचारधारेच्या मागेही सनातनीच होते. विद्या इतरांकडे जाऊ नये यासाठी घालून दिलेली ही विचारधारा होती. बहुजन समाज अज्ञानाच्या अंधकारात चाच पडत होता, तशात ज्ञानभांडाराच्या किल्ल्या ब्राह्मणी वर्गाच्याच कमरेला, त्यामुळे त्यांच्या सहाय्य मार्गदर्शनाशिवाय इतरांना ज्ञानाचा लाभ होण्याची कोणतीच शक्यता नव्हती. ज्योतिराव सत्यशोधक समाजाच्या वाटेने समाज प्रबोधन करत होते. विशेषतः विवाहादी कार्यात वरपिता वधूपिता दोघेही कर्जाचा डोंगर उभा करीत, त्यातही मुलीच्या बापाला पुरीचं लग्न म्हणजे सर्वात मोठं विघ्न वाटे. त्यात कर्मकांडांच्या नावाखाली पुरोहित वर्गाने सुरू केलेली लूट, एकूणच पुरीच्या बापाचे पुरीच्या लग्नात आर्थिक कंबरडे मोडून जायचे. यावर बळकट पर्याय म्हणून ज्योतिरावांनी सत्यशोधक विवाह ही मुलख्यावेगळी विवाहविधी संकल्पना पुढे आणली. लग्नादी प्रसंगी असणारे सारे कर्मकांड विधी, यामध्ये होम, हवन, सप्तपदी, मंगलाष्टका, सोबत साखरपान, हळदी व तत्संविधी पूर्णतः झुगारून दिल्या. केवळ वधूवरास पुष्पहार घालून हे विवाह पूर्णत्वास जाऊ लागले. जनसामान्यास या विवाह प्रकारांमध्ये गोडी वाटू लागली. या विवाहामध्ये मान पान आहेर हुंडा रुकवत देणं घेणं या सर्व प्रकारांना पूर्णतः वगळण्यात आले होते. या अनोख्या विवाह पद्धतीमुळे विवाहविधी पार पाडणारे भट पुरोहित आपल्या दक्षिणेस मुकू लागले. भट भिक्षुकांचा जळफळाट सुरू झाला. विवाहादी प्रसंगात पौरात्य करणाऱ्या गटाने न्यायालयात सत्यशोधकी विवाहाविरुद्ध दाद मागित. यामध्ये गमतीचा भाग असा की भट भिक्षुकींनी दाद मागताना पौरात्य करणे हा आमचा पिढीजात हक्क आहे अशी दाद मागितली. ज्योतिरावांनी सत्यशोधकी पद्धतीने आणलेल्या विवाहविधीतून होणाऱ्या आमच्या दक्षिणेच्या न्याय हक्कास आम्हाला मुकावे लागते आहे. सबब कोणत्याही विवाहामध्ये मग तो सत्यशोधक पद्धतीने झालेला असो वा नसो आम्हास दक्षिणा मिळालीच पाहिजे आणि तसा आदेश पारित होणेस भटवर्गाने न्यायालयात हा दावा केलेला होता. न्यायालयात हा दावा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या समोर आला. न्यायमूर्ती एरवी ज्योतिरावांच्या सत्यशोधकी विचाराचे, मात्र ऐनवेळी तेही दबावाला बळी पडले असावेत. त्यांनी आदेश पारित केला की पारंपरिक हक्काचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मागण्याचा पुरोहितांचा हक्क त्यांनी तर मान्य केलाच, शिवाय अनुवंशिक पुरोहितांशिवाय कोणाकडूनही धार्मिक विधू करू नयेत अशी ताकीद हिंदूंना दिली. या प्रसंगी प्रचलित कायद्यामध्ये कुठलेही अखीव रेखीव वा सुस्पष्ट कलमाची तरतूद नव्हती हे ध्यानात घेऊन थोडी समयसूचकता दाखवत रानडे न्याय करू शकले असते, परंतु रानड्यांनी कच खाल्ली हेच खरे. हे धाडस मात्र मद्रासच्या ब्राह्मण न्यायाधीशाने केले. ते आपल्या निकालात म्हणतात, पुरोहितपणाचा हक्क मान्य करता येत नाही. मद्रास हायकोर्टचे ब्राह्मण न्यायाधीशाने निकालपत्रात लिहिताना पुढे असे म्हटले की पुरोहितपणाचा हक्क कोर्टाला मान्य करता येत नाही, अशा प्रकारचा हक्क मान्य करणे हे सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध आहे. एकूणच काय, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे केवळ दमछाक करणारे नव्हते, अनेक प्रसंगी अनेक अंशी पोहण्याची उमेद संपवणारे होते. मात्र ज्योतिराव डगमगले नाही. सत्यशोधक समाजाची बैठकच मुळात शाश्वत विचारांवर होती. ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निराकार निर्गुण व सत्यरूप आहे आणि सर्व मानव प्राणी त्याची लेकरं आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येक मानवास आहे. आई अगर बापाशी संवाद साधण्यासाठी जशी मध्यस्थीची आवश्यकता नाही, त्याप्रमाणे

0: सृष्टीचा निर्माता महात्मा फुले त्यांना निर्मिक असं म्हणत, त्याची भक्ती करण्यासाठी भट पुरोहित दलालाची आवश्यकता नाही. कोणीही जातीने उच्च नीच वा कनिष्ठ नाही, माणसाची श्रेष्ठता गुणांवरून ठरते. सत्यशोधक समाजाच्या सभासद होण्यासाठी प्रत्येक सभासदाला एक प्रतिज्ञा घ्यावी लागेल. सर्व मनुष्य एकाच ईश्वराची लेकरं आहेत, त्यांचे व माझे बंधुत्वाचे नाते आहे हे जाणून वागण्याचा मी नित्य प्रयत्न करीन. देवाची भक्ती पूजा उपासना करताना मी कोणत्याही मध्यस्थीची मदत घेणार नाही. असे वागण्यासाठी, इतरांचे मन वळवण्यासाठी झटेन. मी स्वतः शिकून मुलामुलीस विद्या शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी सर्वसाक्षी सत्यस्वरूप परमात्माला मी विनंती करतो. एकूणच काय, महात्मा फुल्यांचे ते विचार केवळ त्याच काळात क्रांतिकारक होते असं नव्हे, तर ते आजही तितकेच क्रांतिकारक भासतात. याचा अर्थच, महात्मा फुल्यांची विचारधारा समाजाच्या पुढे शेकडो वर्ष होती. दृष्टीपणा यालाच म्हणतात. आज आपण थांबतो आहोत. तत्पूर्वी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकवार मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते,
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 11:16 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन. आपणा सर्वांना या मंगल दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, तिरंगा उंच उंच फडकू दे, भारताचा गौरव जगभर झळकू दे. शहीदांच्या बलिदानाची आठवण ठेवूया आणि नवभारताच्या निर्मितीसाठी एकजुटीनं पुढे येऊया. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कर्मा या चित्रपटातलं गीत.

0: श्रोते हो, हे होतं कर्मा या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गायलं होतं कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांनी.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
0: श्रोते हो, आपल्या साठी म्हणजेच भारतीयांसाठी 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरचा एक दिवस नाही, तर हा दिवस आहे आपल्या स्वातंत्र्याचा, आपल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा आणि आपल्या तिरंग्याचा अभिमान बाळगण्याचा. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट गीतं मी तुम्हाला ऐकवणार आहे, ज्या गीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यलढ्याची आठवण होईल. काही गीतांमधून मातृभूमीबद्दलचं प्रेम जागृत होईल, तर काही गीतं आपल्याला सैनिकांच्या शौर्याची जाणीव करून देतील. श्रोते हो, मातृभूमीपासून दूर असताना तिची आठवण किती तीव्र होते हे सांगायलाच नको, नाही का?

0: मन्ना डे यांनी गायलेलं हे होतं काबुलीवाला या चित्रपटातलं गीत. प्रेम धवन यांच्या गीताला संगीत होतं सलील चौधरी यांचं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेलं नाही. त्यामागे असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मुक्त वातावरणात श्वास घेऊ शकतोय. देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या वीरांना अशा अनेक गीतांतून श्रद्धांजली वाहिली आहे. आपणही हे गीत तर ऐकूयाच, पण ह्या साऱ्या वीरांचं देशभक्तांचं आपण स्मरण करूया आणि त्यांचा त्याग सदैव लक्षात ठेवूया, यासाठी की आपणही जरी स्वतंत्र भारतात जन्माला आलो असलो, स्वातंत्र्य असलं, तरी देशाप्रती आपल्याही काही भावना असायला हव्यात. आपण काही देणं लागतो हे सतत मनात असायला हवं.

श्रोते हो, क्रांतिकारकांनी जीवाची बाजी लावून हे स्वातंत्र्य मिळवून आपल्या हवाली केलं आहे, त्यामुळे ते टिकवणं, त्याचा मान राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हकीकत या चित्रपटातलं हे गीत कैफी आझमी यांचं, गायलं होतं मोहम्मद रफी यांनी आणि संगीत होतं मदन मोहन यांचं. गाता रहे मेरा दिल आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, देशभक्ती म्हणजे आपल्या देशाप्रती असलेली आपली जबाबदारी. आपण विद्यार्थी असू, शेतकरी असू, कामगार असू, कलाकार असू, गृहिणी असू किंवा अगदी कोणत्याही क्षेत्रात आपण काम करत असू, ते आपलं काम आपण प्रामाणिकपणे करणं ही सुद्धा एक प्रकारची राष्ट्रसेवाच आहे. चला तर संकल्प करूया आजपासून की माझं काम मी प्रामाणिकपणे करेन, माझ्या कामापासून अन्य कोणालाही त्रास होणार नाही, देशाचं अहित होईल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून घडणार नाही. हीच खरी देशसेवा आणि देशभक्ती आहे.

श्रोते हो, भारताला समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आहे. शतकानुशतकं ही संस्कृती आपल्या सगळ्यांना सामावून घेत आहे. भारताची ओळख ही केवळ शहर नाही, तर ती ओळख आहे शेतामध्ये, मातीमध्ये आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये. भारतातला शेतकरी हा खरंच आपल्या देशाचा वैभव आहे.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं श्रोते हो हे होतं गुलशन बावरा यांचं गीत. उपकार या चित्रपटातलं संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो, काळ बदलला, अनेक गोष्टी बदलल्या, पण आपलं मातृभूमीबद्दलचं प्रेम मात्र कायम राहिलं आणि ते तसंच राहिला पाहिजे. आपल्या भारत देशाची खरी ताकद आहे ते प्रेम, सहिष्णुता आणि विविधतेला स्वीकारण्याची आपली वृत्ती. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे सण उत्सव, आणि तरीही आपण सारे एक आहोत, कारण आपण भारतीय आहोत. या नात्याने आपण एक राहूया.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं पूरब और पश्चिम या चित्रपटातलं गीत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो, स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांना, स्वातंत्र्यसैनिकांना नमन करणं, त्यांच्या शौर्याची आठवण करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणं. हे तर आपलं परमकर्तव्य आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून, आपल्या प्रामाणिकपणातून आणि एकमेकांप्रती असलेल्या आदरातून आपण आपला भारत देश अधिक सुंदर, समृद्ध आणि सक्षम बनवू शकतो.

तो आपला तिरंगा सदैव उंच उंच फडकत राहो. आजच्या कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून पहिली प्रसारण सभा संपेपर्यंत उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते. परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार. 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना लक्ष लक्ष शुभेच्छा. सखींनो, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमानाची भावना जागवणारा आजचा दिवस. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम, महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा, आणि त्यानंतर संवाद आपण ऐकू शकाल मैत्री पोटाची आणि मनाची. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया छानशा गीतानं.
1: संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भवन.

0: सखींनो, स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांचा महत्त्वाचा सहभाग होता, त्यांच्याच शौर्याची गाथा आज आपल्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा, सहभाग माधुरी भट यांचा।
1: मैत्रिणींनो नमस्कार, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट, सर्वांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यात अनेक ज्ञात अज्ञात महिलांचा खूप महत्त्वाचा सहभाग होता। आज त्या रणरागिणींविषयी आपण जाणून घेणार आहोत। इतिहासाच्या सुवर्ण पानांवर झळकते शौर्याची कहाणी, अलौकिक कार्याची महती, अभिमानाने गाते माझी वाणी, अभिमानाने गाते माझी वाणी। भारतातील 1857 क्रांतीची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्व म्हणजेच स्वधर्म आणि स्वराज्य, निसर्गदत्त स्वातंत्र्याला कपटीपणाने हिसकावून आपल्या पायात राजकीय गुलामगिरीच्या शृंखला घातल्या गेल्या, हे पाहताच स्वराज्य मिळवण्याच्या पवित्र इच्छेने त्या दास्य शृंखलेवर केलेल्या प्रचंड आघातात या क्रांतीयोद्धाचे मूळ आहे। क्रांतीची मशाल हाती घेऊन आपले प्राण तळहातावर ठेवून आपल्या ध्येयाप्रत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वप्राणाचे बलिदान ज्यांनी दिलं त्या क्रांतिकारकांना मी मनापासून वंदन करते। क्रांतीच्या यज्ञकुंडात समिधे मागून समिधा टाकून शत्रुंजय वृत्ती भडकावीत ठेवणे आणि त्या यज्ञकुंडाचे रूपांतर स्वातंत्र्ययुद्धाच्या महायज्ञात करणे ही आपली जबाबदारी मानून क्रांतीवीरांनी आणि वीरांगनांनी स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवली।

वीरांगना ह्या भारतभूचा केले अन्यायाविरुद्ध बंड, मुगल फिरंगी नमवून राखला हिंदुस्तान अखंड, राखला हिंदुस्तान अखंड. अशा या प्रत्येक महिला क्रांतिकारकांचे आपण आज स्मरण करूया. आत्मविश्वास, असीधाराव्रत, आत्मसमर्पण असे अद्वितीय गुण या वीरांगनांमध्ये दिसून येतात. इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र व्हावा हाच एक उद्देश त्यांच्या डोळ्यांसमोर होता. जीवनावर तुळशीपत्र ठेवून या महिला क्रांतिकारक लढल्या. वीरांगना नावाच्या ज्योतींनी स्वातंत्र्याची बीजं पेरली. इतिहासाच्या पानोपानी ज्यांच्या नावाचा उल्लेख करता येईल अशा या वीरांगनांची यादी न संपणारी अशी आहे. गुप्तपणे खलबते, कारवाया, मार्गदर्शन करणाऱ्या बऱ्याचशा ज्ञात अज्ञात वीरांगना कितीतरी होत्या. स्वातंत्र्याची ज्योत तरुणांच्या मनात पेटवणाऱ्या वीरांगनांचं कार्य देखील महनीय आहे. भारतभूमी खाण असे अशा शूर वीरांगनांची, माता भगिनी कणखर, स्वराज्य प्रेरणा सर्वांची. इंग्रजांसारखे दीर्घद्वेषी कट्टर शत्रू भारतात पाय गाडून पसरत होते. त्यावेळी अन्याय करून अन्यायालाच ब्रिटिश न्याय म्हणत होते. विविध राजघराण्यातील स्त्रिया इंग्रजांविरुद्ध रणांगणात लढल्या. 1824 कर्नाटकातल्या कित्तूर या चिमुकल्या संस्थानाच्या राणी चन्नाम्माने ईस्ट इंडिया कंपनीला शरण जाण्याचं नाकारलं. कंपनीच्या प्रशिक्षित सेनेशी चन्नाम्माने झुंज दिली. पराभूत राणी चन्नाम्माला धारवाडच्या तुरुंगात डांबण्यात आलं आणि तिथेच 13 जुलै 1830 ही शूर राणी कालवश झाली. रामगडची राणी अवंतीबाई, अखेरचा मोगल बादशाह बहादूरशाह जफर याची राणी बेगम झिनत महल आणि अवधची बेगम हजरत महल यांनी 1857 सशस्त्र उठावामध्ये भाग घेतला होता. स्वतःच्या जीवनापेक्षा देशाचा संसार महत्वाचा हेच असीधारा व्रत ठेवून या महान क्रांतिकारक महिलांनी कार्य केलं. 1855 संथाल या आदिवासी जमातीतील 45 महिलांनी बंडात भाग घेतला होता. महिलांनी 20व्या शतकाच्या 3र्या आणि 4थ्या दशकात क्रांतिकारकांना वेगवेगळ्या मार्गाने मदत केली. पुरुष सहकाऱ्यांना सांकेतिक भाषेतील गुप्त संदेश पोहोचवण्याचं काम महिला करीत असत. क्रांतिकार्यासाठी तरुण मुलींची भरती करून त्यांना प्रशिक्षणही देत असत. काही महिला क्रांतिकारकांनी तर स्फोटके तयार करून त्यापासून बॉम्ब देखील बनवण्यात मदत केली. राजकीय स्वरूपाचे दोरडे घालणे, बॉम्ब टाकून अथवा गोळ्या झाडून इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारण्याचे प्रयत्न करणाऱ्या महिलांमध्ये प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त, सुनीती चौधरी, शांती घोष, बीना दास, उज्ज्वला मुजुमदार यांचा समावेश होतो. मैत्रिणींनो, 1857 क्रांती ही मुख्यतः कारतूसांवरूनच पेटली होती. स्वधर्मप्रीती आणि स्वराज्यप्रीती ही तत्वे हिंदुस्तानच्या इतिहासात जितक्या स्पष्टतेने आणि उदात्ततेने दिसतात त्याहून अधिक कोणत्यावर इतिहासात दिसणार आहेत. स्वधर्मासाठी उठा आणि स्वराज्य संपादन करा ह्या तत्वाने हिंदुस्तानच्या इतिहासात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अशा क्रांतिकारकांबद्दल आपल्या मनात सदैव कृतज्ञ भाव असायला हवा.

बुंदेले हर बोलो के मुख हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी। मोरोपंत तांबे यांची कन्या मणिकर्णिका काशी येथे जन्मली। लहानपणापासूनच ही मुलगी तेजस्वी आणि पाणीदार नेत्रांची होती। लहान वयातच ती तलवार चालवणे, भालाफेक, दांडपट्टा फिरवणे, घोड्यावर बसणे या मर्दानी गोष्टी शिकली। मोरोपंत तांबे हे चिमाजी आप्पा यांच्याकडे नोकरीस होते। नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे स्वातंत्र्यसेनानी मणिकर्णिकाच्याच वयाचे होते। दसऱ्याला ब्रह्मावर्तात नानासाहेब पेशव्यांची हत्तीवरून मिरवणूक निघाली तेव्हा या लहानशा मनूने हत्तीवर बसायचा हट्ट केला, पण तिचं कुणी ऐकलंच नाही। तेव्हा तिने केलेला निश्चय की एक काय, 10 हत्ती झुलतील माझ्या दारात, हे पुढे जाऊन खरं झालं। मनू राजलक्ष्मी होणार हे शास्त्रीबुवा दीक्षितांचे उद्गार सत्यात उतरले। झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी मनूचा विवाह झाला आणि मोरोपंतांची मनू नानासाहेब पेशव्यांची छबेली झाशीची महाराणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर झाली। राणी लक्ष्मीबाई अत्यंत मुत्सद्दी आणि करारी बाण्याच्या होत्या। त्यांच्यात औदार्य ओतप्रोत भरलेले होतं। झाकल्या माणकाचे तेज हळूहळू प्रकट व्हावे तसे राणीसाहेबांच्या अंगचे राज्यकर्त्याला आवश्यक असे एक एक गुण प्रकट होत गेले। पुरुषी वेश परिधान करून त्या वाड्याच्या चौकात तलवारबाजीचा सराव करून घ्यायच्या, दांडपट्टा फिरवायच्या, त्यांना घोड्यांची पारख होती, उत्तम घोडा त्या बरोबर ओळखायच्या। राणी लक्ष्मीबाईंचे दिवस असे आनंदात आणि वैभवात जात असतानाच पुत्रयोग जुळून आला। तेजस्वीपणाचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले, पण हा आनंद फार टिकला नाही। 3 महिन्यांचा त्यांचा कुलदीपक काळाच्या एका फुंकरीसरशी कायमचा मालवला गेला। त्या धक्क्याने महाराज आजारी पडले। दत्तकपुत्राचा दत्तकविधान समारंभ पार पडला, परंतु पुढे महाराज गंगाधरराव यांचं निधन झालं। दुःखाच्या गर्तेत सापडलेल्या लक्ष्मीबाई यांनी धीर न सोडता राज्यकारभार पाहायला सुरुवात केली। साक्षात शौर्यशालिनी आपल्या समर्थ खांद्यावर राज्याची धुरा पेलत होती। पण हिंदुस्थानचा इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने हिंदुस्थानातील निपुत्रिक राजांची राज्ये खालसा करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। संपूर्ण हिंदुस्थानच आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी टाकलेला तो मतलबी डाव होता। दत्तकविधान नामंजूर करून झाशी संस्थान खालसा करण्यात आलं। संस्थान खालसा करण्याचा जाहीरनामा एलिस वाचत असतानाच आकाशात 20 कडाडल्याप्रमाणे त्या म्हणाल्या, मेरी झासी नहीं दुंगी। भारताच्या स्वातंत्र्यसूर्याला इंग्रजांचे ग्रहण लागले। सगळीकडे अंधार पसरला होता। पारतंत्र्याच्या काळोखात भारतभूमी गुरफटून गेली। क्रांतिज्योत पेटून त्या तेजोशलाका क्रांतिकारकांच्या रूपात कार्य करत होत्या। झाशीच्या गळ्याभोवती आवळलेला इंग्रजी फास क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन सोडवला। राणी लक्ष्मीबाई झाशीचे राज्य आपल्या ताब्यात देत नाही हे पाहून इंग्रज सेनानी सर ह्यू रोज आणि सर व्हिटलॉक यांनी झाशीवर आक्रमण केलं। त्यांनी महू, कालपी, बिना, करकी जिंकून बंडखोरांचा पाडाव केला। फक्त 3 महिन्यात म्हणजे 20 मार्च 1858 रोजी झाशीपासून 14 किलोमीटरवर या फौजा आल्या। पण झाशीच्या किल्ल्यात राणी लक्ष्मी नावाची चवताळलेली वाघीण आहे हे तो जाणून होता। क्रांतीदेवता रणचंडिका झाली। आडवे येईल त्या इंग्रजाला कापीच सुटली, पण बलाढ्य इंग्रज

सैन्यापुढे झाशीचा निभाव लागला नाही. पुत्र दामोदराला आपल्या पाठीला बांधून घोड्यावरून निघाल्या. तटावरून घोड्यासहित उडी मारून तिथून कालपीच्या दिशेने मारता मारता मरावे असा विचार करून लक्ष्मीबाई 10-5 स्वारांसह पुढे दौडत निघाल्या. वाटेत नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांची भेट झाली. ते ग्वाल्हेरला पोहोचले, पण इंग्रज सेनेने राणी लक्ष्मीबाईंचा पाठलाग सुरू केला. वाटेत एका ओढ्याजवळ घोडा अडला. तू पुढे जाईना, इंग्रजांनी राणीला तेथेच गाठलं. राणी शौर्यानं लढू लागली, पण चोहोबाजूंनी तलवारींचे अनेक घाव त्यांच्या शरीरावर झाले. रक्तबंबाळ शरीर, चेहरा छिन्नविछिन्न, एक डोळा बाहेर अशा अवस्थेत त्या लढत होत्या. डोक्यावर सप कनवार झाला आणि त्या कोसळल्या. राणी लक्ष्मीबाईंनी समोर पाहिलं. त्यांचे एक विश्वासू सहकारी रामचंद्रराव देशमुख समोर दिसले. त्या क्षीण आवाजात त्यांना म्हणाल्या, माझ्या देहाची विटंबना होऊ देऊ नका. पुत्र दामोदराच्या तोंडावरून हात फिरवत क्षणभर त्यांच्या पापण्या फडफडल्या आणि त्यांनी अखेरचे डोळे मिटले. देशमुखांनी कोणाचा स्पर्श होण्यापूर्वी राणी लक्ष्मीबाईंच्या मृतदेहाला अग्निडाग दिला. क्रांतीच्या ज्वाला अनंत आकाशामध्ये विलीन होत होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे धैर्य, निर्धार, निर्भयता, शौर्य, त्याग यांचे मूर्तिमंत प्रतीकच. लक्ष्मीबाईंच्या शौर्याला हे विश्वसारे वंदिते. लक्ष्मीबाईंच्या शौर्याला हे विश्वसारे वंदिते. क्रांतिकारक महिलांच्या कार्याला दोन्ही कर जोडिते. क्रांतिकारक महिलांच्या कार्याला दोन्ही कर जोडिते. मैत्रिणींनो, 1857 झाशीच्या लढाईमध्ये झलकरी देवी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या दासी होत्या. दोघींमध्ये कमालीचे साम्य होते. लक्ष्मीबाईंसारखा पोशाख करून त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या डोळ्यात धूळफेक केली. राणी लक्ष्मीबाई आणि झाशीचा बचाव करताना झलकरी देवींना आपले प्राण गमवावे लागले.

क्रांतिकारी मादाम कामा यांचा जन्म 1861 मध्ये मुंबईत एका सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव भिकाबाई रुस्तुम कामा होतं. त्यांचा विवाह मुंबईतील बॅरिस्टर रुस्तुम कामा यांच्याशी झाला. लहानपणापासूनच त्यांचा ओढा सामाजिक आणि राष्ट्रकार्याकडे होता. विवाहानंतर आपले सुखाचे आयुष्य सोडून त्यांनी आपले जीवन पूर्णपणे भारतीय स्वातंत्र्यासाठी व्यतीत केलं. मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीत मादाम कामा यांनी जीवाची पर्वा न करता गरीब रुग्णांची रात्रंदिवस सेवा केली. त्यामुळे त्याही प्लेगने आजारी पडल्या. पुढील उपचारासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्यात त्या सहभागी झाल्या. सावरकरांच्या देशप्रेमी विचारांनी त्या भारावून गेल्या. क्रांतिकारकांचे क्रांतिकारी लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून त्यांना अनेक प्रकारची मदत करू लागल्या. भारतीय जनतेवर इंग्रज सरकार अत्याचार करीत आहेत हे त्या व्याख्यानांमधून इंग्रज लोकांना सांगू लागल्या. हा देशद्रोह वाटून इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी पकड वॉरंट काढले. म्हणून त्या पॅरिसला गेल्या. क्रांतिकारकांनी त्यांना भारताच्या प्रतिनिधी म्हणून जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेला पाठवलं. भारताचा पहिला राष्ट्रध्वज इतर राष्ट्रांच्या बरोबरीने मादाम कामांनी तेथे फडकवला. भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठरावही त्या परिषदेत त्यांनी मंजूर करून घेतला. इंग्लंडमधील पार्लमेंटच्या निवडणुकीत त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या प्रचार कार्यात खूपच मदत केली. अथक परिश्रम, दगदग यामुळे त्या आजारी पडल्या. अखेर मुंबईत 1936 त्यांचं निधन झालं. आपल्या कर्तृत्वाने त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वार्थाने गाजल्या. 14 डिसेंबर 1931 रोजी कोमिल्ला येथे CGB स्टीव्हन्स याचा खून झाला. 2 मुली अर्ज घेऊन जिल्हाधिकारी स्टीव्हन्सकडे आल्या. स्टीव्हन्स अर्ज वाचत असताना एका मुलीने त्याच्यावर गोळी झाडली. तो तात्काळ तेथेच कोसळून

मरण पावला. आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झालेल्या त्या दोन मुली सुनीती चौधरी आणि शांती दास होत्या. अवघ्या 13 वर्षांच्या त्या दोघीही मिडल स्कूलमध्ये शिकल्या होत्या आणि दोघींनाही 8 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. तू धैर्याची असी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यांचा सार्थ गौरव केला अशा त्या येसूवहिनी अर्थात सरस्वती गणेशपंत सावरकर यांच्या हौतात्म्याला यावर्षी 5 फेब्रुवारी 2026 107 वर्ष पूर्ण झालीत. युद्धभूमीवरच लढले पाहिजे असे नव्हते, तर ज्या कार्यासाठी घरातील 3 पुरुषांनी आपलं आयुष्य संकटात लोटलं होतं त्या कार्याचं महत्त्व येसूबाईंनी ओळखून धीरोदात्तपणे जीवनमार्ग निवडला आणि त्याप्रमाणे त्या जगल्या. नवरा दीर जन्मठेपेवर पोहोचले. घरदार सारे सारं अगदी चुलीवर शिजत असलेलं खिचडीचं भांडं खिचडीसह इंग्रज सरकारनं जप्त केलं. तरीही ती अविचल वीरांगना सारा त्याग देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण करतो याचे भान ठेवून मूकपणे सोसत राहिली. आपल्या दीराच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना 1905 साली केली. या संघटनेचा हेतू क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या क्रांतिकारकांच्या कुटुंबातील तसंच अन्य महिलांमध्ये स्वदेशभक्ती जागवणे, स्वदेशीचा वापर, क्रांतिकार्यात पुरुषांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. दर शुक्रवारी साप्ताहिक बैठका त्या घेत. या बैठकांमध्ये लोकमान्य टिळकांच्या कन्या पार्वतीबाई केतकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर, गोदुमाई खरे, पार्वतीबाई गाडगिळ, जानकीबाई गोरे अशा 150 ते 200 महिलांचा सहभाग असायचा. येसूबाई क्रांतीवीर बाबाराव सावरकरांनी आरंभलेल्या महाकालीच्या उपासनेत आपल्या पतीसह त्या पण तन्मनधनाने सहभागी झाल्या. आपल्या राष्ट्राच्या मंगलाप्रित्यर्थ पेटवलेल्या वियोगाच्या अग्निकुंडात झुरत जळत वहिनी अंतिभस्म झाली या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकर कृतज्ञता व्यक्त करतात. स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात वीरांगणेच्या त्यागाची मूक कहाणी म्हणजे येसूवहिनी. मैत्रिणींनो, बंगालच्या सुप्रसिद्ध महिला क्रांतिकारक श्रीमती कल्पना दत्त यांच्या कार्याचा इतिहास 50 हून अधिक वर्षांचा आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत बहुरंगी आणि तेजस्वी होतं. विविध प्रकारच्या क्रांतिकारक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. चितागांग शस्त्रागार लुटणाऱ्या क्रांतिकारकांची कारावासातून मुक्तता करण्यासाठी स्फोट घडवून आणून तुरुंगाच्या भिंती उडवण्याच्या त्यांच्या धाडसी कार्यामुळे त्या भारतीयांच्या कायम स्मरणात आहेत. 1913 साली कल्पना दत्त चितागांगमधील श्रीपूर गावातील प्रतिष्ठित घराण्यात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून बुद्धिमान आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व घडत गेलं. कलकत्त्यातील छात्रीसंघामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. कल्याणी दास यांनी तलवारीचे आणि लाठी दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं आणि त्यातले पहिले धडे येथेच गिरवले. सायकल चालवणं, सूर मारणं या गोष्टींचे छात्री संघाच्या व्यायामशाळेत त्यांनी प्रशिक्षण घेतलं. 1930 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या 2 आठवड्यात शस्त्रागार लुटल्यामुळे अटक झालेल्या क्रांतिकारकांवरील खटला सुरू झाला होता. सूर्यसेन आणि इतर परागंदा झालेल्या क्रांतिकारकांनी तुरुंगातील क्रांतिकारकांची सुटका करण्यासाठी तुरुंगाच्या भिंती बॉम्बस्फोटाने उडवून लावण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे कल्पना दत्त बेथून कॉलेज सोडून इंटरमिजिएट सायन्सच्या अभ्यासासाठी चितागांगच्या कॉलेजात दाखल झाल्या. बॉम्बस्फोट कटात वापरण्यासाठी ॲसिडमध्ये भिजवलेलं कापड आणि अन्य स्फोटके तयार करण्यासाठी जी कामगिरी त्यांना सोपवण्यात आली होती ती त्यांनी पूर्णपणे निभावली. या कामात अनंत सिंग यांचा सल्लागार होता. रेणू राय आणि कल्पना बॅनर्जी या वसतिगृहातील मैत्रिणींच्या मदतीने त्या पूर्वयोजनेनुसार कलकत्त्याहून नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड मिळवू लागल्या. सुरुवातीला कल्पना दत्त स्वतः आपल्या ट्रंकेतून ॲसिड आणत असत. नंतर निवारण घोष आणि नानी दास हे त्यांचे 2 सहकारी कल्पना दत्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित सीलबंद केलेल्या ॲसिडच्या बाटल्या पाळत ठेवणाऱ्या पोलिसांना चुकवून ट्रकमधून चितागांगला आणत असत.

शस्त्रागार धाडीत हुतात्मा झालेल्या रजत सेन यांची बहीण मृणालिनी सेन कल्पना दत्तांची निकटची सहकारी होती. कल्पना दत्त ह्या विज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. बॉम्ब प्रज्वलित करण्यासाठी विजेच्या तारा जोडण्याची कामगिरी विश्वासू कल्पना दत्त यांच्यावर सोपवली गेली. परंतु बॉम्बस्फोट कटाच्या अपयशानंतर सूर्यसेन यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. सततच्या क्रांतिकारी कारवायांमुळे 19 मे 1932 रोजी गहिरा खेड्यात आश्रय घेतलेला असतानाच त्या खेड्याचे रहिवासी आणि लष्करी सैनिक यांच्यात झटापट झाली. मात्र निष्पाप माणसांचे प्राण वाचवण्यासाठी कल्पना दत्त आपणहून लष्कराच्या स्वाधीन झाल्या. त्यांना जन्मठेप झाली. परंतु 6 वर्षांनंतर त्यांच्या वडिलांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, रेव्हरंड सी एफ अँड्र्यूज यांना विनंती करून खास प्रयत्न केल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. 1995 त्यांचं निधन झालं. अरुणा असफ अली या ठाम, निश्चयी, धाडसी आणि देशभक्त, निधर्मीवादी आणि सामाजिक न्यायाशी बांधिलकी ठेवून वागणाऱ्या होत्या. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यावर अरुणा असफ अली अधिक क्रियाशील बनल्या. मीठ बनवणे, मिरवणुका काढणे आणि सभा भरवणे यासाठी त्या काळात त्यांची सर्वत्र भटकंती चालू असायची. 1932 त्यांना पुन्हा अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. 2000 रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला. तुरुंगात असतानाच 1942 चले जाव चळवळीमुळे जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी चले जावची घोषणा दिली. पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणाबाईंनी तिरंगा फडकवला आणि राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या समारंभाची अध्यक्षीय जबाबदारी मोठ्या धैर्याने पार पाडली. ऑगस्ट क्रांती दिनाची ती वीरांगना बनली. स्वतःला अटक होऊ न देण्यात अरुणाबाई 4 वर्ष यशस्वी झाल्या. दिल्लीतील भूमिगत चळवळींच्या अरुणा असफ अली प्रमुख नेत्या होत्या. 1940 चळवळीची सूत्रे हाती घेऊन नेतृत्व केलेले प्रमुख नेते पहिल्या फेरीत पकडले गेले. तेव्हा भारतीय स्त्रियांनी पाऊल पुढे टाकून स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. स्वातंत्र्यसंग्रामाच्या त्या अवघड काळात लोकांना मार्गदर्शन करणं आणि नेतृत्व स्वीकारणं या बाबी भारतीय स्त्रियांवर येऊन पडल्या. मातृभूमीसाठी स्त्रियांनी आपला वेळ, आयुष्य, पैसा आणि मानसन्मान या सर्व बाबींचा त्याग केला. 1000 स्त्रियांना अटक झाली. अशा परिस्थितीत अरुणा असफ अली, सुचेता कृपलानी, उषा मेहता आणि यांच्यासारख्या अन्य धाडसी महिलांनी भूमिगत राहून कार्य केलं. उषा मेहता या स्वातंत्र्य संग्रामातील चालता बोलता चमत्कारच, बरं का? 1955 अरुणा असफ अलींना सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक, 1975 लेनिन शांतता पारितोषिक आणि 1991 आंतरराष्ट्रीय मैत्री आणि समझोता तसंच जवाहरलाल नेहरू पारितोषिक या सर्व पारितोषिकांनी त्यांचा उचित सन्मान केला गेला. कॅप्टन डॉ लक्ष्मी सहगल म्हणजे एक धगधगती महिला क्रांतिकारकच. डॉक्टर लक्ष्मी सहगल यांचा जन्म 1914 पहिले महायुद्ध सुरू असताना भारतात झाला. दुसरं महायुद्ध सुरू असताना आग्नेय आशियात त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठ्या शौर्याने लढा दिल्यामुळे त्या वीरांगना म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लष्करात लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली महिला होण्याचा मान त्यांना मिळाला. तसंच जगातील पहिली महिला मंत्री होण्याचा मानही त्यांनी पटकावला. आग्नेय आशियातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगती ज्वाला असं त्यांचं वर्णन निश्चितपणे करता येईल. कठोर परिश्रम, बलिदानानं मिळालेलं स्वातंत्र्य प्राणपणानं जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मैत्रिणींनो. ते आपण सर्वांनी मिळून जपूया, स्त्रीला सन्मान देऊया. स्त्रियांना स्वतःला तितकंच सक्षम करण्यासाठी समाजक्रांती घडवून आणणाऱ्या आपले सर्वांचे श्रद्धास्थान

0: सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, अहिल्याबाई होळकर अशा अनेक आदरणीय, वंदनीय, महान रणरागिणी, स्वातंत्र्य सेनानी यांना आपण नमन करूया. आपल्या मातृभूमीचा अभिमान असाच कायम बाळगूया. शेवटी माझ्या स्वरचित काव्यसुमनांजलीतून मी इतकंच म्हणेन, त्याग शौर्य अन संघर्षाची अखंड मशाल पेटवली, मातृभूमीच्या चरणी त्यांनी प्राणांची आहुती वाहिली. रणरागिणी त्या करारी बाणा रूप साक्षात रणचंडिकेचे, शत्रूला पाजले पाणी, दणाणले धाबे इंग्रजांचे. क्रांतीच्या धगधगत्या ज्वालांनी स्वप्नांना दिला आकार, स्त्रीशक्तीच्या दिव्य तेजाने झाले स्वातंत्र्य स्वप्न साकार. उरात बाळगून तुफान क्रांतीचे त्या रणांगणी तळपल्या, उरात बाळगून तुफान क्रांतीचे त्या रणांगणी तळपल्या. कोणापुढे ना झुकल्या कधी, अन्यायाविरुद्ध लढल्या, अन्यायाविरुद्ध लढल्या. करी समशेर धैर्याची, करी समशेर धैर्याची उरी अभिमान मातृभूमीचा, त्या वीरांगनांनी रचिला सुवर्ण इतिहास स्वातंत्र्याचा. ज्ञात अज्ञात त्या वीरांगना आहेत चिरंतन प्रेरणास्थान, ज्ञात अज्ञात त्या वीरांगना आहेत चिरंतन प्रेरणास्थान. त्यांच्या अमर बलिदानाला शतशत माझा प्रणाम, त्यांच्या अमर बलिदानाला शतशत माझा प्रणाम. धन्यवाद.
1: स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा, सहभाग होता माधुरी भट यांचा. सखींनो, त्याग, धैर्य आणि राष्ट्रसेवेची ही परंपरा आजही आपल्याला समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा देत राहते.

0: मैत्रिणींनो, ऋतू बदलला की आपल्या शरीराच्या गरजाही बदलत असतात. विशेषतः पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, पचनाच्या समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच या दिवसात योग्य आहार, स्वच्छता आणि संतुलित जीवनशैली अत्यंत आवश्यक ठरते. तेव्हा आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया संवाद मैत्री पोटाची आणि मनाची. संवाद लेखन आशा ठोंबरे यांचं, सहभाग पूनम जावरे आणि सारिका दांडगे यांचा.
1: ए मीनाक्षी, मीनाक्षी, ए मीनू, मीनू, अग इकडे इकडे.
2: अगो मीनू, किती दिवसांनी भेटली. बापरे,
1: आधी सांग कशीस तू?
3: अगं मी खूप मजेत आहे.
2: काय ग, एका शहरात राहून इतक्या दिवसांनी आपण भेटतो.
3: हो ना, बघ ना. आणि मला सांग, तू आज इथे कशी?
2: काय ग, हा पावसाळा सुरू झालाय, मला कधीच बाजारात यायचं होतं ग. घरात काय आहे काय नको सगळं बघायला लागतं. मग काय तर ह्या पावसाळ्यामध्ये नुसती घाण असते बाजारामध्ये. काय तो चिखल, काय ते दूषित वातावरण, पण काय करणार ग, घरातली काळजी आपल्या बायकांनाच हो की नाही.
3: मग
2: यावं लागलं म्हणून तू भेटलीस मला, हो की नाही?
3: बरं झालं बघ, आपली एकदाची भेट तरी झाली.
2: छान. आणि हे बघ, आता मला इतक्या गप्पा मारायच्या आहे तुझ्याशी. ए ए मीनू, मीनू समोर बघ ना, किती छान वडे तळले जात आहे ग. चल्ला चल्ला, आपण मस्त पैकी गरमागरम वडे खाऊ.
3: ए बया,
2: काय ग?
3: नको ते वडे.
2: का ग?
3: अगं तुला सांगते, मी काल रात्री रस्त्यावरची पावभाजी खाल्ली.
2: तुला कोणी सांगितली खायला?
3: काय सांगू, माझं पोटच बिघडलं.
2: बापरे, पोट खराब होण्याइतपत तू पावभाजी फस्त केली. मग
3: आणि तुला काय सांगू, सकाळी उठल्यावर माझा मूळ इतका खराब होता की मुलांशी बोलण्याची इच्छा झाली नव्हती माझी.
2: अरे बापरे. अग हो मीनाक्षी, हे बघ माझ्या बरोबर सुद्धा असंच होतं. आणि बाहेरचं खाण्यात आलं की पोट बिघडलं समज, आणि जर पोट बिघडलं की सगळं आयुष्य जणू काय बिघडल्यासारखं वाटतं. कामात लक्ष लागत नाही, सारखी चिडचिड होत असते, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो मला पण. पण मी म्हणते, पोट आणि मन यांची खूप मैत्री खोल असते का ग? एक बिघडलं की दुसरं लगेच प्रभावित होतं.
3: हो ना. अगं पोट नीट असेल तर दिवसभर डोकं शांत असतं, कामात एन्जॉयमेंट येतो.
2: हो ना.
3: अगं पण पोटात गॅस, ब्लोटिंग आणि कप झाला सगळं वाईट वाटू लागतं.
2: हो ना, हो ना.
3: हे फक्त आपला अनुभव नाही, मला वाटतं या मागे काहीतरी विज्ञान असेल.
2: हो अगदी. आणि यालाच तर म्हणतात ग गट ब्रेन ऍक्सिस, पोट आणि मेंदू यांच्यातील दोघींकडील रस्ता असतो. पोटात 100 ट्रिलियन सूक्ष्मजीव म्हणजेच काय तर मायक्रोबायोम राहतात, आणि ते आपल्या मेंदूशी सतत बोलत असतात.
3: अरे वा.
2: हा, चांगले बॅक्टेरिया असतील तर मन प्रसन्न, आणि वाईट असतील तर मन उदास.
3: अरे वा. म्हणजे 95% सेरोटोनिन हार्मोन्स पोटात तयार होतात.
2: हो हो.
3: अगं हे ऐकल्यावर मला आश्चर्यच वाटले.
2: त्यात काय आश्चर्य?
3: अगं म्हणजे आनंदी राहण्यासाठी पोट जपणं एवढं महत्वाचं.
2: हो हो. सेरोटोनिन हा हॅप्पी हार्मोन आहे, तो मेंदूत फक्त 5% बनतो. आणि बाकीचा कुठे बनतो सांगू का? तुला माहिती आहे?
3: अगं सांग.
2: अगं आणि बाकीचा तो 95% पोटात तयार होतो. म्हणूनच जेव्हा आपलं पोट खराब असतं ना, तेव्हा आपल्याला उदास, चिडखोर आणि नकारात्मकता वाटत असते.
3: तू मला एक सांग.
2: काय ग?
3: मी ऑफिस मध्ये काम करते. माझ्या मीटिंगच्या आधी माझ्या पोटात गोळा येतो.
2: काय सांगते?
3: हात थरथर कापतात. मला कळतच नाही की हे का होतं.
2: अग मीनाक्षी, हे गट ब्रेन ऍक्सिसच उदाहरण आहे. मग त्याचंच तर उदाहरण आहे, ताण आला की मेंदू पोटाला सिग्नल पाठवतो, सावध राहा. त्यामुळं पोटातील रक्त प्रवाह कमी होतो, पचन थांबतं आणि पोटात असा गोळा येतो. याला बटरफ्लाईज इन स्टमक असं म्हणतात.

0: बापरे. अगं पण यावर काही उपाय असेल ना?
1: मग आहे ना, सांगते ऐका आता नीट. मीटिंगच्या 10 मिनिट आधी खोल श्वास घ्यायचा, 4 सेकंद आतमध्ये आणि 6 सेकंद तो बाहेर ठेवायचा, आणि मग हे पोट शांत करत.
0: पण मला वाटत पावसाळ्यातही आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी.
1: हो अगदी, पावसाळ्यात बाहेरच तेलकट आणि उघडे पदार्थ अगदी टाळायचे बर का, त्यामुळं पोटातील चांगले बॅक्टेरिया मरून जातात. आणि त्याऐवजी घरी बनवलेलं गरमागरम जेवण खायचं मस्त पैकी.
0: अगं तुला तर खूप माहिती याबद्दल.
1: आहेच.
0: तू आता मला सांग की मी नेमकं काय खावं आणि थोडं सविस्तर सांग.
1: हो सांगते आणि लक्षपूर्वक ऐक. हे बघ, सकाळी केळं आणि दही याच्याने काय होतं, सेरोटोनिन वाढतं. दुपारी भात डाळ पालक दही. संध्याकाळी काय खायचं, उपमा पोहे किंवा इडलीही चालते. आणि रात्री हलकं, खिचडी किंवा सूप आणि त्यासोबतच बदाम अक्रोड डार्क चॉकलेट थोडंसं खाल्लं ना तरी चालतं.
0: चालेल, तुला सांगते.
1: काय ग,
0: रोज सकाळी ताक घ्यायला लागले.
1: अरे वा,
0: मला खूप फरक जाणवतोय.
1: अगं तुला माहिती का, दही ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक्स आहे आणि ते पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. त्यामुळं सेरोटोनिन वाढतो आणि आपला मूड स्थिर राहतो.
0: अगदी बरोबर. पण तू आता मला याची उलट बाजू सांग.
1: काय?
0: म्हणजे काय खाल्ल्याने आपलं मन खराब होतं?
1: सांगते ना, ते पण सांगते मी तुला. जंक फूड, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, जास्त मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, यामुळं काय होतं, बॅड बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळं सूज येते आणि मेंदूत सूजजन्य पदार्थ जातात, ज्यामुळे डिप्रेशन आणि आपली सारखी चिडचिड वाढते.
0: हो ना. अगं म्हणजे माझ्या आता लक्षात आलं, माझ्या मुलाला मी ना जास्त चॉकलेट बिस्किट दिली की तो खूप चिडचिड करतो.
1: बरोबर.
0: आता याचं कारण मला आता कळलं.
1: आणि आताची मुलं माहिती ना तुला, किती भयंकर चिडचिड करतात आणि त्यांना रागही येतो ग. आणि मुलांमध्ये हा संबंध इतका मजबूत असतो, जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूड दिलं की त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यांना भयंकर राग येतो.
0: एकदम बरोबर. अगं पण काम करणाऱ्या स्त्रियांसाठी खूप महत्वाचं असेल.
1: हो अतिशय महत्वाचं आहे. आम्हाला ऑफिस, घर, मुलं सांभाळायची असतात. पोट बिघडलं की सगळा कसा बोजा वाटतो. म्हणून आहार व्यवस्थित ठेवला तर ऊर्जा टिकते आणि दिवसभर मन प्रसन्न राहतं आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आपण व्यवस्थितपणे सांभाळतो.
0: बरोबर. अगं प्रिया, माझी आई बाबा आता 70 घरात आहे. त्यांच्यासाठी हे ते काय म्हणालीस तू, गट ब्रेन ऍक्सिस कसं लागू होतं आणि त्यांना आहार दिनचर्या कशी ठेवावी?
1: सांगते सांगते. हे सुद्धा तू लक्षपूर्वक ऐक आणि काका काकूंना त्यांचं काटेकोर पालन करायला सांग.
0: हो नक्कीच.
1: खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलाय बर का. अगं वयस्कर लोकांसाठी हा विषय अजूनही जास्त महत्वाचा आहे. वय वाढताना पोटातील चांगले बॅक्टेरिया नैसर्गिकरित्याच कमी होत असतात. त्यामुळं पचन कमकुवत होत जातं, कब्ज होतो आणि त्याचा परिणाम हा मनावर सुद्धा होतो.
0: बापरे.
1: उदास वाटणं, झोप न लागणं, स्मृती कमी होणं यामाग पोट हे सुद्धा एक कारण असू शकतं.
0: अगदी बरोबर.
1: आणि हे बघ, वयस्करांसाठी विशेष आहार मी सांगते.
0: सांग.
1: सकाळी 1 केळं, 1 वाटी ताक किंवा दही, त्यासोबत 4-5 भिजवलेले बादाम. आणि दुपारी हलका भात, मूग डाळ, लौकी म्हणजेच भोपळा किंवा पालकाची भाजी, साबुदाना खिचडी आणि संध्याकाळी ओट्स दलिया किंवा उपमा. आणि रात्री काय खायचं, खूप हलकं म्हणजेच मुगाची खिचडी, भोपळ्याचं म्हणजेच लौकीचं सूप किंवा गरम दूध आणि त्यात हळद टाकायची आणि त्यासोबत चिमूटभर जायफळ सुद्धा टाकायचं. आणि विशेष उपाय सांगू का तुला?
0: नक्की.
1: अजून ऐक ऐक, रोज रात्री त्रिफळा चूर्ण 1/2 चमचा उबदार पाण्यात घ्यायचं. इसप गोल आणि ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने, नाहीतर म्हणशील की प्रियाने सांगितलं म्हणून मी इसप गोल देते.
0: आणि
1: काका काकूंना तेल मसाला मैदा पूर्णपणे टाळायला सांगायचं.
0: नक्कीच नक्की. अगं मला त्यांची दिनचर्या कशी असावी त्याबद्दलही सांग थोडं.
1: सांगते ना सांगते.

वयस्करांसाठी आदर्श नित्यक्रम. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो तुम्हीही ऐका हा. सकाळी उठल्यावर एक ग्लास उबदार पाणी, 10-15 मिनिट हलकी चाल किंवा प्राणायाम. आणि त्यामध्ये प्राणायाम कोणते करायचे? अनुलोम विलोम, भुजंगासन आणि पवन मुक्तासन रोज करायचं. दुपारी 20 मिनिट सूर्यप्रकाश घ्यायचा आणि रात्री 8:30 आधी जेवण करायचं आणि झोपण्यापूर्वी शवासन करायचं. आता हे बघ, हे मी सांगितलं ना, एका उदाहरणातून तुला

0: वागण्याची समस्या. आम्ही त्यांचा आहार बदलला.
1: बापरे.
0: सकाळी ताक केळं, रात्री हळद दूध त्रिफळा चूर्ण टाकून घ्यायचं. रोज 15 मिनिटं चालणं. फक्त 25 दिवसात त्यांचा कब्ज गेला आणि त्यांना झोप सुद्धा चांगली लागू लागली.
1: अरे वा.
0: आणि त्यांचा मूड सुद्धा खूप आनंदी झाला. त्या मला काय म्हटलं सांगू का? अगं त्या म्हणाल्या, आता मला जगण्याची इच्छा होते.
1: अरे वा. अगं म्हणजे वयस्कर माणसांना खूप आशा असते
0: असते ना ग. असं कसं म्हणते तू? मग वय जास्त झालं म्हणून काय पोटाकडं दुर्लक्ष करायचं? पोट जपलं की वृद्धत्व सौम्य आणि आनंदी होत जात.
1: बरोबर. अगं पण मला सांग,
0: काय ग
1: झोपेच काय संबंध? मी रात्री 10 नंतर जेवते.
0: बापरे.
1: पण तुला सांगते, मला चांगली झोपच लागत नाही.
0: बरोबर आहे ना. अगं 10 वाजता आणि 10 नंतर तू जेवशील, झोप कशाला लागेल तुला? रात्री उशिरा जेवलं की पचन हे चालूच राहतं आणि पोट मेंदूला आराम करू देत नाही. म्हणून तुला सांगते, रात्री 8:30 पूर्वी हलकं जेवण घ्यायचं.
1: पण याच्यामध्ये व्यायामाचा काय संबंध?
0: व्यायामाचं महत्व आपल्या दिनचर्येमध्ये खूप असतं आणि आपल्या जीवनामध्ये तर व्यायामाचं महत्व माहितीच असेल तुला. रोज काय करायचं? 30 मिनिटं चालायचं किंवा योगासनं करायची. आणि त्यामध्ये योगासनाचे प्रकार कुठले? भुजंगासन, पवन मुक्तासन. हे केलं की पोट चांगलं राहतं आणि आपलं मनही शांत होतं.
1: अरे वा. आता तू मला आहे ना काहीतरी घरगुती उपाय सांग.
0: सांगते, ऐक मग. आलं आणि तूक मिरा टाकून चहा घ्यायचा. जिरं धणे टाकून पाणी घ्यायचं. त्रिफळा चूर्ण रात्री आणि दुधामध्ये हळद टाकायची आणि ते दूध रात्री झोपताना घ्यायचं.
1: नक्कीच. प्रिया,
0: काय ग?
1: अगं मला सांग, जर दीर्घ काळ जर हे पाळलं तर याचे काय फायदा होत असतील?
0: अगं दीर्घ काळ जर आपण हे नित्य नियमानं पाळलं तर खूप सारे फायदे होतात की. आपल्याला आयुर्वेदामध्ये हेच तर सांगितलंय सगळं. चांगली झोप लागते, मूड आपला स्थिर राहतो, ताणतणाव कमी होतो, रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते, आपलं वजन सुद्धा नियंत्रणात राहतं, आपलं जीवन आनंदी आणि सकारात्मक बनत जातं.
1: म्हणजे अन्न तसे विचार हे खरंच आहे?
0: अगदी खरंय. पूर्णपणे. आपण जे खातो ना तसंच आपलं मन बनतं.
1: आता प्रिया,
0: हो,
1: आपल्या लाडक्या श्रोत्यांसाठी काही शेवटचा सल्ला?
0: सांगते ना श्रोते हो, मैत्रिणींनो, रोज घरचं गरम आणि हलकं अन्न घ्या. प्रोबायोटिक्स घ्या. म्हणजे काय? दही आणि ताक. पाणी भरपूर प्या. रात्री उशिरा जेवण टाळा. ताण कमी करण्यासाठी 10 मिनिटं तरी ध्यान करा आणि आपल्या पोटाला आपला मित्र समजा.
1: अगदी बरोबर.
0: पोट
1: बरं ठेवलं की मन आपोआप बरं राहतं.
0: अगदी खरंय.
1: आणि मैत्री आपण कायम जपायला हवी.
0: अगदी बरोबर. अगं मीनाक्षी, पोट आणि मन दोन्ही एकमेकांवरच अवलंबून असतात. त्यांची काळजी घ्या, आयुष्य सुंदर होईल.
1: होय. धन्यवाद प्रिया.
0: आणि श्रोते हो, मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा निरोगी रहा
1: आणि आनंदी रहा.

मैत्री पोटाची आणि मनाची हा संवाद मैत्रिणींनो आता आपण ऐकलात. या संवादाचं लेखन केलं होतं आशा ठोंबरे यांनी आणि या संवादात सहभागी झाल्या होत्या पूनम जावरे आणि सारिका दांडगे. सखींनो, आजच्या या संवादातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी ठरेल.

ज्ञान, प्रेरणा आणि आरोग्य या गोष्टींचा सुंदर संगम घडवण्याचा प्रयत्न मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आम्ही केला. तेव्हा मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ आता झाली आहे. स्वप्नांना द्या धैर्याची पंख, कर्तृत्वाला द्या नवी भरारी, स्त्री शक्तीच्या तेजाने उजळो घर, समाज आणि सारी दुनियादारी या सुंदर ओळींसह मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयांसह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य.

0: का सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
2: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
1: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे आहे
2: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
1: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
3: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमा अंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
4: श्रोते हो, ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया कॅनव्हास या चित्रपटातलं जितेंद्र आणि विभावरी यांच्या स्वरात राहुल देशपांडे यांचं हे गीत.

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
0: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात अखिल जोशी यांचं गीत, संगीत दिलंय अभिजित नार्वेकर यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचे गीत. याला संगीत दिले निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी.

श्रोतेहो, ठीक 1:30 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन। गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह। देशोदेशीहून भारताला शुभेच्छा। इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार, 3 जखमी। आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे। नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला। गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषा ओलांडून वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण सामुग्री उत्पादनात 64% वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5% वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7% तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21% आणि मोबाईल फोन उत्पादनात 33% वाढ झाल्याचं ते म्हणाले। प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत। वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं। प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला। 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या मार्गावर देशाने अनेक आव्हानं यशस्वीपणे पेलली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं आहे। कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला। इंधन तेलासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे आता समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे। सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करायला सरकारनं प्राधान्य दिलं आहे असंही ते म्हणाले। देशात उद्योग व्यापाराला चालना देण्यासाठी 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली। कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
1: आज लाल किले की

0: प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं। आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे। और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
1: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली। सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील, यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा करोडो रुपये खर्च वाचेल, असं ते म्हणाले। आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी, याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं। देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा दिमाखाने फडकत असल्याचं ते म्हणाले। कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं। देशातल्या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि पूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांना दिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलांचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्ययोद्ध्यांना तसंच देशाच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र सेनादलांना आज देश वंदन करत आहे, असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। देशोदेशीचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। भारताचा लोकशाही प्रवास, सांस्कृतिक वारसा तसंच प्रादेशिक आणि जागतिक सहकार्याबाबत विस्तारत असलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आहे। भारत आणि अमेरिकेचे बंध दृढ होत असल्याचं अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे, तर दोन्ही देशात कौशल्य, डिजिटलीकरण, शाश्वतता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्यात वाढ होत असल्याचं सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम यांनी म्हटलं आहे। याशिवाय इस्रायल, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, मालदीव या देशांच्या नेत्यांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशात सर्वत्र 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले। मुंबईत झालेल्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
2: देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह मुंबईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच सुरू झाला आहे। मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसा स्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्या आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं। ते म्हणाले की विकसित भारत होण्याच्या दिशेने देशाच्या प्रवासात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका निभावेल।
3: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे। महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे। देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो।
2: विधान भवन इथं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आलं। पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला।

0: याखेरीज शाळा महाविद्यालय निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था संघटना विविध राजकीय पक्षांची कार्यालयं गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. विविध दुकानं मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे.
1: इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलने 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. या करारानुसार इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्ला अतिरेकी गटाला निष्क्रिय करण्याच्या बदल्यात इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार होता. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना आज श्रीलंकेत गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारतानं पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवरच्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने भारताने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 101 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह. देशोदेशीहून भारताला शुभेच्छा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार 3 जखमी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 1:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात 96,920 शेतकरी पात्र. आणि जुलै अखेर जिल्ह्यात सरासरीच्या 102% पावसाची नोंद.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन नांदेड इथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत गेल्या बुधवारी महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर कविता मुळे, आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स आणि स्काउट गाईड पथकासह शिक्षक आणि इतर अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. या अभियानाअंतर्गत गुरुवारी शहरातून दुचाकी फेरीही काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 1,582 गावांमधील 96,920 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. आतापर्यंत 59,301 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची आणि अॅग्रीस्टेक नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तसंच अॅग्रीस्टेक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. बँकांनी सदर कर्जावर 1 एप्रिल 2026 नंतरचं व्याज आकारू नये असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामांतर्गत 4,42,000 शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील 5,00,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ तुषार राठोड यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीनल खतगावकर यांची बिनविरोध निवड झाली. सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठीच्या निवडणुकीत 11 संचालक बिनविरोध निवडले गेले. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलनं 21 पैकी 19 जागा जिंकल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरीस 418 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या

0: 102% पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त असल्यानं जलप्रकल्पांमधल्या जलसाठ्यातही वाढ झाली. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात आज घडीला 95%हून अधिक जलसाठा झाला आहे. जिल्ह्यात मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूळ, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात यंदा अतिवृष्टीची नोंद झाली. भोकर तालुक्यातील रेणापूर प्रकल्पाची उंची वाढवणं तसंच भूसंपादनाच्या कामासाठी राज्य सरकारनं 10,85,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सदर कामासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात नांदेड इथं आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं भव्य महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, चर्मकार महासंघाचे राज्य अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नगर परिषदा तसंच नगरपंचायत निवडणुकीत केलेल्या खर्चाचा विहित कालावधीत तसंच विहित पद्धतीनं हिशोब सादर न करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या 44 उमेदवारांना पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामध्ये हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक लढवलेल्या 14, किनवट 7, उमरी तसंच धर्माबाद इथल्या प्रत्येकी 6, कंधार 5, मुखेड 3, भोकर 2 आणि लोहा नगर परिषदेतल्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गेल्या गुरुवारी मुदखेड तालुक्यात मातासाहेब गुरुद्वारा परिसरात हल्ला झाला. तीक्ष्ण हत्यारानं झालेल्या या हल्ल्यात बादल यांच्या हाताला इजा झाली. नांदेड इथं खासगी रुग्णालयात उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. या हल्ल्यात बादल यांचा बचाव करताना जखमी झालेले विशेष पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांची बादल यांच्या सुविद्य पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. दरम्यान सदर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वसंत बापट यांची रचना वंदना खांडेकर यांच्या स्वरात.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. दुपारचे 1:55 होत आहेत. कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया वी स खांडेकर यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वी स खांडेकर हे केवळ कादंबरीकार नव्हते तर ते उत्कृष्ट पत्रलेखकही होते. त्यांनी लिहिलेल्या पत्रामधून एक संवेदनशील साहित्यिक, जिव्हाळ्याचा मित्र, नवोदितांना मार्गदर्शन करणारा गुरु आणि समाज जीवनाबद्दल जागरूक विचारवंत असे त्यांचे अनेक पैलू उलगडतात. 1920 दशकापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केला. त्यांनी लिहिलेल्या हजारो पत्रांचा उल्लेख त्यांच्या चरित्रग्रंथात आढळतो. वी स खांडेकर हे लेखक म्हणून आपल्यापुढे येतात ते 1919 पासून. त्यांचं लेखन प्रकाशित होऊ लागल्यापासून त्यांचा जनसंपर्क वाढला. त्यांनी लिहिलेली पत्र दीपगृह या पुस्तकात संग्रहित केलेली आढळतात. पत्रसंवाद हा खांडेकर यांच्या जीवनशैलीचा एक अभिन्न भाग होता. रोज येणाऱ्या टपालाची ते वाट पाहत असत. पोस्टमनविषयी त्यांना आस्था होती हे त्यांच्या साहित्यातून लक्षात येतं. येणाऱ्या प्रत्येक पत्रास उत्तर पाठवायचा त्यांचा प्रघात होता. आलेल्या पत्रावर उत्तर पाठवल्याची नोंद करण्याची त्यांची सवय होती. उत्तरं पाठवलेल्या पत्राची प्रत व मुद्दे ते जपून ठेवीत असत. ते वाचकांना उत्तरं देत तशी संपादक, प्रकाशक आणि समकालीन साहित्यिकांची देखील त्यांची दीर्घकाळ पत्रोत्तरी चालायची. सगळ्यांशी त्यांचे संबंध पत्रलेखकांपलीकडे जाऊन मनुष्यकेंद्री होते. दीपगृहमध्ये त्यांची 145 पत्रं समाविष्ट करण्यात आलेली आहेत. वी स खांडेकरांचं मोठेपण त्यांना इतर जणांनी लिहिलेल्या आणि त्यांनी इतरांना लिहिलेल्या पत्रव्यवहारातून जाणवतं. वाचक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक, स्नेही, अपवादानं राजकारणी या सर्वांची त्यांना पत्रे येत. कथाकार यगो जोशी साहित्यिक होते तसे संपादक आणि प्रकाशक देखील होते. त्यांना एक लघुकथा संग्रह संपादित करून प्रकाशित करायचा होता पण मानधन द्यायची परिस्थिती नव्हती. त्यांनी इतर लेखकांबरोबर खांडेकर यांना पत्र लिहिलं. त्यात म्हटलं होतं की माझ्या मनात येत्या दिवाळीत एक लघुकथा संग्रह प्रसिद्ध करायचा आहे आणि तो म्हणजे प्रत्येक लघुकथा लेखकाची त्याची आवडती गोष्ट. अशा 24 गोष्टी म्हणजे 24 लेखक आपणही एक गोष्ट पाठवा. सदर संग्रहासाठी मी विनामोबदला गोष्ट मागणार आहे. याचा अर्थ कोणाला काही द्यायचं नाही असा नसून 24 लेखकांशी संबंध येणार असल्यामुळे जबाबदारी अंगावर न घेता, मोबदला कबूल न करता, पुस्तक विक्री होताच मला शक्य आणि इष्ट वाटेल ते मी देणार आहे. लेखकाचा श्रम आणि अपेक्षा मी जाणतो पण माझ्या परिस्थितीनुसार मला सावधपणे वागायला हवं. वी स खांडेकर यांनी त्यांना गोष्ट पाठवली हे वेगळं सांगायला नको. आता खांडेकर यांनी लिहिलेलं एक पत्र संक्षिप्त स्वरूपात बघू. हे पत्र 19 डिसेंबर 1935 या दिवशी लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, हैदराबादच्या तारखा 9 आणि 10 आहेत पण निजाम साहेबांची अजून परवानगी मिळालेली नाही. मोहरम आणि संमेलन एकदम आलं नाही म्हणजे मिळवलं. मी 27-28 पुण्याला जाईन असं म्हणतोय. मध्यंतरी सांगली कोल्हापूरला जावं लागेल. बाबूराव पेंढारकर आणि मास्टर विनायक नवीन फिल्म कंपनी काढीत असून पहिले कथानक माझं घेण्याचा त्यांचा विचार आहे. कदाचित 2 ध्रुव ही ते घेतील. त्यांनी 8 दिवस कोल्हापूरला राहिला.

0: पण मी एक दोन दिवसावरच भागवणार आहे. तर खांडेकर यांच्या पत्रसंवादानं मराठी माणसाच्या मनात त्यांनी आदराचं स्थान निर्माण केलं होतं. आजची असंवाद स्थितीची कोंडी फोडायची असेल तर खांडेकर यांच्यासारख्या साहित्यिकांच्या पत्रांचा अभ्यास करायला हवा असं मला वाटतं.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला वी स खांडेकर यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी हा कार्यक्रम. आज आपण सेन्सरच्या मदतीने स्मार्ट शेती याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या या 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 8 दशकात शेती क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. अन्नधान्याच्या टंचाईतून देशाने आत्मनिर्भरतेपर्यंतचा प्रवास केला. हरितक्रांतीमुळे गहू आणि तांदूळ उत्पादनात मोठी वाढ झाली तर फळं, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि बागायती क्षेत्रातही देशाने महत्त्वाची झेप घेतली. आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतोय. ठिबक आणि तुषार सिंचन, सुधारित बियाणं, मृदा आरोग्य तपासणी, ड्रोन तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण तसंच नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती यामुळे उत्पादनवाढीसोबतच खर्च कमी व्हायला मदत होतीये. डिजिटल तंत्रज्ञानामुळे बाजारभाव, हवामानाचा अंदाज आणि शासकीय योजनांची माहिती आपल्यापर्यंत सहज पोचते. महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी स्टार्टअप्स आणि युवा उद्योजक यांच्या सहभागामुळे शेती अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनते. आज हवामानातील अनिश्चितता, वाढते उत्पादन खर्च, मजूर टंचाई आणि बाजारपेठेतील स्पर्धा यामुळे अधिक अचूक निर्णय घेणं शेतकऱ्यांना आवश्यक झालंय. यामुळेच सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून आता आपल्याला स्मार्ट शेती करणं ही काळाची गरज बनली आहे. स्मार्ट शेती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक अचूक, किफायतशीर आणि उत्पादनक्षम बनवण्यामध्ये सेन्सर, इंटरनेट, मोबाईल, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतोय. यापूर्वी आकाशाकडे पाहून पाऊस येणार का याचा अंदाज घेतला जायचा. जमिनीला हात लावून ओलावा आहे की नाही हे आपण तपासायचो. पानांचा रंग पाहून झाड निरोगी आहे का हे आपल्याला समजायचं. परंतु आता सेन्सरचा वापर करून, म्हणजेच आपल्या डोळ्यांनी, हाताने आणि अनुभवाने आपण माहिती गोळा करत होतो. यंत्रासाठी हेच काम करणारं उपकरण म्हणजे सेन्सर. सेन्सर म्हणजे वातावरणातील किंवा एखाद्या वस्तूमधील बदल ओळखून त्याचं मोजमाप करणारं आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारं उपकरण. सेन्सर हे वातावरणातील किंवा जमिनीतील विविध घटकांची माहिती मोजणारं उपकरण आहे. मातीतील ओलावा, तापमान, आर्द्रता, पीएच मूल्य आणि पोषक तत्व यांची माहिती सेन्सरद्वारे मिळते आणि या माहितीच्या आधारेच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. ओलावा मोजणारे सेन्सर मातीमध्ये किती पाणी उपलब्ध आहे हे सतत मोजतात. त्यामुळे पिकाला नेमक्या वेळी आणि आवश्यक तेवढंच पाणी देता येतं. यामुळे पाण्याची बचत होते, विजेचा खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते. आपल्या कोकणातील आंबा आणि काजू बागांमध्ये फुलोरा येण्यापूर्वी आणि फळधारणेच्या काळात योग्य ओलावा व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. आज अनेक प्रगत बागायतदार ठिबक सिंचनासोबतच ओलावा सेन्सर वापरतात. त्यामुळे पाण्याची बचत आणि उत्पादनात सुधारणा हे दोन्ही साध्य होतं. काही ठिकाणी तर ठिबक सिंचन प्रणाली आपोआप सुरू होते. यालाच स्मार्ट इरिगेशन असं म्हणतात. आता झाडावरील कीड सेन्सर कसे ओळखतात? तर कीड ओळखण्यासाठी प्रामुख्याने कॅमेरे, इमेज सेन्सर आणि AI आधारित व्हिजन सेन्सर वापरले जातात. AI स्मार्ट कॅमेरा किंवा ड्रोनवर बसवलेले उच्च दर्जाचे कॅमेरे, हे कॅमेरे झाडांची सतत छायाचित्र घेतात आणि त्यामुळेच आपल्याला झाडावरील किडी किंवा रोगांचं प्रमाण किती आणि कसं आहे याची छायाचित्र मिळतात. आणि म्हणूनच सेन्सरच्या मदतीने केलेली शेती ही निश्चितच स्मार्ट शेती ठरते. बरं तर मंडळी, पुन्हा

भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण सेन्सरच्या मदतीने स्मार्ट शेती याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: सर्वतः नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतः, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जाणून घेणार आहोत मूळव्याध, भगंदर आणि फिशर यातील फरक याविषयी. एम एस शल्य, फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी, डॉक्टर मधुमेधा महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, जर एखाद्या व्यक्तीला ताप आला तर तो नेहमी मलेरियाचा असतो का हो? नाही ना. ताप येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्याचप्रमाणे गुदद्वाराजवळ वेदना होणे, रक्त येणे किंवा सूज जाणवणे म्हणजे मूळव्याधच असते असे नाही. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. गुदगद आजारांपैकी सामान्यतः आढळणारे आजार म्हणजे मूळव्याध, फिशर, भगंदर. हे तिन्ही आजार फार वेगवेगळे आहेत, म्हणून या तिन्ही मधला फरक समजून घेणे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम मूळव्याध म्हणजे नेमके काय? मूळव्याध म्हणजे गुदद्वारातील रक्तवाहिन्या फुगणे किंवा सुजणे. याचे मुख्यतः तीन प्रकार असतात. आतील मूळव्याध, बाहेरील मूळव्याध व आतील व बाहेरील असे दोन्ही मूळव्याध एकत्र असणे. याचे चार ग्रेड्स असतात. पहिल्या ग्रेडमध्ये मूळव्याधाचे कोंब हे गुदद्वाराच्या आतच असतात आणि शौचावाटे रक्त पडणे हे एकमेव लक्षण यामध्ये असतं. दुसऱ्या ग्रेडमध्ये शौच करतेवेळी हे मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात व आपोआप मध्ये जातात, सोबत रक्त पडणे हे लक्षण असते. ग्रेड 3 मध्ये शौच करताना मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात व त्याला बोटाच्या सहाय्याने आत ढकलावे लागतं. ग्रेड 4 मध्ये मूळव्याधाचे कोंब हे बाहेरच राहतात, याला आम्ही प्रोलॅप्स हेमोरॉइड असे म्हणतो. यात वेदना, रक्तस्त्राव, सूज जाणवणे हे लक्षणे प्रामुख्याने असतात. आता फिशर म्हणजे काय ते समजून घेऊया. फिशर म्हणजे गुदद्वाराच्या त्वचेला पडलेली छोटीशी भेग किंवा चीर. पण ही छोटी भेग अतिशय तीव्र वेदना देते बरं का? याचे प्रमुख लक्षणे म्हणजे वेदना होणे. रुग्ण सांगतात, डॉक्टर, ब्लेडने कापल्याप्रमाणे वेदना होतात, मिरची लावल्यासारखं वेदना होतात. ही वेदना शौच करताना व शौच झाल्यानंतरही बराच काळ असू शकते. शौच करताना रक्त पडणे. रक्त तर मूळव्याधमध्ये पण पडतं, मग मूळव्याध आणि फिशर हे ओळखायचं कसं? सांगते. मूळव्याधामध्ये रक्त हे पिचकारी मारल्यासारखं पडतं. सहसा शौच झाल्यानंतर हे रक्त पडतं, त्याला आम्ही स्प्लॅश इन अ पॅन असे म्हणतो. तर फिशरमध्ये हे रक्त शौचाला लागून किंवा चिटकून येतं, त्यालाच आम्ही स्ट्रिक्स ऑन अ स्टूल असे म्हणतो. फिशरमध्ये तीव्र वेदना असते तर मूळव्याधाच्या केवळ शेवटच्या ग्रेडमध्ये वेदना असते हे लक्षात घ्या. त्याचबरोबर बद्धकोष्ठता, खाज, कोंब जाणवणे इत्यादी लक्षणे आपल्याला फिशरमध्ये दिसतात. आता भगंदर म्हणजे काय? भगंदर म्हणजे गुदद्वाराच्या आतून बाहेर त्वचेपर्यंत तयार झालेला एक असामान्य मार्ग किंवा बोगदा. साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एक सामान्य पाईप ज्याचे एक तोंड हे गुदभागाच्या आत असतं व दुसरं तोंड हे गुदद्वाराच्या जवळ असतं. याचे लक्षण म्हणजे या मार्गवाटे किंवा या पाईपवाटे पू येणे, पाजरा येणे, चिकट स्त्राव येणे, वेदना होणे, खाज येणे, कपडे खराब होणे इत्यादी. या रोगाची सुरुवात होते ती म्हणजे गुदद्वाराजवळ एक फोड किंवा पिंपल येतो, तो कालांतराने फुटतो, जखम किंवा फोड भरून येतो, काही कालावधीने परत त्याच जागी फोड येतो, तो फुटतो आणि हे चक्र चालूच राहतं. पण लक्षात ठेवा, ही फक्त साधी ओळख आहे. अंतिम निदान हे डॉक्टरांच्या तपासणीनंतरच कर

0: करता येत. अनेक रुग्ण हे वर्षानुवर्ष स्वतःच मल्लम लावत राहतात किंवा औषधांच्या दुकानातून गोळ्या घेतात, त्यामुळे मूळ आजार वाढत जातो आणि उपचार हे कठीण होतात. आजच्या काळात या तिन्ही आजारांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये औषधी आणि जीवनशैलीतील बदल पुरेसा ठरतो, तर काही रुग्णांमध्ये आधुनिक लेझर उपचारांमुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि लवकर बरे होण्याचा फायदा मिळू शकतो. मात्र कोणता उपचार योग्य आहे हे डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवतात. शेवटी माझ्या सर्व श्रोत्यांना एकच संदेश आहे, गुरुद्वाराचा कोणताही त्रास लाजेखातर लपवू नका. रक्त येणे, वेदना होणे, पू येणे इत्यादी हे सामान्य लक्षणं नाहीत. योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. आपलं आरोग्य जपा, बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, फायबरयुक्त आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला वेळेवर उपचार घ्या. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मूळव्याध, भगंदर आणि फिशर यातील फरक याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चीवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे त्या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोते हो, दुपारचे 2:10 होत आहेत. कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आज आपण स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि प्रदूषणमुक्त परिसरासाठी आधुनिक उपाय याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात ही माहिती.
3: श्रोते हो नमस्कार. परिसरच्या आजच्या भागात आपण स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि प्रदूषणमुक्त परिसरासाठी आधुनिक उपाय कोणते आहेत याबाबत जाणून घेऊया. हवेतील प्रदूषणांमुळे अलीकडे मोठ्या शहरांमध्ये जगणे त्रासदायक आणि धोकादायक पातळीपर्यंत आले आहे. अशावेळी हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक वाहनांचा वापर शक्य त्या ठिकाणी आणि विशेषतः सार्वजनिक ठिकाणी वाढवावाच लागेल. एकाच ठिकाणी कामावर जाणाऱ्या लोकांनी कारपूल अशा व्यवस्थांचा वापर करावा लागेल. सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर ज्याला SPM असं म्हणतात, ज्या विविध प्रकारच्या कचऱ्याच्या ज्वलनातून निर्माण होतात, अशा कचऱ्याच्या ज्वलनावर कायदेशीर बंदी आणून त्याची जैविक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा विकसित करावी लागेल. उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या विषारी धुरावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा विकसित करावी लागेल. त्याचबरोबर लोकांनी सायकलीसारख्या वाहनांचा वापर आता वाढवावा लागेल आणि यासाठी सायकलीसाठी स्वतंत्र असे सुरक्षित मार्गिका यांची निर्मिती करावी लागेल. सायकल वापर वाढवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन द्यावं लागेल. प्रत्येक घर बिल्डिंग हिरवळीच्या आच्छादनाने आणि सौर ऊर्जेच्या साधनाने परिपूर्ण बनवता येईल. छतावरील बागेमुळे, शहरातील प्रत्येक मोक्या जागी निर्माण केलेल्या उद्यानामुळे हवेची गुणवत्ता अधिक वाढेल. खरंच यासाठी फार मोठ्या तांत्रिक आणि किंचकट यंत्रणांची गरज लागत नाही, परंतु शासनाच्या कायद्यांमुळे, नागरिकांना मिळणाऱ्या करसुटींमुळे आणि सलगच्या प्रबोधनामुळे असे बदल घडवता येतात यावर आमचा विश्वास आहे. पाण्याचे स्रोत अधिकाधिक शुद्ध राहावे यासाठी प्रत्येक घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या योजना राबवण्यासाठी नागरिकांना प्रेरणा द्यावी लागेल. ग्रे वॉटरचा पुनर्वापर, सांडपाण्याचे पुनर्वापर करणाऱ्या आधुनिक यंत्रणा प्रत्येक सोसायटीमध्ये, वस्त्यांमध्ये निर्माण कराव्या लागतील. प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घालून प्लास्टिकमुक्त जलस्रोत आणि नदीचे संवर्धन जाणीवपूर्वक करावे लागेल. शास्त्रज्ञांनी अलीकडे सूक्ष्मजीवांच्या काही प्रजाती विकसित केल्या आहेत की त्या ओल्या कचऱ्याला केवळ आठवड्यात सडवून, म्हणजे त्यांचं डिकम्पोजिशन घडून त्याचे उत्तम खत बनवतात. त्यासाठी ओला कचरा म्हणजे जमिनीचं सोनंच होय. ओल्या कचरापासून घरगुती कंपोस्ट निर्माण करणे, सार्वजनिक जागेत बायोगॅस निर्माण करणे यासारख्या छोट्या छोट्या संयंत्रातून कचऱ्याची उपयुक्तता वाढू शकते. कचरा कमी निर्माण व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी वस्तूंचे पुनर्वापर यासारखे उपाय योजावे लागतील. आपल्या देशामध्ये अनेक स्मार्ट शहर निर्माण करण्याची योजना आपण आखत आहोत, परंतु या शहरांना देखील जगण्यास अनुकूल बनवायचं असेल तर त्यामध्ये हरित कॉरिडॉर, स्मार्ट ग्रीन पार्क, सोलर स्ट्रीट लाईट, प्रदूषण नियमन, ड्रोनद्वारे वृक्ष सर्वेक्षण आणि सर्व नैसर्गिक संसाधनांचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान आपल्याला वापरावे लागेल, निर्माण करावं लागेल. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या चुकांमुळे निर्माण झालेली पर्यावरणीय समस्या आपणच निर्माण केलेल्या शास्त्रीय पद्धतीने

0: आणि तंत्रज्ञानाने आपण दूर करू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वांना मात्र मनापासून कृतिशील होण्याची गरज आहे. चला तर आपण स्वतःपासून सुरुवात करू. आज संकल्प करू की आपल्या परिसरातील मोकळ्या जागांना जीव विविधता पार्कमध्ये रूपांतरित करूच. धन्यवाद श्रोते हो.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि प्रदूषण मुक्त परिसरासाठी आधुनिक उपाय याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, ठीक 2:15 आपण दोपहर समाचार हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजलक्ष्मी बाळासुब्रमण्यम यांनी गायलेला राग कानडा आणि वाचस्पती ऐकलात. यांना व्हायलिनची साथ दिली होती विश्वनाथ रामस्वामी यांनी आणि मृदंगमची साथ दिली होती प्रसाद बालन यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला

0: दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोत्याहो, ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण सामुग्री उत्पादनात 4 पट वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5 पट वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7 पट तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21 पट आणि मोबाईल फोन उत्पादनात 33 पट वाढ झाल्याचं ते म्हणाले. प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्य त्यांनी सांगितली. कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला. सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करण्याला सरकारनं प्राधान्य दिलं असल्याचं ते म्हणाले. जगात 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरणानुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील. यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा कोट्यवधी रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले. आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची विनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं ते म्हणाले. वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं. प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलाचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाट

0: घाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पेट्रोल डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्सच्या दरात केंद्र सरकारने कपात केली आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा कर पूर्णपणे रद्द केला आहे तर डिझेलवरचा कर प्रतिलिटर 50 पैशांनी आणि विमान इंधनावरचा कर प्रतिलिटर 2.5 रुपयांनी कमी केला आहे. हे बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचा विकासदर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंत्रालय इथं ध्वजवंदना कार्यक्रमात व्यक्त केला. सरकारचं उद्दिष्ट सर्वांगीण विकासाचं आहे. काही मर्यादित क्षेत्रांऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आणि अंतिमतः प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं राज्य सरकारचं लक्ष्य आहे. महाराष्ट्र देशाची स्टार्टअपची राजधानी बनला आहे. राज्यात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होत असून रोजगाराच्या संधीही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय.
0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवन अर्थात काउन्सिल हॉल इथं ध्वजारोहण झालं. मुंबईत विधानभवन इथं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन आहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयात कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. आकाशवाणी मुंबईच्या प्रांगणात केंद्र प्रमुख संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याखेरीज शाळा महाविद्यालय निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था संघटना विविध राजकीय पक्षांची कार्यालयं गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. विविध दुकानं मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसास्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी प्रकाशात न्हाऊन निघाल्या आहेत. महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयात तिरंगा ध्वज फडकावला. यावेळी त्यांनी मुंबईसाठी विविध विकास योजनांची माहिती दिली.
2: मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यासाठी रात्रंदिवस सर्व यंत्रणांच्या समन्वयातून अखंड काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि याचा मला खूप विश्वास आहे. ही सुवर्णमयी मुंबईची नांदी आहे आणि या पायाभूत सुविधा उद्याच्या पिढीला एक वेगळी गतिमान आणि सुरक्षित मुंबई देणार आहे.
0: राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक, रायगडमध्ये भरत गोगावले, रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. रत्नागिरीतील 11 पोलीस अंमलदारांना सेवापदके प्रदान करण्यात आली. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, अकोल्यात पालकमंत्री आकाश पुंडकर, वाशिममध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे, परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अहिल्यानगर इथं पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ, गडचिरोलीत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले, गोंदियात पालकमंत्री इंद्रनील नाईक तर भंडाऱ्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते कार्यालयात ध्वजारोहण झालं. चंद्रपूर पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके, बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटील, धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ध्वजारोहण केलं. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे.

0: भारताने पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवर भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 148 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकासदर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600 कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: काय झालं आहे? मला ऐकू येत नाही, हे चालू आहे इकडनं.
1: पण तिकडे पण आवाज येत नाही म्हणून
0: मग काय झालं आहे? इथे फोन पण बंद पडला आहे.
1: होय ना?
0: होय.

0: तुला सायंटी येऊन ऐकू येते?
1: नाही ना गं,
0: अगं इकडनं सगळं चालू आहे पण ऐकूच काही येत नाही आहे.
1: तू जे आता माझ्याशी फोनवर बोलती असते मला रेडिओवर ऐकू येत आहे,
0: काय सांगतेस?
1: किंवा तुम्ही दोघं जे बोलत होता ना

भारत साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

0: देण्याची घोषणा मोदी यांनी केली. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजवंदन केल्यावर व्यक्त केला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवनात ध्वजारोहण झालं. राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणाघाट तालुक्यात सकाळी 3 शालेय विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला. एका खासगी बसनं या विद्यार्थिनींच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला. 600 आकडा पार करणारा भारत जगातला 3रा देश आहे. आजच्या सामन्यात देवदत्त पडिक्कल नाबाद शतक करून खेळतो आहे. KL राहुल जखमी झाल्यानं 77 धावा करून तंबूत परतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 बाद 237 धावा झाल्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 5:02:40 झाली आहेत. गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ही रचना होती कैफी आझमी यांची. हकीकत या चित्रपटाकरता संगीत होतं मदन मोहन यांचं. आता ऐकूया भाई बहन या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे एन दत्ता यांनी.

उपकार या चित्रपटातील हे गीत होतं गुलशन बावरा यांचं. महेंद्र कपूर यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. गीतसंध्या आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ऐकूया सन ऑफ इंडिया या चित्रपटातील शकील बदायूनी यांची रचना. शांती माथुर यांनी गायलेल्या या रचनेला संगीत आहे नौशाद यांचं.

मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आणि बलबीर तसंच सहकलाकार यांच्या आवाजातील हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. संगीतबद्ध केलं होतं ओपी नय्यर यांनी. नया दौर या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 5:30 स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि युवकांचे विचार आपण ऐकणार आहोत युववाणी या युवक दोस्तांच्या कार्यक्रमातून. तर युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा।
1: अभिलाषा याची धरिता, कुणी नजर वाकडी करता, या मरण द्यावया स्फुरण आपुल्या बाहू पाऊ द्यारे।
0: जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला।
1: हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्यारे।
0: जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती, परिअभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती।
1: द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी, संदेह रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्यारे।
0: हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यारे, जरासे राहू द्या।
1: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या या सुंदर संध्याकाळी मी दर्शन
0: आणि मी नेहा स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवावाणीच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्वातंत्र्याचा प्रवास, मवाळ, जहाल, क्रांतिकारक आणि समाज सुधारक।
1: मित्रांनो, पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट यांची स्फूर्ती चढवणारी सुंदर अशी कविता आपण ऐकली।
0: हो, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे, कारण आज आपण साजरा करत आहोत भारताचा स्वातंत्र्य दिन।
1: पण हा दिवस केवळ ध्वजारोहणाचा नाही, तर त्याग, बलिदान आणि राष्ट्रभक्तीच्या इतिहासाचं स्मरण करण्याचा दिवस आहे।
0: अगदी बरोबर। आज आपण ज्या मुक्त वातावरणात जगतो, बोलतो, शिक्षण घेतो, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतो, त्या स्वातंत्र्यामागे हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान आहे।
1: खरंय, अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी संसार सोडला, तर कित्येकांनी हसत हसत फासावर चढण्याचा इतिहास घडवला।
0: पण दर्शन, मला एक प्रश्न पडतो।
1: काय?
0: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं श्रेय नेमकं कोणाला द्यायचं?
1: हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकाच गुंतागुंतीचा आहे, कारण भारताचा स्वातंत्र्य लढा हा एका व्यक्तीचा नव्हता, तर अनेक विचारांचा, अनेक प्रवाहांचा आणि अनेक पिढ्यांच्या संघर्षाचा हा इतिहास आहे।
0: म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य लढ्यातील चार महत्वाचे प्रवाह, मवाळ नेते, जहालवादी नेते, क्रांतिकारक नेते आणि समाज सुधारक। या सर्वांनी वेगवेगळे मार्ग स्वीकारले, पण त्यांचं ध्येय एकच होतं, ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य।
1: आता आपण पुन्हा एकदा आपल्या माहितीचाच उजाळा घेऊ। तो असा की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी भारतात आली, पण हळूहळू त्यांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली।
0: भारतीयांची संपत्ती लुटली जाऊ लागली, शेतकऱ्यांवर अन्याय वाढला, उद्योग धंदे मोडकळीस आले आणि भारतीयांना त्यांच्या स्वतःच्याच देशात दुय्यम स्थान मिळू लागलं।
1: 1857 मध्ये पहिला मोठा सशस्त्र उठाव झाला। मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब यांनी ब्रिटिशांविरुद्ध रणशिंग फुंकलं। हा उठाव अपयशी ठरला, पण त्याने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली।
0: आता सुरुवातीला आपण जाणून घेऊ मवाळ नेते कसे होते आणि नेमके कोण होते। तर स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीच्या काळात काही नेत्यांना वाटलं की ब्रिटिश सरकारशी संवाद साधून, अर्ज करून आणि संघटनात्मक मार्गाने भारतीयांचे प्रश्न सोडवता येतील, हे नेते म्हणजे मवाळ नेते।
1: बरोबर, दादाभाई नवरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारख्या नेत्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून जनजागृती केली।
0: दादाभाई नवरोजी यांनी इंग्रज भारताची संपत्ती कशी लुटत आहेत हे जगासमोर मांडलं। त्यांच्या ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांताने भारतीयांच्या डोळ्यात अंजन घातलं।
1: तर गोपाळकृष्ण गोखले यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि संयमी राजकारणावर भर दिला। महात्मा गांधी देखील गोखलेंना आपले राजकीय गुरु मानत।
0: मवाळ नेत्यांवर अनेकदा टीका झाली की त्यांचा मार्ग खूप संत आहे, पण त्यांनी भारतीयांना संघटित केलं, राष्ट्रीय विचार दिला आणि स्वातंत्र्य लढ्याचा मजबूत पाया घातला।
1: काळ पुढे सरकत गेला आणि जहालवादी विचारसरणी निर्माण झाली।
0: इंग्रज भारतीयांच्या मागण्या सतत नाकारत राहिले, तेव्हा काही तरुण नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आणि स्वातंत्र्य मागायचं नसतं तर ते मिळवायचं असतं असा ठाम विचार मांडला।
1: आणि मग यातून जन्म झाला जहाल विचारसरणीचा। लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे या प्रवाहाचे प्रमुख नेते होते। इतिहास त्यांना लाल बाल पाल

0: म्हणून ओळखतो.
1: लोकमान्य टिळकांचे शब्द आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात.
2: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
3: टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणलं. त्यांच्या भाषणांनी आणि लेखणीने जनतेत स्वाभिमान जागवला.
1: पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी सायमन आयोगाविरुद्ध जोरदार आंदोलन केलं. ब्रिटिशांच्या लाठी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, पण मृत्यूपूर्वी त्यांनी म्हटलं,
4: माझ्यावर पडलेला प्रत्येक लाठीचा प्रहार ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटिकेवरील खिळा ठरेल.
1: आणि मित्रांनो, खरोखर तसंच झालं. स्वातंत्र्याचा लढा हा दिवसेंदिवस वाढतच गेला.
3: मवाळ आणि जहाल या दोन विचारसरणी वेगळ्या असल्या तरी त्यांचं अंतिम ध्येय एकच होत, भारत माता स्वतंत्र व्हावी.
1: पण यानंतर रणमंचावर आले असे तरुण ज्यांनी आपल्या प्राणांची पर्वा केली नाही. त्यांनी मृत्यूला हसत हसत सामोरे जात भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या रक्ताने लिहिला.
3: कोण होते हे तरुण? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस.
1: त्यांच्या अद्भुत शौर्याची कहाणी आपण जाणून घेऊच. त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: मित्रांनो, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आपण मवाळ आणि जहाल विचारसरणीचा प्रवास जाणून घेतला. आता आपण अशा तरुणांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यापेक्षा देशाला मोठं मानलं.
1: हे तरुण म्हणजे भारताचे क्रांतिकारक. त्यांना माहीत होतं की त्यांच्या मार्गात तुरुंग आहे, छळ आहे आणि कदाचित मृत्यूही आहे, पण त्यांची एकच शपथ होती, देश प्रथम.
0: क्रांतिकारक म्हटले की सर्वप्रथम आठवतात शहीद भगतसिंग.
1: भगतसिंग म्हणजे केवळ हातात पिस्तूल घेणारा तरुण नव्हता, तो अभ्यासू, विचारवंत आणि समाजाचं भान असलेला युवक होता. त्याला वाटत होतं की खरी क्रांती म्हणजे माणसाच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणं.
0: लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सवर हल्ला केला.
1: त्यानंतर केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकताना त्यांनी जाणीवपूर्वक कोणाचाही जीव घेतला नाही. त्यांचा उद्देश हिंसा नव्हता, तर ब्रिटिश सरकारला जागे करणे होता.
0: आणि तेव्हा सभागृहात एकच घोषणा दुमदुमली,
2: इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद.
1: अवघ्या 23व्या वर्षी भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव हसत हसत फासावर गेले. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण देश पेटून उठला.
0: आणि आता आठवतात चंद्रशेखर आझाद.
1: मित्रांनो, जेव्हा न्यायाधीशांनी त्यांना त्यांचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी उत्तरं दिली, नाव
3: आझाद,
1: वडिलांचं नाव
3: स्वातंत्र्य,
1: राहणार
3: तुरुंग.
1: ही केवळ उत्तरे नव्हती तर इंग्रजांना दिलेलं चॅलेंज होत की मैं ना झुकूंगा ना रुकूंगा.
0: त्यांनी शपथ घेतली होती की जिवंतपणी ब्रिटिशांच्या हाती लागायचं नाही. आणि अल्फ्रेड पार्क मध्ये शेवटची गोळी स्वतःवरच झाडून त्यांनी ती शपथ पाळली.
1: मित्रांनो, क्रांतिकारकांच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं.
0: लंडन मध्ये राहून त्यांनी भारतीय तरुणांना संघटित केलं. ब्रिटिशांनी त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानातील सेल्युलर तुरुंगात पाठवलं.
1: त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेत त्यांनी अमानुष यातना सहन केल्या, तरीही त्यांची राष्ट्रनिष्ठा ढळली नाही.
0: त्यानंतर येतात, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, असा एल्गार करणारे एक क्रांतिकारक म्हणजे नेताजी.
1: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. भारताबाहेर राहूनही त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारला.
0: आणि त्यांच्या नेतृत्वाने भारतीय सैनिकांच्या मनात स्वातंत्र्याची नवी आशा निर्माण झाली.
1: मित्रांनो, प्रत्येक भिन्न विचारसरणीचा माणूस या लढ्यात सक्रिय सहभागी झाला होता आणि आपापल्या मार्गावर ठामपणे उभं राहून त्याच मार्गाने तो चालतही होता.
0: हो, आणि यातच अजून एक मुख्य भूमिका होती ती समाज सुधारकांची.
1: मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नव्हे, तर समाज अज्ञान, जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायातून मुक्त होणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. हे आपल्या समाज सुधारकांचं मत होतं.
0: आणि ते त्या विचारांची कास धरत आपलं प्रबोधनाचं काम, समाज व्यवस्था सुधारण्याचं काम करत होते. म्हणूनच समाज सुधारकांचं योगदानही तितकंच महत्वाचं आहे. यातीलच प्रमुख समाज सुधारकांचा उल्लेख आपल्याला करता येईल, तो म्हणजे महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
1: महात्मा फुले यांनी शिक्षणाचा दीप पेटवला. त्यांनी शेतकरी, स्त्रिया आणि वंचित समाजासाठी आयुष्य वाहिलं.
0: सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. समाजाचा विरोध, अपमान, दगड आणि शेणफेक सहन करूनही त्यांनी मुलींच्या शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही.
1: शिक्षण, सामाजिक न्याय आणि मागास समाजाच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले.
0: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यावर आधारित भारताची उभारणी केली.
1: त्यांनी दिलेला संदेश आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक आहे, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
0: मित्रांनो, समाज सुधारकांनी भारताला विचार दिला, क्रांतिकारकांनी धैर्य दिलं, जहाल नेत्यांनी स्वाभिमान दिला आणि मवाळ नेत्यांनी संघटन दिलं.
1: या सर्वांच्या योगदानामुळेच भारताच्या स्वातंत्र्याचा भक्कम पाया रचला गेला.
0: मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, या महान वारशाचं आपण काय करायचं किंवा आपण याचं काय देणं लागतो?

0: मित्रांनो, या छानशा म्युझिकल ब्रेकनंतर कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ब्रेकला जाण्याआधी आपण युवकांबद्दल बोलत होतो, तर आज आपले काही युवक मित्र मैत्रिणी या स्वातंत्र्यदिनी काहीतरी सांगू इच्छित आहे, ते आपण ऐकूया.
1: नमस्कार सगळ्यांना, माझं नाव सायली बोरसे आहे. मी MBA सेकंड इयरला आहे. आता मी जेनझी म्हणून आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी आता इथं माझं मन व्यक्त करू इच्छिते. 80 वर्षापासून आपल्या भारतामध्ये एज्युकेशन सिस्टीम ही खूप जास्त बदललेली आहे. आधी जेवढं आपल्याला चान्सेस भेटत नव्हते, त्याच्याहून आता खूप जास्त चान्सेस आपल्याला शिक्षणामध्ये भेटत आहेत. आत्ताच्या ज्या नवीन नवीन पॉलिसीज आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत शिक्षणासाठी. पण माझं असं एक मत आहे की सरकारने अजून जास्त प्रायोरिटी वरती शिक्षणामध्ये बदल केले गेले पाहिजे. काही पॉलिसीज चेंज झाल्या पाहिजे, जेणेकरून शिक्षणाची इक्वॅलिटी ही मेंटेन व्हायला पाहिजे.

0: शिक्षण घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे असं मला वाटतं, आणि तो सगळ्यांना भेटलाच पाहिजे. आता जे नीट परीक्षेमध्ये जे काही झालं त्याच्यावरती सरकारने खूप चांगलं योगदान दिलेलं आहे, पण मला असं वाटतं की त्यांनी अजून थोडंसं योगदान देऊन काही चांगल्या पॉलिसीज तयार केल्या पाहिजे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना सेफ्टी फील व्हायला पाहिजे आणि त्यांना खूप स्वतःवरती कॉन्फिडन्स यायला पाहिजे. जय हिंद.
1: नमस्कार, मी विनीत वासाने, मी आयटा झालेलो आहे. आयटाच्या एज्युकेशनवर खूप सारे जॉब आहे आपल्या भारतामध्ये, तर आयटाच्या एज्युकेशनवर आपल्याला अपेंडिशिप करू शकता, गव्हर्नमेंटला ट्राय करू शकता, रेल्वे भरतीमध्ये ट्राय करू शकता, प्लस आपण अपेंडिशिप करू शकता कुठेही. तर मी सगळ्यांना एकच विनंती करतो की शिक्षण बी ठेवा, जॉब बी करा, आणि प्लस आपलं भारतामध्ये स्वतःची लाईफ फ्री जगा. आता नवीन स्किल डेव्हलपमेंटवर सरकारने नवीन भर आणलेला आहे, त्याच्यामुळे भरपूर रोजगार निर्माण झालेला आहे, तर याच्या रोजगाराचा फायदा घ्या. एनएपी पॉलिसीमुळे खूप फायदे झालेले आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी एक कला आपल्या सोबत ठेवावी, जेणेकरून व्यक्तिमत्व विकास होईल, रोजगार पण मिळेल. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.
2: नमस्कार सगळ्यांना, माझं नाव जयश्री पाटील आहे. मी आता आयटीआय पूर्ण झालेली आहे. मी एक गृहिणी आहे.

0: त्यामुळे भरपूर रोजगार निर्माण झालेला आहे. तर याच्या रोजगाराचा फायदा घ्या. एनएपी पॉलिसीमुळे खूप फायदे झालेले आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी एक कला आपल्यासोबत ठेवावी, जेणेकरून व्यक्तिमत्व विकास होईल, रोजगार पण मिळेल. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.
1: नमस्कार सगळ्यांना, माझं नाव जयश्री पाटील आहे. मी आता आयटीआय पूर्ण झालेली आहे. मी एक गृहिणी आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्याचे 80 वर्ष पूर्ण होणार आहे, तरी सुद्धा आपल्या भारतात भरपूर ठिकाणी स्वच्छतेची खूप आवश्यकता आहे. 80 वर्षांमध्ये आपला भारत खूप प्रमाणात डेव्हलप झालेला आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे, ती व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर मी तरुण पिढीला सांगू इच्छिते, आपण भारताच्या नागरिक आहोत. भारताला स्वच्छ ठेवायचं काम हे फक्त सरकारचंच नाही तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं सुद्धा आहे. तर माझी ही विनंती आहे सर्व युवा नागरिकांना की तुम्ही भारताला अजून जास्त सुंदर बनवू. जय हिंद, जय भारत.
2: मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्याच्या या प्रवासात आपण मवाळ नेते, जहालवादी नेते, क्रांतिकारक नेते आणि समाज सुधारक या सर्वांचं योगदान जाणून घेतलं. पण या लढ्याचा आणखी एक अत्यंत महत्वाचा अध्याय म्हणजे महात्मा गांधींचे नेतृत्व.
3: हो, गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळी दिशा दिली. त्यांनी जगाला दाखवून दिलं की अन्यायाविरुद्धचा संघर्ष केवळ शस्त्रांनीच नव्हे तर सत्य, अहिंसा आणि जनशक्तीच्या बळावरही जिंकता येतो.
2: महात्मा गांधींनी शांततेचा मार्ग निवडला.
3: असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन, या प्रत्येक आंदोलनाने लाखो भारतीयांना एकत्र आणलं.
2: मित्रांनो, गांधीजींची सर्वात मोठी ताकद कोणती होती माहितीये?
3: त्यांचा लोकांवर असलेला विश्वास.
2: अगदी बरोबर. त्यांना खात्री होती की सामान्य भारतीय जागा झाला तर कोणती साम्राज्य शक्ती त्याला जास्त काळ गुलाम ठेवू शकणार नाही.
3: आणि शेवटी इतिहासाने तेच सिद्ध केलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण हे स्वातंत्र्य कोणत्याही एका व्यक्तीच्या कर्माचं फळ नव्हतं तर ते लाखो बलिदानांचं फलित होत.
2: आता मुद्दा येतो आपल्या शेवटच्या प्रश्नाचा, तो म्हणजे की या मिळालेल्या स्वातंत्र्याप्रती आपली म्हणजेच युवकांची काय जबाबदारी आहे याचा.
3: मित्रांनो, आता एक प्प्रश्न आपण स्वतःलाच विचारूया. स्वातंत्र्यवीरांनी आपल्यासाठी देश स्वतंत्र केला, पण आपण त्या स्वातंत्र्याचं काय करतो आहोत?
2: आज देशाला पुन्हा शस्त्रसज्ज क्रांतीची गरज नाही, गरज आहे प्रामाणिकपणाची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची, सामाजिक संवेदनशीलतेची आणि संविधानातील मूल्ये जपण्याची.
3: आजचा युवक जर प्रामाणिकपणे कर भरतो, मतदान करतो, पर्यावरण जपतो, महिलांचा सन्मान करतो, जात धर्माच्या नावावर द्वेष पसरवत नाही आणि देशहिताला प्राधान्य देतो, तर तोही राष्ट्रनिर्मितीत तितकाच मोठा वाटा उचलतो.
2: मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात माहिती झपाट्याने पसरते, त्यामुळे प्रत्येक युवकाने सत्य माहितीची खातरजमा करणं, अफवा न पसरवणं आणि जबाबदार नागरिक म्हणून वागणं ही देखील देशसेवाच आहे.
3: देशभक्ती म्हणजे केवळ घोषणाबाजी नाही, देशभक्ती म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं, शिक्षकांनी चांगलं शिकवणं, योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणं,
2: डॉक्टरांनी प्रामाणिक उपचार करणं, शेतकऱ्याने अन्न पिकवणं, सैनिकाने सीमा राखणं, वैज्ञानिकांनी संशोधन करणं आणि विद्यार्थ्याने मनापासून आणि आत्मीयतेने शिक्षण घेणं हीच खरी राष्ट्रसेवा.
3: स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय? तर स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.
2: स्वातंत्र्य म्हणजे अधिकारांसोबत कर्तव्याची जाणीव.
3: स्वातंत्र्य म्हणजे विविधतेत एकता.
2: स्वातंत्र्य म्हणजे संविधानावर विश्वास.
3: आणि स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक भारतीयाचा सन्मान.

0: आज आपण ज्यांचा उल्लेख केला, मवाळ नेते, जहालवादी, क्रांतिकारक, समाज सुधारक आणि महात्मा गांधीजी यांच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या होत्या, पण ध्येय एकच होतं, स्वतंत्र, सक्षम आणि न्याय भारत।
1: आज त्यांच्या प्रति खरी आदरांजली कोणती असेल तर ती म्हणजे
0: भ्रष्टाचाराला नकार, जातीय तेढीला नकार,
1: अंधश्रद्धेला नकार आणि संविधानिक मूल्यांचा स्वीकार।
0: तर याच प्रेरणादायी विचारांसह आज आम्ही घेतो तुमचा निरोप।
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं नक्की।
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता आता सगळ्यांना माहितीच आहे।
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग, द्वारक केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52।
0: मित्रांनो, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे।
1: मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा।
2: जय हिंद, जय भारत।
0: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती।

आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत होतं. ग. दि. माडगुळकर यांचं पाहुरे किती वाट या चित्रपटाकरता संगीत होतं दत्ता डावझेकर यांचं. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मराठी या विषयावर डॉक्टर मधुमिता बच्चेवार यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर यामध्ये हरित भारताचा मार्ग याविषयी बोलतील डॉक्टर सुनील मोडक. 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी, 7:40 भावधारा. उद्या सकाळी 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. उद्या सकाळी 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग ललित. 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 12:00 वनिता मंडळ. श्रोते हो, आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. 1:05 गीतबहार. 1:40 परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 2:30 नादब्रह्म. आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीतसंध्या, यामध्ये आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 5:30 युववाणी. सायंकाळी 6:10 गीतबहार, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत. 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. उद्या सायंकाळी 7:30 कीर्तन लेकुरे उदंड झाली. कीर्तनकार जानकीबाई पोतदार. 8:15 लोकसंगीत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे: रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम, 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लवकरच.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
0: श्रोते हो, आता ऐकूया भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना विकासाचं चित्र याविषयी अर्थतज्ज्ञ डॉ PS कांबळे यांचं भाषण.
4: श्रोते हो, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना विकासाचं चित्र याविषयी अर्थतज्ञ डॉ PS कांबळे यांचं भाषण आता प्रसारित करत आहोत.
5: नमस्कार श्रोते हो, 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वतंत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन

आपण सर्वजण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या या पार्श्वभूमीवरती आपण 1947 मध्ये स्वतंत्र झालो आणि 2026 मध्ये आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 79 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय साध्य केलं, कुठे जाऊन पोचलो, कोठे अजून आपल्याला जायचं आहे, पोचायचं आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण 79 वर्षामध्ये आपण आपली प्रगती, आपला विकास, जलद सर्वांगीण कुठपर्यंत आपल्याला जाता आलं, कुठपर्यंत अजून आपण जाणं आवश्यक अपेक्षित आहे, आणि हे करतानाच आपण ज्याला आपण सामाजिक बांधिलकी, सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक कल्याण या आघाडीवरती सुद्धा आपल्याला कुठपर्यंत जाता आलं याचा आढावा, याचा ऊहापोह या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं करणं आवश्यक आहे. ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे की आज भारत आर्थिकदृष्ट्या अत्यंत जलद गतीनं वाढत जाणारं जगातला देश किंवा अर्थव्यवस्था आहे. जवळपास आज जे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे चालू किमतींवरती आधारित, ते जवळपास 4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर, 3.91 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि प्रामुख्याने आपल्या स्थूल देशांतर्गत वाढीचा जो दर आहे तो वाढीचा दर 2025-26 मध्ये 7.4% होता, तो 7% राहू शकेल या आर्थिक वर्षामध्ये अशी अपेक्षा आहे. आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन 3.9 ट्रिलियन अमेरिकन डॉलर वरून 4.2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे असं भाकीत आहे. आपलं दरडी उत्पन्न 2,800 अमेरिकन डॉलर वरून 3,050 अमेरिकन डॉलर पर्यंत वाढलेला आहे. आणि आपला जो वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आहे तो 2026-27 या वर्षामध्ये 7.4% राहू शकेल अशी अपेक्षा आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आर्थिक महासत्ता व्हायचं आहे, आपल्याला 5 ट्रिलियन US डॉलर इकॉनॉमीकडे जायचं आहे, आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्याला 2047 मध्ये, म्हणजे जे आपल्या स्वातंत्र्याचं 100वं वर्ष आहे, तिथं विकसित भारत हे उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, आज आपण जगाच्या नकाशामध्ये आर्थिक प्रगतीवरती आधारित 5व्या क्रमांकावर आहे, पुढे आपल्याला 4th, 3rd, 2nd, कदाचित 1st इथपर्यंत आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. मात्र विकसित भारताकडे जाताना या आर्थिक वृद्धीचा, विकासाचा दर वाढवावा लागेल, तो गतिमान करावा लागेल, याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. निश्चितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत असलेल्या घडामोडींचा प्रतिकूल परिणाम आपल्या प्रगतीवरती, वृद्धी विकासावरती होत आहे हे स्वीकारून सुद्धा या चौकटीमध्ये आपल्याला कसं पुढे मार्गक्रमण करायचं आहे, असं धोरण, अशी व्यूहरचना आपल्याला आखणं आवश्यक आणि अपरिहार्य आहे असं आपल्याला म्हणताय. तर विकसित भारताकडे जाताना कुठल्याही देशामध्ये औद्योगिक विकासाचं योगदान हे अनन्यसाधारण ठेवणं, राहणं अपेक्षित असतं. या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपल्याला आपल्या आर्थिक वृद्धी किंवा विकासाची रचना किंवा संरचना आपण बघण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की आपण प्रामुख्यानं सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्र प्राबल्य असलेलं, विकास किंवा वृद्धी साध्य करणारं राष्ट्र आहे. एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये सेवा क्षेत्राचं योगदान 55% आहे, औद्योगिक विकासाचं योगदान 25-30% रेंजमध्ये आहे, आणि शेतीचं योगदान साधारणतः 18% आहे. आजही सेवा क्षेत्र वाढीचा दर 9% आहे आणि औद्योगिक विकास वाढीचा दर हा 6-7% या रेंजमध्ये आपल्याला दिसतो. तर शेती विकासाचा दर हा 3-4% राहिलेला आहे. म्हणजे

यामध्ये आपल्याला विकसित भारताकडे जाताना आपलं औद्योगिक विकासाचं योगदान अनन्यसाधारण करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारत शेतीप्रधान देश असल्यामुळे प्राथमिक किंवा शेती क्षेत्राच्या योगदानामध्ये भरीव वाढीची आपल्याला गरज यातून अधोरेखित होते असेही आपल्याला म्हणता येईल. पण जगाशी तुलना करता, प्रगत राष्ट्राशी तुलना करता आपली विकासाची स्थिती अवस्था निश्चितपणे उत्तम आहे, पण ती पुरेशी आहे असं आपल्याला आता म्हणता येत नाही. कारण अजून मोठा पल्ला गाठायचा आहे आणि विकसित भारताचं ध्येय उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे. म्हणजे आर्थिक पैलूच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपली प्रगती कौतुकास्पद आहे, निश्चितपणे अजून पुढे जायला वाव आणि जागा आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. सामाजिक विकास किंवा सामाजिक पैलून जेव्हा आपण आपल्या विकासाचं परीक्षण मूल्यमापन करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की आज आपली लोकसंख्या 146 कोटी पण पोचलेली आहे आणि वाढीचा दर जवळपास 1.9% आहे. आपलं जे सरासरी वय आहे ते 35 वर्ष एवढं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये 35 वर्षापर्यंतच्या लोकांचं प्रमाण 65% आहे. ही आपली ऊर्जा, ही आपली ताकद आहे, ज्याला आपण लोकसंख्येचा लाभांश असं म्हणतो, डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो. त्याच्या वापराची, विकासाची गती, व्याप्ती आणि समावेशकता वाढवण्यासाठी गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपलं आयुर्मान 72% आहे आणि जवळपास 80% जन्म हे संस्थांमध्ये होतात. मात्र आरोग्यावरचा खर्च हा स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 2.1% आहे. तो वाढवायला अजून जागा आहे असं आपल्याला म्हणता येईल. 5 वर्षाच्या आत कुपोषितांचं प्रमाण हे 30% आहे. तर 5 वर्षापर्यंतचं जे हे प्रमाण आहे ते 3.1% आहे 15 वर्षापर्यंतच्या वयामध्ये. ही एक गोष्ट आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. सामाजिक विकासामध्ये शिक्षण आणि उच्च शिक्षण महत्वाचं आहे. आपली पटसंख्या साधारणतः आता 30% आहे. स्त्रियांमध्ये ती 31% आहे. पुरुषांमध्ये तुलनेनं ती जास्त आहे. आणि शैक्षणिक संस्थांची संख्या 1490 विद्यापीठं आणि 53461 महाविद्यालय हे 2026 मधले आकडे. प्राथमिक शिक्षणामध्ये आपण संख्या चांगली असली तरी सहभागाचं, पटसंख्येचं प्रमाण घटत आहे. 15 लाख शाळा आहेत, जवळपास 25 कोटी विद्यार्थी त्यामध्ये सहभागी आहेत आणि जवळपास 1 कोटी शिक्षक आहेत. असं असलं तरी सुद्धा खाजगी शाळांमध्ये पटसंख्येचं प्रमाण वाढत आहे. ते 8.42 कोटीवरून 9.59 कोटीपर्यंत वाढल्याचे आकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि सरकारी शाळांमधल्या पटसंख्येची संख्या कमी होत असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला दिसतं. एकूण शाळांची संख्या ही 15.16 लाखवरून 14.71 लाखपर्यंत कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. आपण सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करताना जवळपास जी डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे या लोकसंख्येच्या लाभांशाचा फायदा घेताना आपल्याला 35 वर्षापर्यंत 65% लोकसंख्या आहे त्याचा उत्पादक वापर आपण करण्यामध्ये अयशस्वी झालो असं आपल्याला दिसतं. कारण आपला जो रोजगार आहे तो औपचारिक क्षेत्रामधला 10% कमी आहे आणि अनौपचारिक क्षेत्रामधला 90% जास्त आहे. याचा परिणाम म्हणून जेवढ्या रोजगाराच्या संधी प्रामुख्यानं शिक्षितांसाठी, तरुणांसाठी करणं अपेक्षित आहे ते करण्यामध्ये आपल्याला यश आल्याचं दिसत नाही. आणि त्यामुळं जवळपास बेकारीचा दर हा लेटेस्ट आकडा 2026 मधला सांगितला तरुणांमध्ये तो 5.4% आहे. ग्रामीणमध्ये तो 4.8% आहे आणि शहरी भागामध्ये तो जवळपास 7% आहे. स्त्रियांमध्ये 5.7% आहे आणि पुरुषांमध्ये 5.3% आहे. मात्र तरुणांमधलं जे बेकारीचं प्रमाण आहे आणि सुशिक्षितांमधलं जे बेकारीचं प्रमाण आहे ते 30 ते 35% आहे. आणि ही जी बाब आहे ही बाब आपल्याला विचार करायला लावणारी आहे आणि विकासामध्ये गती प्राप्त करण्यामध्ये ती अडथळा निर्माण करणारी आहे असं आपल्याला दिसतं. ही गोष्ट खरी आहे की अनेक कारणांचा परिणाम म्हणून आपण गरिबीच्या प्रश्नाकडे
लक्ष देत आहोत.

0: सर्वप्रथम 2030 मध्ये आपल्याला शून्य गरिबी हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे. नीती आयोगाच्या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाप्रमाणे जवळपास 11.5% असं आपल्याला दिसतं. याच्या अगोदर ती 25% असा आकडा दिलेला होता. मात्र 2024-25 आर्थिक सर्वेक्षणामध्ये 81 कोटी गरिबांना भारत सरकार मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देतं अशा प्रकारचे आकडेवारी आपल्याला गरिबीच्या प्रश्नाचं गांभीर्य आणि तीव्रता समजून घेण्यास उपयोगी पडते असं आपल्याला दिसतं. एका बाजूनं रोजगाराच्या घट जाणाऱ्या संधी, अनौपचारिकतेचं वाढत जाणारे प्रमाण, औपचारिक रोजगारामध्ये घटती प्रवृत्ती, या सगळ्याचा परिणाम म्हणून बेकारी वाढणं आणि त्यातून गरिबी वाढत जाणं अशा प्रकारचे प्रश्न आज आपल्याला दिसत आहेत. हे एका बाजूला होत असताना आपल्यामध्ये वाढत्या खाजगीकरणाचा परिणाम आणि संकुचित होत चाललेल्या सरकार आणि सार्वजनिक क्षेत्राचा परिणाम म्हणून आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावरती वाढत चालल्याचं आपल्याला दिसतं. जागतिक बँकेनं जो गिनीचा गुणांक दिलेला आहे त्याप्रमाणे 25.5% आर्थिक विषमता आहे. त्या अहवालाप्रमाणे 10% श्रीमंत लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा 58% आहे, तर गरीब 50% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा फक्त 15%. 1% श्रीमंत लोकांकडे 45% एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा केंद्रित झालेला आहे, तर 50% गरीब लोकांकडे 5-6% राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा हा केंद्रित झालेला आहे. एकूण सहभाग रोजगारामधलं कमी होत आहे आणि स्त्रियांचं रोजगारातला जो सहभाग आहे तो स्त्रियांचा रोजगारातला सहभाग हा कमी होत असल्याचं आपल्याला दिसतं. 15-29 वयोगटामध्ये ग्रामीण भागामध्ये बेकारीचं प्रमाण 14.7% आणि शहरी भागामध्ये ते 18.2% आहे. आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या गरिबीमधली असमानता जर बघितली ती जवळपास स्त्रियांमध्ये 19.6% आणि पुरुषांमध्ये 15.9% आहे. म्हणजे जवळपास 5-6% फरक आपल्याला दिसतो आणि राष्ट्रीय पातळीशी हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती कमी आहे. आज पंजाब मध्ये 22% बेकारीचा दर आहे, जम्मू काश्मीर मध्ये 28% पेक्षा जास्त आहे, हिमाचल प्रदेश मध्ये 24.1% आहे, महाराष्ट्रामध्ये 13% आहे, दिल्लीमध्ये 12% आहे, उत्तराखंड मध्ये 18% आहे, बिहारमध्ये 15% आहे. हे जर सगळं बघितलं तर एका बाजूनं बेकारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, विषमता वाढत चाललेली आहे, शिक्षणातला सहभाग अजून खूप वाढविणं आवश्यक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आर्थिक क्षेत्रामध्ये निश्चितपणे आपण उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे, पण सामाजिक क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, बेकारी, विषमता, गरिबी या आघाड्यांवरती अजून आपल्याला काम करणं आवश्यक आहे. ते आपण संधी असं समजावं आणि येत्या कालावधीमध्ये आपण त्याकडं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. निश्चितपणे आर्थिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान उल्लेखनीय असलं तरी सुद्धा त्यामध्ये अजून आपल्याला गती आणि व्याप्ती घेण्याची संधी उपलब्ध आहे. हे जे सगळे आपल्याला चित्र दिसतं त्यामधून भविष्य कालावधीमध्ये येत्या 79 वर्षामध्ये निश्चितपणे आपण प्रगती केलेली आहे वेगळ्या क्षेत्रांमध्ये, पण अजून प्रगती करण्याची संधी भविष्य कालावधीमध्ये उपलब्ध आहे. लोकसंख्येच्या लाभांशासारखा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अजून प्रयत्न करावा लागेल. त्या आव्हानात्मक यामध्ये अनेक आव्हानं आहेत, पण तिकडं आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणून 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करताना या प्रगतीतून आपण काय बोध घेणार आणि तो बोध प्रत्यक्षामध्ये आपल्या कृती धोरणामध्ये कसा आणणार आणि त्याची अंमलबजावणी करून ते साध्य करण्याचा कसा प्रयत्न करणार या दृष्टीनं जर आपण विचार केला तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपण जो स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत त्या बाबतीमध्ये आपण गंभीर आहोत, सिन्सिअर ऑनेस्ट रिग्रेस आहोत असं वाटतं.
1: श्रोते हो, आताच आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना विकासाचं चित्र याविषयी अर्थतज्ञ डॉक्टर PS कांबळे यांचं भाषण ऐकलं, संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: श्रोते हो, 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विकासाचं चित्र याविषयी अर्थतज्ञ डॉक्टर PS कांबळे यांचं भाषण आपण ऐकलं आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लवकर.

अजित कडकडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा।
1: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे।
0: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे।
1: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टिहीनांसाठी हा संकल्प करा।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. स्वयंसेवी होमगार्डचं दल तयार करण्याचीही प्रधानमंत्र्यांची घोषणा. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. आणि भारताचा 600वा कसोटी क्रिकेट सामना श्रीलंकेसोबत सुरू. दिवसअखेर भारताच्या 2 बाद 288 धावा. देवदत्त पड्डीकलचं नाबाद शतक. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं आणि बदल स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर ते बोलत होते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावरून सलग 13व्या वेळी ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणाच्या पूर्वी वंदे मातरम आणि ध्वजारोहणाच्या नंतर राष्ट्रगीताचं गायन उपस्थितांनी केलं. यावेळी केलेल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी देशासमोरच्या समस्या आणि प्रगतीचा आढावा घेतला. देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सप्तधारांच्या आधारे विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कारखाने, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण उत्पादन, पर्यावरण अनुकूल तसंच समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन संवर्धन याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और

0: के साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
1: गेल्या 12 वर्षात झालेल्या सुधारणांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला। विकसित भारताला अनुरूप सर्व यंत्रणा असाव्यात यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आवाहन त्यांनी विविध राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केलं। देशातले युवा महिलांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी काढली। तसंच युवा वर्गाला मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली।
0: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है। डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं। उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं।
1: आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून 2036 चं ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी सरकारनं दावा केला आहे। ऑलिम्पिक मधल्या 2/3 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं यावरून त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष अभियान चालवण्याची घोषणा केली।
0: हमने तय किया है कि 2036 में जो ऑलिम्पिक होगा चाहते हैं कि वो भारत में हो, और इसलिए 5 से 15 उम्र के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव गांव, शहर शहर, स्कूल स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा।
1: देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर आता अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला।
0: ये दिमागी नक्षल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा।
1: जागतिक पातळीवर युद्धाचं स्वरूप बदलत असल्यानं स्वयंसेवी होमगार्डचं एक दल तयार करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं। त्यात नागरिकांना आधुनिक संकटांपासून संरक्षण करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल। भाषणाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना विकसित भारतासाठी एक दिलानं काम करण्याचंही आवाहन केलं।
2: राज्याचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला। मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते।
3: मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या 6 महिन्यांमध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे।
2: प्रत्येक जिल्हा विकासाचं ग्रोथ इंजिन बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास 13 जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केलं असल्याचं ते म्हणाले। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं। शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केला। सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडवण्याचा शासनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बीडमधल्या सर्व नागरिकांनी साथ द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं। राज्याच्या इतर जिल्ह्यातही पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राज्यातल्या नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीनं मिळावा यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्यानं 29 योजनांचं लोकार्पण करण्यात आलं। त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध असलेल्या योजनांची संख्या आता 105 झाली आहे आणि आणखी 231 योजनांचं काम प्रक्रियेत आहे। शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्यानं या एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता कमी होऊन सेवा वितरण अधिक सुलभ होईल। आज लोकार्पण केलेल्या 29 योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि आरंभ कार्यक्रमही झाला। मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी लेख लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे। लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। यापूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांनाही संधी मिळावी यासाठी 1 एप्रिल 2023 पासून पात्र लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे।

0: वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यात आज सकाळी तीन शालेय विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला. एका खासगी बसनं या विद्यार्थिनींच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. बस चालकाला अटक केली आहे. पुढच्या वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यातल्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात आणखी दोन तीन आरोपी या प्रकरणात असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. या प्रकरणी सहा जणांना अटक झाली आहे. त्यातला एक जण आपला दूरचा नातेवाईक आहे, मात्र त्याचा आणि आपला कोणताही संबंध नाही. आपणच पोलिसांमार्फत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक करायला सांगितलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारी अनास्थेमुळे गरीब विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून याविरोधात आपला पक्ष स्कूल टिक करो मोहीम सुरू करत असल्याचं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 288 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलचा नाबाद शतक आणि त्यानं दुसऱ्या गड्यासाठी केएल राहुलसोबत केलेली 150 धावांची भागीदारी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. संघाच्या 197 आणि वैयक्तिक 77 धावा झाल्या असताना केएल राहुल जायबंदी झाल्यानं तंबूत परतला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही, तो 16 धावा काढून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. भारताचा हा 600वा कसोटी क्रिकेट सामना आहे. 600चा आकडा गाठणारा भारत हा जगातला तिसरा देश आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम इथं झाला होता. आजवर भारतानं खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजे 31% सामने जिंकले आहेत. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेल्सचा 3-1 पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले. संजय राणानं 8व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले. वेल्ससाठी 56व्या मिनिटाला सॅम वेल्सनं 1 गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. स्वयंसेवी होमगार्डचं दल तयार करण्याचीही प्रधानमंत्र्यांची घोषणा. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. आणि भारताचा 600वा कसोटी क्रिकेट सामना श्रीलंकेसोबत सुरू. दिवसअखेर भारताच्या 2 बाद 288 धावा. देवदत्त पडिक्कलचा नाबाद शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:10 आणि 45 सेकंद झाली आहेत.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध
1: 200 वर्षांचा गौरव 200 वर्षांचा विश्वास चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827 नियम वाटी लागू
3: एक चांगलंय भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर
3: खा बिनधास्त जगा बिनधास्त
1: 200 वर्षांचा गौरव 200 वर्षांचा विश्वास चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827 नियम वाटी लागू
5: श्रोते हो दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र डॉक्टर जयशम केळकर मार्ग थिबा पॅलेस जवळ रत्नागिरी त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता आमचा फोन नंबर आहे 94535

0: 7385. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतहो, यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 7:30 किसानवाणी प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आज देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. आपल्या संबोधनातून त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या वाटचालीची ठोस रूपरेषा मांडली. युवा, महिलांसह प्रत्येक घटकाच्या जीवन सुलभतेला दिशा देणाऱ्या प्रगतीचा विश्वास दिला आणि त्याचवेळी जगाला दखल घ्याव्या लागणाऱ्या भारताच्या यशाची मांडणीही केली. अशाच विविध पैलूंच्या अनुषंगानं पंतप्रधानांच्या या भाषणाचं विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, आज देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची ठळक वैशिष्ट्य तुम्ही या मुलाखतीच्या सुरुवातीला कशी मांडाल?
1: आज पंतप्रधानांचं भाषण महत्वाचं होतं, याचं कारण आज आपला 80वा स्वातंत्र्य दिन होता. त्यात परत लाल किल्ल्यावरती पहिल्यांदाच आज वंदे मातरम सादर झालं, हे सुद्धा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं. अनेक अर्थाने आजचा दिवस महत्वाचा होता. त्याच्यात पंतप्रधानांनी मांडलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2047 साली विकसित भारत झालेला असेल आणि या स्वप्नाच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल पुढच्या काळामध्ये साधारणतः 20-21 वर्ष कशी करायची, याचं जे एक प्रारूप पंतप्रधानांनी मांडलं त्या दृष्टीने आजचं भाषण मला जास्त महत्वाचं वाटलं आणि ते बऱ्याच अर्थाने भविष्यवेधी सुद्धा होतं.
0: सर, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पाच्या दिशेनं होत असलेल्या वाटचालीची मांडणी केल्याचं तुम्ही आता म्हणालात, या मांडणीकडे आपण कसं पाहता?
1: पंतप्रधानांनी कारभार जेव्हा सुरू केला तेव्हा 2014 मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती. म्हणजे जगामध्ये आपल्याला फ्रॅजाईल 5 असं म्हटलं जायचं. फ्रॅजाईल 5 म्हणजे जे अत्यंत अस्थिर असलेल्या अर्थव्यवस्था होत्या जगातल्या 5, त्याच्यात भारताचा समावेश केला जायचा. आज 12

0: वर्षांनंतर परिस्थिती अशी आहे की आपण जगामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती जाऊन पोहोचलोय. गेले काही वर्ष आपला आर्थिक विकासाचा जो वेग आहे तो सातत्याने चढा राहिलाय. दुसरं म्हणजे मध्यंतरी जे साथीचे रोग आले त्याच्यावरती मात करून अर्थकारणाची आपली प्रगती तशीच राहिली. या सगळ्या बाबी बघता 2047 जे स्वप्न पंतप्रधानांनी दाखवलंय ते आजच्या विकासाची गती जर अशीच राहिली तर ते साध्य करता येईल असा विश्वास सगळ्यांना वाटेल अशी परिस्थिती आज दिसतीये. आणि त्यानुसार हरित ऊर्जा असेल, सेमीकंडक्टर्स असतील, किंवा ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट म्हणतो या अंगाने अनेक गोष्टी असतील, तरुणांच्या विकासाच्या दृष्टीने असतील, अशा अनेक बाबींना स्पर्श करून पंतप्रधानांनी आजचा विकासाचा जो वेग आहे तो कायम ठेवून 2047 विकसित भारत कसा साकार करता येईल याचं एक चित्र या भाषणामधून सर्वांच्या समोर ठेवलंय.
1: सर, या मांडणीसोबतच पंतप्रधानांनी आजच्या भाषणात सप्तधाराई ही एक नवीन व्यापक संकल्पनाही मांडली आहे, त्याविषयी काय सांगायला?
0: पंतप्रधानांचं एक वैशिष्ट्य आहे की ते सूत्रबद्ध पद्धतीने अनेक संकल्पना एकत्र करतात आणि त्या मांडतात. आता त्याच्यामधली आज त्यांनी जी सप्तधाराई संकल्पना मांडली ती त्या विकसित भारताच्या स्वप्नाशीच जोडलेली आहे. त्याचे जर आपण 7 घटक वेगाने बघितले तर त्याच्यातलं एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पॉवर, म्हणजे आपली उत्पादक शक्ती जी आहे भारताची ती वाढवणं. उत्पादन क्षेत्रामध्ये आपण थोडेसे मागे पडलो असं चित्र काही दिवसापूर्वी निर्माण झालं होतं, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पुन्हा एकदा आपण प्रबळ होणं. दुसरं म्हणजे शेती आणि अन्न प्रक्रिया. आता शेतीमध्ये आपण अनेक विक्रम करतोय गव्हाच्या बाबतीत किंवा अनेक बाबतीत साखरेच्या बाबतीत, हा भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे जगामध्ये. पण त्याचबरोबर ज्याला फूड प्रोसेसिंग असं आपण म्हणतो, अन्न प्रक्रिया म्हणजे फळांचे रस करणं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांपासून जे एंड प्रॉडक्ट्स तयार होतात त्यात अगदी बिस्किटांपासून अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स असतात ते सगळे तयार करणं आणि जगामध्ये त्यांचा एक आपला भारताचा ब्रँड बनवणं हा दुसरा. तिसरा म्हणजे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन, म्हणजे ज्याला नवीन नाविन्य म्हणतात की नवीन शोधून काढणं. तर त्याच्यामध्ये आपण सेमीकंडक्टरचा प्रयोग पंतप्रधानांनी पुढाकार घेतल्यामुळे यशस्वी झाला आणि आपण सेमीकंडक्टरच्या उत्पादनामध्ये झपाट्याने प्रगती करतोय. त्याचप्रमाणे इतर जी क्षेत्र आहेत तंत्रज्ञानातील त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण AI म्हणतो, त्याच्यानंतर रोबोटिक्स असं आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर डाटा सेंटर्समध्ये भारत खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करतोय. तर तिसरी सत्ताधारातली तंत्रज्ञान आणि नवीनता म्हणजे टेक्नॉलॉजीमधला नवीन विकास. चौथं आहे ते गतिशक्ती. आता गतिशक्तीचा पूर्वी पंतप्रधानांनी अनेकदा उल्लेख केला होता, त्याच्यामधलं कनेक्टिव्हिटी म्हणजे सगळ्या देशातल्या टोकाच्या शहरांपर्यंत सुद्धा आधुनिक वेगवान रेल्वे जाणं किंवा जलवाहतुकीचा वापर करून घेणं, अशा प्रकारे सगळा देश हा जोडला जाणं वेगाने. आणि तो केवळ प्रवासासाठी नाही, त्याच्यामधून बाजाराचं किंवा मार्केटचं सुद्धा एक प्रकारचं विकसन होत असतं, विकास होत असतो. त्याच्यानंतर सगळी जी किंमत असते म्हणजे हँडलिंग कॉस्ट असते ती कमी होत असते. या दृष्टीने या गतिशक्तीकडे आपण बघायला पाहिजे. पाचवं जे आहे ते संरक्षण क्षमतेचं. आता या बाबतीत असं आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये आपण संरक्षणाची निर्यात मोठ्या प्रमाणावरती वाढवली आहे. आज अनेक देशांना आपण शस्त्रास्त्र निर्यात करतो आणि त्याचप्रकारे आपण आयात करणारी जी शस्त्र आहेत ती भारतामध्ये तयार करायला आपण लागलेलो आहोत आणि या दृष्टीने संरक्षण क्षमता आपली वाढवणं हा पाचवा झाला. सहावा जो होता तो हरित ऊर्जा. आता हरित ऊर्जेमध्ये अणुऊर्जा सुद्धा येते. याचं कारण अणु ऊर्जेने कचरा निर्माण होत नाही. त्याच्या जोडीला दोन आहेत, त्या म्हणजे सौर ऊर्जा आणि जल ऊर्जा म्हणजे जलविद्युत जी आपण आहेत. पण जलविद्युत विकसित करण्याला काही मर्यादा असतात, त्या धरणांच्या जागा असायला हवा, तेवढं पाणी असायला हवं. पण अणुऊर्जा करणं किंवा सौर ऊर्जा करणं ह्याच्यामध्ये आपण भारताने गेल्या 10 वर्षांमध्ये मोठी प्रगती केली आणि आज पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे नवीन 5 अणुभट्ट्या आपण तयार करतोय. त्या एकदा सुरू झाल्या म्हणजे ज्याला क्रिटिकल होणं असं इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या सुरू झाल्या की आपण अणुऊर्जेमध्ये एक मोठी झेप घेऊ. त्याचबरोबर आणखी एक त्यांनी हरित ऊर्जेमध्ये उल्लेख केला तो म्हणजे हायड्रोजनवरती जी आपली पहिली रेल्वे गाडी धावली आहे ती सुद्धा जगामध्ये फार थोडे देश आहेत की त्यांच्याकडे हायड्रोजनवर धावणारी अशी रेल्वे आहे. आणि आज एक झाली असली तरी आता आणखीन पुढे रेल्वे गाड्या हायड्रोजनवर धावतील आणि ही सगळी ऊर्जा आहे ती हरित ऊर्जा आहे. म्हणजे त्याचं ज्याला आपण कार्बन क्रिएशन असं म्हणतो तो कार्बन भार न पडणारी अशी ऊर्जा आहे आणि त्यामुळे ती महत्वाची आहे. आणि शेवटचं जे आहे ते सॉफ्ट पॉवर असं पंतप्रधान म्हणाले, म्हणजे ज्याच्यामध्ये खरं तर योगदिन जेव्हा भारताने सुरू केला तेव्हा

0: या सॉफ्ट पॉवरच्या प्रकटनाला सुरुवात झाली होती. सॉफ्ट पॉवर म्हणजे एका अर्थाने त्याला मृदू सत्ता असं म्हणतात मराठीमध्ये, की योग असेल किंवा पर्यटन असेल, भारताची संस्कृती असेल, भारताच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा असतील, भारताचं मनोरंजन असेल, भारतातील नृत्य असतील, संगीत असेल, या सगळ्या गोष्टींचा जगावर पडणारा जो प्रभाव आहे त्याला म्हणायचं सॉफ्ट पॉवर. आता ही सॉफ्ट पॉवर सर्वात जास्त असणारा जगातला भारत हा एकमेव देश आहे. आणि ज्या पद्धतीने योगदिन जगभर साजरा होतो 100+ अधिक देशांमध्ये, तो जर बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल की ही सॉफ्ट पॉवर कशी प्रगट होते. म्हणजे सॉफ्ट पॉवरचं एक प्रगतीकरण करावं लागतं, ती नुसती तुमच्याकडे असून चालत नाही. तर या सप्तधारा सगळ्या आहेत आणि या सप्तधारांच्या सोबतीने आपण पुढच्या 20 वर्षांमध्ये खूप मोठा पल्ला आणि टप्पा गाठू शकू असा विश्वास पंतप्रधानांना आज वाटत होता. आणि तो विश्वास मला असं वाटतं की आजवरची गेल्या 10-12 वर्षांमधली प्रगती पाहिली तर तो योग्य आहे.
1: सर, खरंच खूप व्यापक आणि अनेक क्षेत्रांची गुंफण करणारी ही संकल्पना आहे. अशा तऱ्हेनं या भाषणातल्या देशाच्या युवा आणि महिला वर्गाला आश्वस्त करणाऱ्या मुद्द्यांबाबत काय सांगाल?
0: आता युवकांविषयी पंतप्रधानांनी खास अनेक 2-3 बाबींद्वारे प्रतिपादन केलं. त्यातलं एक म्हणजे भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं जे प्रशिक्षण आहे ते किमान 1 कोटी तरुणांना द्यायचं. आता हे तंत्रज्ञान म्हणजे खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे ज्याला आपण AI म्हणतो, त्याचं 1 कोटी मुलांना जर प्रशिक्षण खरोखर मिळालं तर त्याची रोजगार क्षमता तर वाढेलच, पण भारताचं दैनंदिन जीवन जे आहे ते खूप सोपं होऊ शकेल. दुसरं एक त्यातला फार महत्वाची घोषणा पंतप्रधानांनी केली ती म्हणजे भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, आता भारतात जवळपास 100+ स्पर्धा परीक्षा होतात, त्या सर्व स्पर्धा परीक्षांचं मुलांना ऑनलाईन असं मोफत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणं हे त्यांनी पाऊला सांगितलं. ते पाऊल मला महत्वाचं असं वाटतं की मुलांच्याकडे अनेकदा पालकांकडे पैसे नसतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्यासाठी जी तयारी करायची असते त्या तयारीची अनुकूलता व्हावी निर्माण यासाठी हे जे पाऊल टाकले. आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन आता एखादा मुलगा अगदी खेडेगावात जरी राहत असला तरी सुद्धा त्याला हे प्रशिक्षण मिळू शकेल. याच्यातून एक संधीचं जे समानीकरण आहे ना, म्हणजे सर्वांना देशातल्या समान संधी मिळणं, मग त्यांची भौगोलिक स्थिती कशी असू दे, आर्थिक स्थिती कशी असू दे, काही असली तरी त्या सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणं हे यातलं मला महत्वाचं वाटतं. आणि तिसरं एक म्हणजे पंतप्रधानांनी खेळाच्या दृष्टीने आज बरेच विवेचन केलं. ते असं की आपल्याला ऑलिम्पिक भरवण्याची महत्वाकांक्षा आहे, पण त्या ऑलिम्पिक मधले जे सगळे क्रीडा प्रकार आहेत त्यात मात्र भारतीय खेळाडू नसतात. या दृष्टीने आज ज्या मुलांचं वय केवळ 5 आहे तिथपासून ते 15 वयोगटापर्यंतच्या मुलांना वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये तयार करणं अशी ही योजना पंतप्रधानांनी आज सूचित केली. आणि ती मला महत्वाची वाटते याचं कारण गेल्या 10-12 वर्षांमध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये मिळणाऱ्या पदकांची संख्या वाढवली आहे, परंतु ऑलिम्पिकमध्ये 40-50 प्रकारचे खेळ जवळजवळ 300 प्रकारच्या कॅटेगोरीज मध्ये खेळले जातात. म्हणजे आता समजा धावणं असलं तरी ते वेगवेगळं असतं, 200, 400, 1600 अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपली मुलं जावीत या दृष्टीने पंतप्रधानांनी हे केलं. आणि शेवटचा मुद्दा त्यांनी तरुणांसाठी मांडला तो म्हणजे तुम्ही केवळ जॉब सीकर म्हणजे नोकरी मागणारे किंवा रोजगार मागणारे होऊ नका, तुम्ही रोजगार निर्माण करा. आणि या दृष्टीने जो इनोव्हेशन फंड केंद्र सरकार तयार करतं त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करायचं असं पंतप्रधानांनी आज सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी महिलांकडे खास लक्ष दिलं आणि आपल्याकडे जी लखपती दीदी नावाची कन्सेप्ट जी संकल्पना काही वर्षांपूर्वी आली त्या लखपती दीदींची संख्या आज जेवढी आहे त्याच्या दुपटीने वाढावी अशा प्रकारचं एक नियोजन पंतप्रधानांच्या भाषणातून सूचित झालं. हा सगळा त्यांच्या तरुणांकडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोन होता आणि अप्रोच होता.
1: तर एकूणात पाहिलं तर स्वतंत्र भारताचं व्यक्तिमत्व या भाषणातनं कसं उमटलंय आणि त्यातनं जगाला काय संदेश गेलाय असं वाटतं?
0: पंतप्रधानांच्या भाषणाचं आजचं मला सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की इंडिया हॅज अराइव्ड, याचा अर्थ भारताची दखल घेतल्याशिवाय जगामध्ये आता कोणतीही पुढची वाटचाल होऊ शकत नाही. कशा अर्थाने? तर भारत सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रबळ झालाय, ऊर्जेच्या क्षेत्रात, निर्यातीच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, आणि त्याच वेळेला भारत अधिकाधिक स्वावलंबी होतोय. म्हणजे ही

0: सगळी क्षेत्र आपण आता बोललेलं विचार केला तर यात आपण जे परावलंबन होतं आपलं ते कमी कमी करत चाललोय. त्यात संरक्षण सिद्धतेपासून सगळं आहे. त्यामुळे 247 सालचा जो भारत असेल तो एकाच वेळेला प्रबळ आणि ताकदवान असेल आणि अधिक स्वावलंबी असेल. त्यामुळे स्वावलंबी आणि प्रबळ भारत, स्वावलंबी आणि शक्तिमान भारत हा कसा असेल त्याचं एक रेखाटन किंवा आरेखन पंतप्रधानांनी आज केलं. तो मला आज सगळ्यात त्यांच्या भाषणातला महत्वाचा भाग वाटतो आणि त्यातून सगळ्या भाषण ऐकणाऱ्यांच्या नागरिकांच्या मनामध्ये त्यांनी जो एक आत्मविश्वास किंवा विश्वास निर्माण केला की आपण हे करू शकतो तोही महत्वाचा आहे. आणि आज त्यांनी पुढच्या 20 वर्षांच्या प्रवासाचं एक चित्र आपल्यापुढे रेखाटून ठेवले. त्यामुळे कोणतीही सरकार आली आणि राजवटी आल्या तरी सुद्धा भारताच्या वाटचालीच्या पुढच्या 2 दशकांचा एक रोडमॅप जो आहे तो आज पंतप्रधानांनी आपल्याला दिलाय.
1: सर, विकसित भारताच्या वाटचालीची रूपरेषा स्पष्ट करणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणातली मांडणी आपण खूप सोप्या शब्दात आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. स्वातंत्र्यदिन सोहळ्यांवर आधारित विशेष ध्वनिचित्र आज 8:15 आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवर संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
1: श्रोते हो, आता ऐकूया भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी डॉक्टर एल के गभाले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भाजीपाला हा आपला अगदी रोजच्या जीवनातला असा अविभाज्य भाग आहे। आपल्याला रोजच त्याची गरज लागत असते, त्यातनं आपल्याला विविध जीवनसत्व आणि खनिजांचा पुरवठा होत असतो। पण आपण जेव्हा हा भाजीपाला मिळवत असतो तर त्यासाठी आधी ही रोपवाटिका सुद्धा भाजीपाल्याची करणं हे खूप महत्वाचं काम असतं। तर ही रोपवाटिका कशी करायची किंवा त्याचं काय महत्व आहे, त्या अनुषंगाने येणारे जे जे मुद्दे आहेत, तर मंडळी आज आपण भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयीच बोलणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर एल के गभाले सरांना। गभाले सर हे कृषी संशोधन केंद्र पालघर इथे भाजीपाला पैदासकार म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार।
3: नमस्कार
2: सर। आता सुरुवातीलाच आपण बोलूया की भाजीपाला रोपवाटिका म्हणजे काय आणि त्याचं महत्व किंवा त्याचे जे फायदे आहेत तर ते काय काय आहेत, तुम्ही काय सांगाल?
3: तर भाजीपाला रोपवाटिका म्हणजे जिथे भाजीपाल्याचे बी उगवले जाते
2: बर
3: व ते काही दिवसांनी कायमस्वरूपी पुनर्लागवडीसाठी तयार केले जाते व त्याची जोपासना केली जाते, त्यालाच आपण भाजीपाला रोपवाटिका असं म्हणतो।
2: बर,
3: आता या भाजीपाला रोपवाटिकेचं महत्व जर सांगायचं म्हटलं तर जी भाजीपाला पिके ही रोपे तयार करून पुनर्लागवड केली जाते, अशा रोपांची आपण या रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून त्यांची लागवड करू शकतो। लागवड करताना कमी जागेमध्ये कमी वेळामध्ये जास्त उत्पादन देण्यासाठी रोपवाटिकेचा आपण विचार करू शकतो। यामध्ये कमी जागेमध्ये कीड व रोग जे आहेत तर त्यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन करू शकतो। त्याचप्रमाणे जी काही रोप आहेत तर हे आपण रोपवाटिकेमध्ये यांची लागवड केल्याने ते लवकर लागवडीस तयार होतात, त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना असा होतो की ते लवकर लागवड केल्याने त्यांचे उत्पादनही आपल्याला लवकर मिळवता येते। त्याचबरोबर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोप तयार केल्यामुळे मजूर वर्ग जे आहे तर त्यांच्यासाठी आपण इथे एक व्यवसाय आपण त्यांच्यासाठी उभा करू शकतो व त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा होऊ शकतो। असे रोपवाटिका तयार करण्याचे भरपूर सारे फायदे आहेत।
2: आता सर रोपवाटिकेसाठी आपण जेव्हा जमीन निवडणार आहे तर ती कशी असेल?
3: भाजीपाला पिकाच्या रोपवाटिकेसाठी जमीन निवडताना उथळ पाण्याचा निचरा असणारी जमीन असावी।
2: बरं,
3: त्याचबरोबर भाजीपाला रोपांना मध्यम व कसदार जमीन मानवते, त्याचबरोबर भुसभुशीत सुपीक पाण्याचा चांगला निचरा असण्याबरोबर सेंद्रिय कर्ब जास्त असणारी जी जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये रोपवाटिकेतील रोपांचे दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळते। जर जमीन जर भारी किंवा चिकन जर असेल तर अशा जमिनीमध्ये भाजीपाला रोपांची वाढ जी आहे ती समाधानकारक होत नाही, त्यामुळे जमिनीचा समूह हा साधारणतः 6 ते 8 या दरम्यान जर असेल तर रोपांची वाढ ही समाधानकारक होते। तसेच आम्लयुक्त जमिनी जे आहेत त्या आम्लयुक्त जमिनीमध्ये कोबी किंवा फुलकोबी यांसारखे जी काही पिकं आहेत या पिकांची लागवड आपण आम्लयुक्त जमिनीमध्ये करू नये। तसेच जास्त क्षारयुक्त जमिनी या रोपवाटिकेसाठी वापरू नयेत। तसेच जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण हे कमी असणं गरजेचं आहे। यासारखी आपण भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करताना काळजी घेणं गरजेचं आहे।
2: नक्कीच, बरोबर आहे। म्हणजे जमिनीची निवड ही महत्वाची आहे।
3: हो नक्कीच।
2: सर जमिनीचं संस्करण जे आहे तर हे कसं करायला?
3: जमिनीचं संस्करण करणं ही एक रोपवाटिकेमधील मुख्य बाब आहे। यामध्ये आपण 2 ते 3 प्रकारे आपण जमिनीचं संस्करण करत असतो। यामध्ये पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय करतो की रोपवाटिका तयार करायच्या 1 महिना अगोदर जमीन उष्ण सूर्यप्रकाशामध्ये आपण तिला तापू देत असतो। दुसऱ्या प्रकारामध्ये आपण काय करतो की जमीन तयार करतो म्हणजे नांगरटणी कुळवणी करून घेतो आणि त्यानंतर जमिनीमध्ये आपण पाणी सोडून देतो आणि पाणी सोडल्यानंतर आपण त्या जमिनीला 150 ते 200 मायक्रॉनच्या गेजच्या प्लास्टिकच्या सहाय्याने आपण ती जमीन पूर्ण झाकून घेत असतो। त्यानंतर तिसरी पद्धत आहे। या तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण केमिकल ट्रीटमेंट करत असतो। यामध्ये आपण फॉर्मॅलिन या केमिकलचा आपण इथे वापर करतो। तर याचं साधारणतः 1.5 ते 2% द्रावण तयार करून घेतो। हे 1.5 ते 2% द्रावण आपण पर स्क्वेअर मीटरला 4.5 लिटर याप्रमाणे आपण ते

0: द्रावणाची अळवणी करत असतो आणि ही अळवणी अशा प्रकारे करायची आहे की जे द्रावण आहे ते जमिनीमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर खाली खोल गेलं पाहिजे, जेणेकरून या फॉर्मॅलिन मधून विषारी वाफ जी आहे ती बाहेर पडती आणि ही विषारी वाफ बाहेर पडल्यानंतर जे काही हानिकारक बुरशी आहेत त्यानंतर कीटक आहेत तर जागेवरच किंवा जमिनीमध्येच ते मारले जातात.
1: बरोबर.
0: मग अशा वेळेस जमिनीमधून पिकांना जी काही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तर ते आपण नियंत्रण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जमिनीचं संस्कारीकरण करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच, म्हणजे हे एक महत्वाची गोष्ट आहे नाही का, रोपवाटिकेच्या दृष्टीने.
0: हो
1: सर, आता भाजीपाला रोपवाटिकेसाठी आपण जेव्हा गादी वाफेक तयार करत असतो तर ते कसे करायला पाहिजेत किंवा रोपवाटिकेचं व्यवस्थापन आहे तर काय सांगाल?
0: रोपवाटिकेचं व्यवस्थापन करताना जमिनीचं संस्करण केल्यानंतर आपल्याला गादी वाफे तयार करून घ्यायचे आहे. गादी वाफे तयार करताना आपण काय करतो की 3 मीटर लांबीचे, 1 मीटर रुंदीचे व 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून घेतो. या गादी वाफ्यांमध्ये जी काही कचरा, ढेकळ किंवा दगड आहेत ते आपण भरून टाकतो. त्या प्रत्येक गादी वाफ्यावर 1 घमेल चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, त्याचबरोबर निंबोळी खत व 15-15-15 हे मिश्र खत आपण 150 ग्रॅम प्रति 1 गादीवाफा याप्रमाणे आपण हे मिक्सचर आपण मिक्स करून देतो आणि जमल्यास आपल्याला 10 ग्रॅम फोरेट किंवा फॉलिडॉल पावडर आपण एका वाफ्यामध्ये आपण ती मिश्रणामध्ये मिक्स करून देतो. अशा पद्धतीने आपण गादी वाफे तयार केले पाहिजेत. गादी वाफे तयार करताना पूर्व पश्चिम असे हे गादी वाफे तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून बियाणं हे उत्तर दक्षिण या दिशेला आपण लावू शकू. तर बियाणं पेरताना 10 सेंटीमीटर अंतर असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण आडव्या दक्षिण उत्तर बोटाच्या सहाय्याने रेगा ओढून घ्यायच्या आहेत व त्या ओढलेल्या रेगांमध्ये आपण पातळसं असं जे बियाणं आहे हे बियाणं पेरायचं आहे. पेरल्यानंतर त्याला मातीने झाकून घ्यायचं आहे व त्यावर गवत किंवा पेंडा जो आहे तर त्यांनी आपण आच्छादन करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने आपण गादी वाफ्याला झारीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे. साधारणतः वेगवेगळ्या पिकांनुसार 3 ते 6 दिवसांमध्ये पेरलेलं बियाणं हे उगवत असतंय. तर उगवल्यानंतर आपण जो काही पेंडा किंवा गवत जे गवतानी झाकलेलं आहे तर ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गादी वाफा आहे त्या गादी वाफ्यातील रोपांना आपण झारीने पाणी सुरुवातीच्या काळामध्ये द्यायचं आहे.
1: अच्छा,
0: अशा प्रकारे आपण साधारणतः 12 ते 15 दिवसानंतर गादी वाफ्यावर साधारणतः 2% युरियाची आपण इथे फवारणी करायची आहे चांगल्या वाढ होण्यासाठी. व रोपे लागवडीसाठी काढायच्या अगोदर 2 दिवस अगोदर आपण कीटकनाशकाची आपण इथे फवारणी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण साधारणतः 3 ते 4 आठवड्याची रोप लागवडीसाठी आपण तयार करू शकतो आणि कीटकनाशक व बुरशीनाशकांची गरजेप्रमाणे वापर करणं गरजेचं आहे.
1: सर, आता रोपवाटिकेमध्ये बीज प्रक्रिया सुद्धा करणं गरजेचं आहे का?
0: हो नक्कीच, रोपवाटिकेमध्ये बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे कारण ज्याप्रमाणे मातीमधून वेगवेगळ्या प्रकारचे रोग झाडांमध्ये येत असतात तसंच बियांमधूनही काही रोग येण्याची शक्यता असते म्हणून आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे की 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करू शकतो. यामध्ये सुरुवातीची आहे रासायनिक बीज प्रक्रिया. यामध्ये आपण रोपवाटिकेतील रोपांवर रोपे कोलमडणे, मर रोग, क्लेरोशियम किंवा कॉलर रॉड यांसारखे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी आपण प्रति किलो बियाण्याला बी पेरण्यापूर्वी कार्बेंडेझियम किंवा थायरम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपल्याला चोळून घ्यायचं आहे. किंवा जैविक बीज प्रक्रिया जर करायची असेल तर यामध्ये आपण 5 ग्रॅम प्रति किलो ट्रायकोडर्मा आपण चोळून घ्यायचं आहे. बीज प्रक्रियेमध्ये तिसरी पद्धत म्हणजे भौतिक उपचार पद्धती. यामध्ये मिठाच्या द्रावणामध्ये बियाणे 15 ते 20 मिनिटे बुडून ठेवावीत आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये बियाणे 50 डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये 25 ते 30 मिनिटांसाठी बुडून ठेवल्यास कोबी किंवा फुलकोबींमध्ये घाण्या रोग किंवा ब्लॅक रॉट नावाचा जो काही रोग आहे यांसारख्या रोगाला तिथे प्रतिबंध करू शकतो. अशा प्रमाणे बीजोत्पादनाच्या या 3 पद्धती शेतकरी बांधवांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. बाजारपेठेमधील हायब्रिड बियाणं जर वापरले तर अशा बियाणांना ऑलरेडी बीज प्रक्रिया केलेली असल्यामुळे पुन्हा बीज प्रक्रिया शेतकरी बांधवांनी करू नये.
1: म्हणजे हे बघायला हवं पण जे बियाणं निवडणार आहे तर ते प्रक्रिया केलेलं आहे की नाही म्हणजे हे बघून मग तुम्ही बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. सर, आता प्रोट्रे रोपवाटिका जी असते

0: तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: प्रोट्रे रोबोटिका ही अशी आहे की यामध्ये प्लास्टिकचे कप असतात, 48 कप एका प्लास्टिकच्या पेपरवर असतात, किंवा कधी ते 60 असतात, कधी 98 असतात, कधी 104 असतात, तर कधी 126 असतात. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्या प्लास्टिक प्रोट्रेज वापर या प्रोट्रे नर्सरीसाठी करू शकतो. भाजीपाला रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करण्याची आधुनिक पद्धत आहे. यामध्ये जेवढा मोठा आणि खोल ट्रेचा कप असेल तेवढी झाडाची वाढ ही चांगली आणि जोमदार होत असते, कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी व अन्नद्रव्य त्या झाडाला मिळत असल्या कारणाने त्याची वाढ चांगली होते. तर अशा प्रमाणे प्रोट्रेचा वापर नर्सरीमध्ये करू शकतो. या प्रोट्रेमध्ये आपण मातीच्या व्यतिरिक्त कोकोपीट 50%, त्यानंतर व्हर्मी कंपोस्ट 20%, परलाइट 20%, व्हर्मिकुलाइट 10%, या मिश्रणाने आपण हे प्रोट्रे भरून घ्यायचे आहेत. आणि हायब्रिड बियाणं आपण वापरत असल्यामुळे या प्रत्येक प्रोट्रेच्या सेलमध्ये एकच बी त्यामध्ये लागवड केली गेली पाहिजे. बी लावताना ती 2 मिलीमीटर पेक्षा खाली न गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपण लागवड करायची आहे. लागवड केल्यानंतर जे प्रोट्रे आहेत त्यांना झारीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे व ते प्रोट्रे एकावर एक असे 10 गठ्ठे तयार करून घ्यायचे आहेत. 10 गठ्ठे तयार केल्यानंतर त्या गठ्ठ्यांना एका प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रोट्रेमध्ये ह्युमिडिटी तयार होईल, आर्द्रता तयार होईल, आणि ती आर्द्रता तयार झाल्यामुळे बियांची उगवण क्षमता ही 100% त्यामध्ये येईल. त्याचबरोबर त्यांची उगवण क्षमता एकाच वेळेस पूर्णपणे 100% होईल. अशा पद्धतीनं 5 ते 6 दिवसांसाठी हे प्रोट्रे एकावर एक रचून गुंडाळून ठेवायचे आहेत. 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला लक्षात आलं की बियांची उगवण व्हायला लागलेली आहे, तर अशा वेळेस प्लास्टिक कापड काढून टाकून ट्रे पसरून ठेवायचे आहेत शेडनेट खाली.
0: साधी रोपवाटिका आणि या रोपवाटिकेमध्ये काही थोडा फरक आहे का, किंवा याचे काही वेगळे फायदे मिळतात का?
1: हो, नक्कीच. प्रोट्रेचे फायदे म्हणजे असे की प्रोट्रे मध्ये जर रोपवाटिका तयार केली गेली तर ही रोपे आपण मुळांना इजा न करता ती प्रक्षेत्रामध्ये आपण ती रोपं अलगद नेऊ शकतो. इथे मुळांची संख्या रोपांना जास्त येत असते. त्याचबरोबर रोपा जे आहेत प्रोट्रेमधली, तर त्यांची उगवण ही एकसारखी 100% होत असते. जमिनीमध्ये जर आपण रोपवाटिका केली तर तिथे 50 ते 60% बिया उगवत असतात, इथे आपण 100% बिया उगवतात. त्याचबरोबर रोगाचं नियंत्रण करणं आपल्याला प्रोट्रेमध्ये सोयीस्कर जात असते, त्यामुळे प्रोट्रे नर्सरी ही फायदेशीर असते. त्याचबरोबर प्रोट्रेमधील रोपवाटिका जी आहे त्यामधील रोपे ही मोजण्यासाठी सोपी जात असते. अशा पद्धतीने त्या प्रोट्रे नर्सरीचे फायदे आहेत.
0: सर, आता भाजीपाला पिकामध्ये कलमीकरण जे आहे तर हे शक्य आहे का?
1: हो, भाजीपाला पिकामध्ये कलमीकरण करणे शक्य आहे आणि ही आधुनिक तंत्रज्ञान आहे. सन 2023-24 साली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सोलॅनम टॉरवम आणि कोकण प्रभा या 2 खुंटांचा वापर कलमीकरण करण्यासाठी कोकण विभागासाठी 2 खुंटांची शिफारस केलेली आहे. कारण कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मर रोग व सूत्रकृमी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने रोग किंवा कीड प्रतिकारक खुंटांचा इथे आपण वापर करून त्या खुंटावर पाहिजे त्या जातीचे आपण कलम काढी वापरून ते कलम आपण लागवडीसाठी वापरू शकतो.
0: अच्छा सर, आता हे कलमीकरणाबद्दल झालं, परंतु कलमीकरणाचे काही फायदे सुद्धा आहेत का?
1: हो, नक्कीच. कलमीकरणाचे फायदे इथे मोठ्या प्रमाणात आहेत. याचा एक मुख्य फायदा म्हणजे जमिनीद्वारे रोग पिकामध्ये येत असतात तर ते इथे आपण टाळू शकतो. कारण विद्यापीठाने जरी कीड व रोगांसाठी प्रतिकारक जाती विकसित केलेल्या असल्या तरीही कालांतराने त्या जाती त्या कीड व रोगांसाठी बळी पडतात, म्हणून इथे कलमीकरण करणे पर्यायी सुविधा किंवा व्यवस्था आपण म्हणू शकतो. दुसरा फायदा कलमीकरणाचा असा आहे की आपण जंगली खुंट इथे वापर करत असल्यामुळे त्या झाडाची वाढ किंवा रोपाची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत असते. त्या झाडाला मुळ्या मोठ्या प्रमाणात मध्ये येत असतात आणि त्या झाडाची वाढ चांगली झाल्यामुळे त्याला लवकर फुलधारणा व फळधारणा होते. तसेच त्या झाडांवर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जास्त संख्येने फळे तयार होत असतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते. इथे झाडाची जी काही वयोमान आहे तर ते साधारणतः 25 ते 30 दिवस पुढे त्याचं वयोमान वाढते. त्याचबरोबर उत्पन्नामध्ये साधारणतः 25 ते 30% वाढ होत असते. अशा प्रकारे या कलमीकरणाचे फायदे आहेत.
0: सर, आता भाजीपाला रोपांना ताण देणं गरजेचं असतं.

0: का किंवा तो ताण कसा द्यायला हवा मग?
1: हो नक्कीच, भाजीपाला रोपवाटिकेमधील जी काही रोपं आहेत तर ती संरक्षित क्षेत्रामध्ये त्याची वाढ केलेली असल्या कारणाने असंरक्षित जे वातावरण आहे त्याची सवय नसते आणि अशा वेळेस ही संरक्षित क्षेत्रातील जी काही रोपं आहेत तर ती जर असंरक्षित वातावरणामध्ये गेल्यावर तिथे मरण्याची शक्यता जास्त असते, म्हणून त्याला आपल्याला ताण देणं गरजेचं आहे. कलमांना किंवा रोपांना ताण आपण 2 ते 3 प्रकारे देऊ शकतो. यामध्ये कलमे किंवा रोपांना पूर्णपणे आपण सूर्यप्रकाशामध्ये ठेवू शकतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये कलमांच्या किंवा रोपांच्या वरती जी काही शेडनेट आहे किंवा पॉलिथिन जी आहे तर ती पूर्णपणे काढून टाकायची आहे. आणि तिसरा प्रकार किंवा पद्धत जी आहे यामध्ये रोपं पुनर्लागवडीसाठी वापरण्या अगोदर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने पाणी देणे थांबवायचे आहे. म्हणजेच आपण काय करायचं आहे की 2 ते 3 दिवसाच्या अंतराने पाणी देण्यामध्ये गॅप ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने जर ताण दिला गेला तर ती रोपं असुरक्षित वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकतात.
0: अच्छा सर, आता जेव्हा आपण लागवड करणार आहोत तर त्यासाठी योग्य अशा रोपांची निवड कशी करायला हवी?
1: योग्य रोपांची निवड करताना रोपांची जी उंची जी आहे ती जास्त नसावी. साधारणतः 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची रोपे असली गेली पाहिजे. रोपांची वाढ ही जोमदार व समाधानकारक असावी. रोपांचा देठ जो आहे तो देठ जास्त जाड किंवा लवचिक नसावा. रोपांना पुरेशा प्रमाणात मुळ्या असाव्यात. त्याचबरोबर जी रोपं आहेत ही कीड व रोगग्रस्त नसावीत. तसेच पिकांनुसार रोपांचे वय हे योग्य असणे गरजेचं आहे.
0: अच्छा,
1: कारण काही पिकांमध्ये 4 ते 6 आठवड्याची रोपं आपण लागवडीसाठी वापरतो तर काही पिकांमध्ये आपण 8 आठवड्यांपर्यंत रोपं आपण पुनर्लागवडीसाठी वापरतो. त्यामुळे रोपांचं वय हे योग्य असणं गरजेचं आहे.
0: आता सर, रोपवाटिकेमध्ये कीड रोगांचं जे नियंत्रण आहे तर त्यासाठी काय करायला हवं किंवा कसं त्याचं व्यवस्थापन करायला हवं?
1: कीड रोगांमध्ये पाने खाणारी आळी ही प्रमुख कीड रोपवाटिकेमध्ये येत असते. तर या किडीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण 4% निंबोळी अर्काची फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच 0.5% क्विनालफॉस किंवा डायमिथोएड या कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बरेचसे रोग हे रोपवाटिकेतूनच येत असतात. विषाणूजन्य रोग हे रोपवाटिकेतून येत असतात. त्यामुळे विषाणूमुक्त रोपांची उभारणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी जे काही रस शोषक किडी आहेत, मग मावा असेल, तुडतुडा असेल किंवा पांढरी माशी असेल, तर यांसारखी जी काही किडी आहेत तर या विषाणूला वाहून नेण्याचं काम करत असतात. त्यासाठी आपण जमिनीमध्ये कार्बोफ्युरॉन 3 ते 5 ग्रॅम प्रति चौरस मीटरला ते टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बियाण्यास लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ते चोळायचे आहे. त्याचबरोबर बियाण्याची उगवण 15 दिवसाची झाल्यानंतर प्रत्येक 7 दिवसांनी क्विनालफॉस किंवा डायमिथोएट 1.5% यांची फवारणी करायची आहे. रोपवाटिकेमध्ये थ्रिप्सच्या कंट्रोलसाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे जे आहेत तर ते वापरायचे आहेत. तर पांढरी माशेसाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळ्यांचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपवाटिकेच्या वरती 50 मायक्रॉनच्या इन्सेक्ट प्रूफ नेटची आपण तिथे लावू शकतो. अशा पद्धतीने कीड व रोगाचं नियंत्रण आपण रोपवाटिकेमध्ये करू शकतो.
0: आणि सर, आता हे जे हवामानाचा जो बदल होत असतो तर त्याचा परिणाम होतो का? मग त्यासंबंधी काय शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी?
1: रोपवाटिकेमध्ये हवामानाचा नक्कीच परिणाम होत असतो. मग यामध्ये आपण जी काही संरक्षित शेती म्हणतो तर ह्या संरक्षित शेतीमध्ये पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊस जे आहेत तर यांचा आपण वापर करणं गरजेचं आहे. परंतु जे छोटे शेतकरी आहेत किंवा मध्यम शेतकरी आहेत तर त्यांनी लो पॉली टनेल या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला गेला तर नक्कीच इथे जे काही हवामान बदलाचे जे काही परिणाम आहेत तर ते आपण इथे टाळू शकू.
0: बरोबर, छोटे शेतकरी असतील तर त्यांना अशी सामूहिक रोपवाटिका पद्धत सुद्धा करू शकतात का?
1: हो, त्यासाठी कृषी विभागामध्ये काही अनुदान दिलं गेलेलं आहे किंवा देतात.
0: तर
1: योजना आहेत गटशेती किंवा जे काही छोटे शेतकरी आहेत तर त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधून रोपवाटिकेसाठी जे काही अनुदान आहे तर या अनुदानाची तिथून माहिती घेणं गरजेचं आहे व त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.
0: बरोबर. आणि सर, आता ही रोपं तयार करून जर त्यांना विक्री व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा म्हणजे कुठल्या त्याच दृष्टीने महत्वाच्या अशा गोष्टी आहेत?
1: जर व्यावसायिक दृष्ट्या भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करायची असेल तर सर्वात प्रथम आपण त्या परिसराचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्या परिसरामध्ये कोणत्या प्रकार

0: वर्षी कोणत्या हंगामामध्ये कोणती जात किंवा कोणती पिकं घेतली जातात याचा सर्वप्रथम आपण अभ्यास केला गेला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा अभ्यास म्हणजे मार्केटचा अभ्यास केला गेला पाहिजे की मार्केटमध्ये कोणत्या जातीला मागणी आहे. मार्केट व त्या भागातील शेतकऱ्यांचा कल यांचा विचार करून ही रोपवाटिका तयार केली गेली पाहिजे. अशा पद्धतीने
1: स्थानिक बाजारपेठेचा विचार करून आपण
0: हो नक्कीच
1: असं म्हणता येईल नाही का.
0: हो हो हो
1: त्या दृष्टीने त्यांनी विचार करून मग रोपवाटिका तयार करावी. आणि सर आता जर भविष्यामध्ये आपण म्हटलं तर या रोपवाटिका व्यवस्थापना क्षेत्रामध्ये काही अशी प्रगती अपेक्षित आहे का, तुम्ही काय सांगाल.
0: मी मगाशी सांगितलं की रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये भाजीपाला पिकांमध्ये कलमीकरण, कारण का की विविध पिकांमध्ये रोग किंवा कीड प्रतिकारक जाती तयार करून सुद्धा कालांतराने या जाती कीड व रोगांना बळी पडतात, म्हणून कलमीकरण करणं ही एक आधुनिक पद्धत रोपवाटिकेमध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. जेणेकरून या पद्धतीने आपण ही जी कीड आणि रोगाचं प्रमाण जे आहे तर हे इथे आपण कमी करू शकू. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे

0: मध्ये रोग किंवा कीड प्रतिकारक जाती तयार करून सुद्धा कालांतराने या जाती कीड व रोगांना बळी पडतात. म्हणून कलमीकरण करणं ही एक आधुनिक पद्धत रोपवाटिकेमध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे, जेणेकरून या पद्धतीने आपण ही जी कीड आणि रोगाचं प्रमाण जे आहे तर हे इथे आपण कमी करू शकू. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही फवारणीचा जे काही खर्च आहे तो इथे आपण वाचू शकू. त्याचबरोबर कलमीकरणाची जी काही रोप आहेत तर ती 5 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत एका कलमाची किंमत आहे, त्यामुळे इथे आपण व्यावसायिक दृष्ट्याही या कलमीकरणाचं भाजीपाला पिकामध्ये कलमीकरणाचा आपण विचार करू शकतो.
1: आणि तुम्ही मगाशी जे प्रोट्रेचं सुद्धा सांगितलं ती सुद्धा पद्धत फायदेशीर
0: आहे. बरोबर
1: सर, जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय सल्ला किंवा काय मार्गदर्शन कराल?
0: शेतकरी बांधवांना एक मार्गदर्शन म्हणजे असं राहील की आपल्या शेतामध्ये आपल्याला कोणत्या पिकाची कोणत्या जातीची हंगामानुसार लागवड करायची आहे, त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या रोपवाटिकेची तयारी करून रोगमुक्त व कीडमुक्त रोप तयार करून आपल्या क्षेत्रामध्ये त्यांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे शेतकरी बांधवांना सल्ला राहील.
1: बरं सर, एकंदरीतच भाजीपाला रोपवाटिका त्याचं व्यवस्थापन यावरच आपलं उत्पादन आणि मिळणारं जे उत्पन्न आहे हे शेतकऱ्यांना अवलंबून आहे. खरं तर हा एक चांगला व्यवसाय सुद्धा होऊ शकतो रोपवाटिका. जे तरुण आहेत तर त्यांना ग्रामीण भागामध्ये उत्तम नियोजन केलं, व्यवस्थापन चांगलं केलं, तसंच आपल्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर एक व्यवसाय सुद्धा चांगला उभा राहू शकतो यातनं.
0: नक्कीच. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये बागकाम तंत्रज्ञान हे 1 वर्षाचं प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकतो याचा तिथे अभ्यास करू शकतो, त्याचा उपयोग आपण भविष्यामध्ये स्वतःची रोपवाटिका तयार करण्यासाठी तिथे करू शकतो.
1: सर, आज आपण इथे आलात आणि या भाजीपाला रोपवाटिकेचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायला हवं याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी डॉक्टर एल के गभाले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहा,
4: पर हम तो सब यही डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच
3: है? एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. So easy.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
6: आजादी के 80 गौरवशाली वर्ष. हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान. BSNL देश के साथ, देश की तरक्की के साथ.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
6: आजादी के 80 गौरवशाली वर्ष. हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान. BSNL देश के साथ, देश की तरक्की के साथ.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम अटी लागू।
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035-73485।

आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 8:15 स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिचित्र.

0: आमची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. 5 ते 15 वयोगटातले खेळाडू हेरण्यासाठी विशेष अभियान. इंडोनेशियात झालेल्या भूकंपात 40 जणांचा मृत्यू. इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार, 19 जण जखमी. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं आणि बदल स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्यानंतर ते बोलत होते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावरून सलग 13व्या वेळी ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणाच्या पूर्वी वंदे मातरम आणि ध्वजारोहणाच्या नंतर राष्ट्रगीताचं गायन उपस्थितांनी केलं. यावेळी केलेल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी देशासमोरच्या समस्या आणि प्रगतीचा आढावा घेतला. देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सप्तधारांच्या आधारे विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कारखाने, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण उत्पादन, पर्यावरण अनुकूल तसंच समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन संवर्धन याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
3: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
2: गेल्या 12 वर्षात झालेल्या सुधारणांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. विकसित भारताला अनुरूप सर्व यंत्रणा असाव्यात यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आवाहन त्यांनी विविध राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केलं. देशातले युवा, महिलांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी काढली. तसंच युवा वर्गाला मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली.
3: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं. उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं.
2: आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी सरकारनं दावा केला आहे. ऑलिम्पिक मधल्या 2/3 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं यावरून त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष अभियान चालवण्याची घोषणा केली.
3: 5-15 उमर के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गाँव

0: लोग शहर शहर स्कूल स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा, बच्चों की प्रतिभा को देखा जाएगा और फिर उनको स्पेशल ट्रेनिंग दे करके देश के लिए खेलने वाले अच्छे खिलाड़ी बनाए जाएंगे।
1: देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर आता अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला।
0: ये दिमागी नक्षल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा।
1: जागतिक पातळीवर युद्धाचं स्वरूप बदलत असल्यानं स्वयंसेवी होमगार्डचं एक दल तयार करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं। त्यात नागरिकांना आधुनिक संकटांपासून संरक्षण करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल। भाषणाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना विकसित भारतासाठी एक दिलानं काम करण्याचंही आवाहन केलं।
2: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली। भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात ध्वजारोहण झालं। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते पक्ष मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते संघ मुख्यालयात ध्वजारोहण झालं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस, इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेरझॉग, सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, नेपाळचे प्रधानमंत्री बलेंद्र शाह, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुरुल्झू यांच्यासह अमेरिका, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशांच्या उच्चायुक्तांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत। भारताचा स्वातंत्र्य दिन वेगळ्या आणि प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा करण्यासाठी आज सूर्यपथ तिरंगा ही जागतिक साखळी मोहीम आयोजित करण्यात आली आहे। या उपक्रमांतर्गत उगवत्या सूर्याचा मार्ग अनुसरत भारताचा राष्ट्रध्वज जगभर प्रवास करत आहे। जगाच्या एका भागात पहाट होताच तिथं राष्ट्रध्वज फडकावला जातो आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या पुढच्या देशातल्या भारतीय दूतावासावर ध्वज फडकावला जातो। यामुळे विविध खंडांमधून तिरंग्याची एक अखंड साखळी तयार होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना 5,000 रुपये देणार असून त्यासाठी त्यांच्या बँक खात्याची माहिती मागणारा संदेश सध्या समाजमाध्यमांवर फिरतो आहे। हा संदेश बनावट असून प्रधानमंत्र्यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमाराला 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसून त्यात 40 जणांचा मृत्यू झाला। या धक्क्यानं अनेक इमारती कोसळल्या तसंच परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली। इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार तर 19 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे। इस्रायली सैनिकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे। लेबनॉन आणि इस्रायलनं 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता। अणुऊर्जा विभागानं सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी अर्थात शांती कायद्याच्या नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे। यानुसार भारतात अणुऊर्जा प्रकल्प चालवणाऱ्या कंपन्यांसाठी आता विमा योजना किंवा वित्तीय ठेव राखणं कायदेशीररित्या अनिवार्य असेल। प्रकल्पाच्या साठ्यातून सर्व इंधन काढून टाकेपर्यंत ही आर्थिक सुरक्षा लागू राहणार आहे। जर एखादा अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुभट्टी परदेशी आराखड्यावर आधारित असेल तर तो आराखडा संबंधित देशातील नियामक संस्थेकडून प्रमाणित केलेला असावा अशी आणखी एक महत्त्वाची तरतूदही या नियमावलीत आहे। नेदरलँड्समध्ये ॲम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेल्सचा 3-1 पराभव केला। या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले। संजय राणानं 8व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले। वेल्ससाठी 56व्या मिनिटाला सॅम वेल्सनं 1 गोल केला। भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी

सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात दिवस अखेर 2 बाद 288 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि त्यानं दुसऱ्या गड्यासाठी के एल राहुलसोबत केलेली 150 धावांची भागीदारी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. संघाच्या 197 आणि वैयक्तिक 77 धावा झाल्या असताना के एल राहुल जायबंदी झाल्यानं तंबूत परतला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही. तो 16 धावा काढून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. भारताचा हा 600वा कसोटी क्रिकेट सामना आहे. 600चा आकडा गाठणारा भारत हा जगातला तिसरा देश आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध झाला होता. आजवर भारतानं खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजे 31% सामने जिंकले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. 5 ते 15 वयोगटातले खेळाडू हेरण्यासाठी विशेष अभियान. इंडोनेशियात झालेल्या भूकंपात 40 जणांचा मृत्यू. इस्रायलनं लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार 19 जण जखमी. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सादर करत आहे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र। ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले। मुंबईत तसंच कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची माहिती देत आहेत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी गौरी देशमुख।
1: 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईकरांचा उत्साह कालपासूनच दिसत आहे। मुंबई महानगरपालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विद्यापीठ यासह शहरातल्या वारसा इमारतींवर तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगी झेंड्याच्या कागदी प्रतिकृती ठिकठिकाणी विक्रीला आहेत। मोक्याच्या ठिकाणी दुकानं, मॉल्स, बाजारपेठा तिरंगी सजावटीने लक्ष वेधून घेत आहेत। राज्यातला मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत मंत्रालयात झाला, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला।
2: महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय। आज देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या सहामाहीमध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे। आणि विशेषतः आपण जो प्रयत्न करतोय की प्रत्येक जिल्हा हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे, त्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यांनी आपलं टार्गेट पूर्ण केलंय आणि इतरही जिल्हे त्याच पद्धतीनं विकासाकडे अग्रसर आहेत। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल।
1: मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली।
3: मूलभूत नागरी सेवा सुविधांच्या पलीकडे झेप घेऊन आता मुंबई चहूबाजूनी पायाभूत विकासाची कामे सुरू झालेली आहेत। विकसित भारत 2047 या प्रवासात आपली लाडकी मुंबई स्वच्छ, स्मार्ट आणि सस्टेनेबल आणि सुरक्षित बनवणे हेच आपल्या सर्वांचे ध्येय आहे।
1: चर्चगेट इथं पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे

0: यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ते म्हणाले,
1: अमृत भारत स्टेशन योजना के अंतर्गत पुनर्विकास के लिए पश्चिम रेलवे के 123 स्टेशनों को चिन्हित किया गया है. हमारे ब्रॉडगेज नेटवर्क के 100% विद्युतीकरण का लाभ उठाते हुए हमने ट्रेनों में हेड ऑन जनरेशन तकनीक के उपयोग से 200 करोड़ रुपए से अधिक की शानदार बचत हासिल की है.
0: मध्य रेल्वे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या आवारात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांनी सांगितलं,
2: भारत सरकार ने रेलवे को एक परिपूर्ण परिवहन की सुविधा के रूप में विकसित करने के लिए काफी अधिक मात्रा में निवेश किए हैं और क्षमता बढ़ाने के लिए कई महत्वपूर्ण प्रोजेक्ट चिन्हित किए हैं. समय पालन हमारे लिए एक चुनौती है. हर हाल में संरक्षा व सुरक्षा सुनिश्चित करना हमारा ध्येय है.
0: कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रातही सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले. कोकण विभागीय आयुक्तालयात महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तर नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. डोंबिवली इथं 36,000 चौरस मीटरचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी रॅली काढली. रायगड जिल्हा मुख्यालयात रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते तर रत्नागिरीच्या पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. सिंधुदुर्ग नगरी इथं पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी तिरंगा ध्वज फडकावला. नाशिक जिल्हा मुख्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार रावल तर जळगाव इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदनेचा कार्यक्रम झाला. नंदुरबार इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ध्वजारोहणानंतर कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याशिवाय राज्यात सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं शाळा महाविद्यालयं तसंच विविध खासगी आस्थापनांसह निवासी संकुलांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार रुग्णसेवा उपक्रम रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम देशभक्तीपर कार्यक्रमांसह राबवण्यात आले. विशेष ध्वनिचित्रासाठी मुंबई विभागातल्या सर्व जिल्हा प्रतिनिधींसह गौरी देशमुख.
3: स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर विभागात झालेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देत आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे यांच्यासह रेवती जोशी.
4: विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शेतात राबणाऱ्या शेतमजूर महिलांना देखील शेतकऱ्यांचा दर्जा राज्य सरकारच्या निर्णयामुळे मिळालाय. त्यांना शेतकरी कल्याणासाठी असणाऱ्या योजनांचा फायदा होतो आहे. महाराजस्व अभियानामध्ये आपण स्वतः अशा महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात या कल्याणकारी योजनांच्या लाभाबद्दल आनंदाश्रू बघितलेत असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर ते संबोधित करत होते.
5: हे वर्ष आपलं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण करतोय. या निमित्ताने आपण अनेक पावलं टाकलेली आहे. खरं तर शेतामध्ये काम करणारी शेतमजूर माझी बहीण तिला मजबूत जर केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूती येईल असा विश्वास या ठिकाणी मला आहे.
4: अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाला. वर्धा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी ध्वजारोहण केलं. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसळ यांनी ग्रामपंचायत इटगावनं दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांतर्गत बालस्नेही पंचायत या राष्ट्रीय पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक मिळवणं ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचं सांगितलं. गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात सहपालकमंत्री अॅडव्होकेट जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आश्रमशाळेतील मुलींच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगून अॅडव्होकेट जयस्वाल यांनी या घटनेनंतर ठोस निर्णय घेण्यात आल्याचं नमूद केलं. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. गोंदियाच्या पोलीस मुख्यालय मैदान कारंजा इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रदिल नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते झेंडावंदन झालं. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला आणि वाणी चळवळीत तुरुंगवास भोगलेले कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्याचे मदत आणि पुनर्वसन

0: मंत्री तसंच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जलसंधारण अभियानांतर्गत जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात 82,000 जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तसंच पीक विमा लाभ मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री राठोड यांनी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्रासाठी धनंजय वानखेडे यांच्या मी रेवती जोशी.
1: पुणे विभागात साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमांची माहिती देत आहेत आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी रश्मी घासकडबी.
2: 80वा स्वातंत्र्य दिन पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर इथं उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे शहरासह उपनगरांमध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदन, राष्ट्रगीतगान आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस बँड पथकानं राज्यपालांना मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय तसंच ऐतिहासिक शनिवारवाडा इथंही ध्वजारोहण झालं. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. साताऱ्याला जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प असून पर्यटन प्रकल्पांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी वंदे मातरम गीत गायन झालं. यानंतर तंबाखू मुक्ती आणि महिला सुरक्षिततेची शपथ घेण्यात आली. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी झालं. यावेळी वंदे मातरम गीतगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतगायन झालं. पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा धरण 100% भरलं आहे. या विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी 3 रंगांच्या दिव्यांनी धरण परिसर उजळून निघाला. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते तर अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्नांचा संकल्प करण्याचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. आज पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन तिरंगा यात्रा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वनिचित्र कार्यक्रमासाठी पुण्याहून रश्मी घासकडबी.
1: छत्रपती संभाजीनगर विभागातही स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. याविषयी माहिती देत आहेत आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी हर्षवर्धन दीक्षित.
3: स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रम पार पडले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात पवार म्हणाल्या,
4: समृद्ध, सक्षम आणि सुरक्षित बीड घडवण्याचा आपला संकल्प आहे. बीड पुणे रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
3: छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले,
5: एक लक्षात ठेवा, हा देश आपला, या देशावर जो कोणी घाला घालायला येईल त्या घाला आपण सर्व विसरून एकजुटीने, एक दिलानं त्याचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध झाला पाहिजे, हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.
3: जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नोकरी शोधणारी पिढी नव्हे तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणारी पिढी होण्याचं आवाहन भोसले यांनी यावेळी उपस्थितांना केलं. हुतात्मा सैनिकांच्या वारसांचा यावेळी सत्कार करून त्यांना प्रत्येकी

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्ससह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा AI माध्यमातून मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत.
1: माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज आपण सर्वजण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचे ठोके वंदे मातरमच्या जय घोषाने निनादत आहेत आणि आज प्रत्येक घराघरात तिरंगा आहे, प्रत्येक मनात तिरंगा आहे आणि आज देश नव्या उत्साहाने आणि जोमाने नवीन संकल्पांसह प्रगतीपथावर पुढे जात आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज देश त्या महान सुपुत्रांचं पुण्यस्मरण करत आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदानाची पराकाष्ठा केली. आपल्या तप, त्याग आणि बलिदानानं स्वातंत्र्याचं एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. पूज्य बापू यांच्यासह सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि बलिदानाची महान परंपरा जागृत करणाऱ्या महान क्रांतिकारकांना आज मी श्रद्धापूर्वक नमन करतो. आज जे या समारंभाला उपस्थित आहेत त्या सर्वांसाठी आजचा हा क्षण एक ऐतिहासिक क्षण देखील आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरमचे स्वर निनादत आहेत. आज जेव्हा आपण देशवासी वंदे मातरमची 150 वर्षे साजरी करत आहोत तेव्हा यापेक्षा मोठा आणि उत्तम प्रसंग दुसरा कोणता असू शकतो? माझ्या प्रिय देश बांधवांनो, गेल्या काही दिवसात देशाच्या काही भागात पुराचा प्रकोप झाला तर कुठे दरडी कोसळण्याचं संकट आलं, त्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाली आहेत. त्यांच्या दुःखाची आणि वेदनांची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. मी या सर्व पीडित कुटुंबांना विश्वास देतो की संपूर्ण देश या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो,

ही राष्ट्र तेव्हाच महान बनतं जेव्हा ते आपल्या सिद्धी प्राप्त करतं, जेव्हा ते आपल्या स्वप्नांना, आपल्या संकल्पांच्या आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे नेतं। माझ्या देशबांधवांनो, आता छोट्या स्वप्नांनी काम चालणार नाही, आपल्याला मोठी स्वप्न पाहावी लागतील, कारण मोठी स्वप्न आपल्या विचारांचाही विस्तार करतात आणि आपल्या विचारांचं क्षितिज विस्तृत करतात। आपले संकल्प दृढ असायला हवेत। जेव्हा संकल्प दृढ असतो तेव्हा अडचणींतून आणि आपत्तींच्या मधून मार्ग काढण्याचे सामर्थ्य आपोआप प्रकट होतं। आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपले संकल्प सुद्धा उच्च असायला हवेत, कारण जेव्हा आपले संकल्प उच्च असतात तेव्हा आपल्या सामर्थ्याची उंची देखील वाढते आणि आपल्या प्रयत्नांची उंची सुद्धा वाढते। तेव्हाच आपण आपली स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करू शकतो। माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज भारताने देखील एक खूप मोठं स्वप्न पाहिलं आहे आणि ते अत्यंत दृढ संकल्पासोबत पाहिलं आहे। नवी शिखरं सर करण्यासाठी आपण हे स्वप्न पाहिलं आहे आणि हे स्वप्न 2047 साठी, जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, आपण विकसित भारत घडवूनच राहू। 140 कोटी देशबांधवांच्या पुरुषार्थाने आपल्याला हे ध्येय साध्य करायचं आहे। आणि जेव्हा जगातला सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो तेव्हा ते जगाच्या नजरेत देखील आपल्या धैर्याचं वैशिष्ट्य बनून जातं। आपल्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जगाला भाग पाडलाय। माझ्या प्रिय देशवासियांनो, आणि मी हे उगीचच म्हणत नाहीये, गेल्या 12 वर्षांत देशातील कोटी कोटी नागरिकांनी, मग ते दलित असोत, पीडित असोत, वंचित असोत, आदिवासी असोत, गावात राहणारे असोत की शहरांत राहणारे असोत, गरीब असोत, मध्यमवर्गीय असोत, युवक असोत, वृद्ध असोत, महिला असोत, पुरुष असोत, किंवा मग ते उत्तर, दक्षिण, पूर्व वा पश्चिम अशा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील असोत, गेल्या 12 वर्षांत प्रत्येकानं एका संकल्पासह आणि समर्पणाच्या भावनेने देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत। मी त्यांच्या या प्रयत्नांचा आदरपूर्वक स्वीकार करतो आणि इतक्या कमी वेळात 25 कोटी देशबांधव गरिबीवर मात करून गरिबीतून बाहेर आले आहेत, हे त्याचंच फळ आहे। याच देशबांधवांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे की आपण सर्व जे कधी काळी फ्रजाईल 5 देशांच्या श्रेणीत गणले जात होतो ते केवळ 12 वर्षांच्या आत जगातल्या एका मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रूपात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलो आहोत। मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, खूप मोठी स्वप्ने उराशी बाळगून देश स्वतंत्र झाला होता, परंतु आपण अपेक्षित गती पकडू शकलो नाही, आपला वेग वाढवू शकलो नाही आणि एक प्रकारे होतंय चालतंय अशा मानसिकतेत अडकून पडलो होतो। अरे होऊन जाईल, बघू काय होतंय, याच विचारात आपण हरवून गेलो होतो। 2014 पर्यंत येता येता तर संपूर्ण जगानं आपली गणना फ्रेजाईल 5 देशांच्या यादीत केली होती। अशा काळात गेल्या 12 वर्षांत भारतानं एक नवी गती प्राप्त केली आहे। आपण आता वेगाने पुढे जात आहोत आणि आपल्या सर्व देशबांधवांचा हा दृढ संकल्प आहे की आता 140 कोटी देशबांधवांच्या संकल्पाला, त्यांच्या सामर्थ्याला रोखणं अशक्य आहे। माझ्या देशबांधवांनो, गेल्या 12 वर्षात संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन म्हणजे डिफेन्स प्रोडक्शन सुमारे

वाढला आहे. खादी आणि ग्रामोद्योगाचं उत्पादन जवळजवळ 5 पटींनी वाढलं आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये सुमारे 7 पटींनी वाढ झाली, तर आधुनिक रेल्वे कोचच्या निर्मितीत 21 पटींनी वाढ झाली आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनात 37 पटींनी वाढ झाली आहे. इतकंच नाही, तर आधुनिक काळाकडे पाहता डिजिटल आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातही आपण आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. इंटरनेट वापरणारे आणि इंटरनेट ग्राहक जवळजवळ 4 पटींनी वाढले आहेत. पेटंट मंजूर होण्याच्या संख्येतही 4 पटींनी वाढ झाली असून डिजिटल व्यवहार तर 100 पटीने वाढले आहेत. सामान्य माणसाच्या सुविधांच्या बाबतीतही आम्ही तितक्याच गांभीर्यानं काम केलं. दरवर्षी सरासरी 15 पट अधिक वेगानं आम्ही नळाद्वारे पाणी जोडणी दिली. दरवर्षी सरासरी 6 पटींनी अधिक वेगानं लोकांना गॅस कनेक्शन दिलं. दरवर्षी 4 पटींनी अधिक वेगाने गरिबांसाठी शौचालय बांधण्याचं काम केलं आणि दरवर्षी 3 पटीने अधिक वेगाने गरिबांना घर देण्याचं काम केलं. देशानं प्रशासकीय कारभारात खूप मोठे बदल घडवून आणले आहेत. आम्ही हजारो अनावश्यक नियम आणि कायदे रद्द केले, शेकडो जुने कायदे मोडीत काढले. गेल्या शतकातल्या कायद्यांच्या आधारे आपण 21व्या शतकातल्या प्रगतीचं पाऊल टाकू शकत नाही. आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांसाठी मेट्रोचा विस्तार केला, सार्वजनिक वाहतुकीला बळ दिलं. ज्या गतीने काम झालं, ज्या स्तरावर काम झालं, हा वेग, हा विस्तार आणि हे यश स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या एका दशकात आपण हे पहिल्यांदाच अनुभवत आहोत. आणि जेव्हा एवढी मोठी यशाची शिखरं आपल्या समोर असतात, जेव्हा प्रगतीचा वायुवेग दिसून येतो, तेव्हा देश बांधवांचं सामर्थ्य क्षणाक्षणाला प्रगट होत असत. अशा वेळी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा आपला संकल्प कधीही अपूर्ण राहू शकत नाही. ही सर्व आकडेवारी या गोष्टीची साक्ष देत आहे की आपण वेगाने पुढे वाटचाल करणार आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, पण त्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते, आत्मगौरवाची गरज असते आणि त्यासोबतच भारत आत्मनिर्भर होणंही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये आमची ही ठाम धारणा राहिली आहे की भारताला आता इतर देशांवर अवलंबून राहता कामा नये. आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. जगात एखादी गोष्ट मिळते, स्वस्त मिळते, लवकरही मिळू शकते, परंतु त्यामुळे आपलं सामर्थ्य निर्माण होत नाही किंवा आपल्या सामर्थ्याची कसोटीही लागत नाही. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत, आपल्या हिताचं रक्षण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारताचा संकल्प अत्यंत ठामपणे घेऊन आपण पुढे जात आहोत. मेक इन इंडिया, स्वदेशी आणि व्होकल फॉर लोकल यासारख्या क्षेत्रांशी आज प्रत्येक भारतीयांचं मन जोडलं जात आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, मी तुम्हाला सेमीकंडक्टरचं एक उदाहरण देतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर जगात सेमीकंडक्टरची चर्चा तर सुरू झाली होती. आपल्याकडे सुद्धा यावर चर्चा व्हायच्या, मात्र सेमीकंडक्टरची कोणतीही मोठी योजना आपण पुढे नेऊ शकलो नाही. आणि आजची परिस्थिती काय आहे? आजच्या या डिजिटल जगात, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात चिपचं महत्व आपल्याला नीट समजलं आहे. कोणतंही इलेक्ट्रॉनिक साहित्य असो किंवा आपली वैद्यकीय उपकरणं, नाहीतर आपले वाहतुकीचे मार्ग असोत, प्रत्येक गोष्टीमध्ये चिपची भूमिका अनिवार्य झाली आहे. आणि आज या चिप विना जगाची गती थांबेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच

भारताने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाऊल उचललं असून तीन मोठे सेमीकंडक्टर प्लांट्स आता सुरू झाले आहेत आणि मला असं सांगण्यात आलं आहे की तिथे जे उत्पादन होत आहे त्याची निर्यात सुद्धा सुरू झाली आहे आणि मी देशबांधवांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 7-8 वर्षात आणखी 5, 7 किंवा 8 सेमीकंडक्टर प्लांट्स लवकरच सुरू होणार आहेत. हा आत्मनिर्भर भारत आपल्याला विकसित भारताच्या दिशेने नेणारा एक महामार्गच खुला करत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या दुर्मिळ खनिजांबाबत अशीच एक महत्त्वाची चर्चा होत आहे. आजचं संपूर्ण तंत्रज्ञान या दुर्मिळ खनिजांवरच अवलंबून आहे. भारत आता या क्षेत्रातही स्वतःला सुरक्षित करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागला आहे. या दुर्मिळ खनिजांचं ध्येय आता सर्वांसोबत सामायिक केलं जावं. आपण राष्ट्रीय दुर्मिळ खनिज धोरण सुरू केलं आहे, तसंच आपण दुर्मिळ खनिज कॉरिडॉरची घोषणाही केली आहे. अनेक देशांसोबत करार होत आहेत आणि जगातले अनेक देश आता या क्रिटिकल मिनरलच्या विषयाबाबत भारतावर विश्वास ठेवू लागले आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, ज्याप्रमाणे सेमीकंडक्टर किंवा दुर्मिळ खनिजांची चर्चा होत आहे, अगदी त्याचप्रमाणे ज्या तंत्रज्ञानाच्या दिशेने आपण जात आहोत, संपूर्ण जग जात आहे, त्यामध्ये ऊर्जेचं महत्व आणखी वाढत चाललं आहे. आता ऊर्जेविना हे नवीन जग चालवणं कठीण झालं आहे आणि म्हणूनच चिप असो, AI असो किंवा डेटा सेंटर असो, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासणार आहे. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळाची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही आधीपासूनच त्या दिशेनं एका पाठोपाठ एक भक्कम पावलं उचलली आहे. ऊर्जा सुरक्षेचं एक मोठं माध्यम म्हणजे अणुऊर्जा, न्यूक्लिअर एनर्जी. आम्ही संसदेमध्ये शांती कायदा संमत करून एका नवीन ध्येयाच्या दिशेनं जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे आणि सन 2047 पर्यंत आपण 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्माण करण्याचं ध्येय समोर ठेवून पुढे जात आहोत. केवळ याच दशकात आपण 5 नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत आहोत. या वर्षी भारताने फास्ट ब्रीडर अणुतंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य मिळवून एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे आणि त्यामुळे अणु इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं आपण यशाचं एक मोठं पाऊल टाकलं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, अनेकदा संसाधनांच्या कमतरतेमुळे देश थांबत नाही, परंतु प्रगती थांबण्याचं खरं कारण आपल्या विचारांच्या मर्यादा हेच असतं. जेव्हा विचार संकुचित होतात, ते सीमांमध्ये अडकून पडतात, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्यालाही ओळखू शकत नाही. आज देशाला कच्च्या तेलासाठी परकीयांवर अवलंबून राहावं लागत आहे आणि हे आपल्या चुकीच्या विचारसरणीमुळेच घडत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपण आपल्या समुद्र किनाऱ्याचा 99% भाग केवळ एका संकुचित विचारसरणीमुळे नो गो एरिया म्हणून घोषित करून ठेवला होता. आपणच समुद्राच्या आत जाऊन संशोधन किंवा एक्सप्लोरेशन न करण्याचा निर्णय घेतला होता. हे विचारांचं दारिद्र्य होतं आणि आम्ही निश्चय केला की आता हे असंच पुढे चालू शकणार नाही. एकेकाळी प्रतिबंधित क्षेत्र असलेला तो 99% भाग आता आम्ही गो अहेड एरिया म्हणून खुला केला आहे आणि आम्ही समुद्राच्या तळाशी देखील संशोधन करण्याच्या आणि नवनवीन साठे शोधण्याच्या दिशेने प्रवृत्त झालो आहोत. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आम्ही गेल्या वर्षी याच दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल

उचलत समुद्र मंथन ची घोषणा केली होती आणि गेल्या काही दिवसांत आम्ही या कामासाठी 50,000 कोटी रुपये राखून ठेवून कामाला गती देण्याचा निर्णय घेतला। माझ्या प्रिय देश बांधवांनो, ऊर्जा सुरक्षा याबद्दल मी म्हणालो की आपल्याला पर्यायी स्रोतांच्या दिशेने देखील पूर्ण शक्तीनिशी कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच ऊर्जेचा योग्य वापर वाढवत भारत आज या दिशेने वेगाने पावलं उचलत आहे। 2014 आधी म्हणजे आजपासून 12 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये फक्त 70 शहरांमध्ये पाईपद्वारे गॅसचं वितरण होत असे। अवघ्या 12 वर्षांत या 70 शहरांची संख्या आम्ही 700 शहरांपर्यंत पोहोचवली आहे। याला म्हणतात कामाचा वेग आणि यालाच म्हणतात विस्तार। 2014 आधी जेमतेम 20-22 लाख घरांमध्ये पाईपद्वारे गॅसचा पुरवठा होत असे। आज 2.25 कोटी घरांना गॅस जोडण्या देण्याचं काम सुरू आहे। 12 वर्षांपूर्वी आपल्या देशात सौर ऊर्जेची क्षमता ही फक्त 2 गिगावॉट इतकीच होती। फक्त 2 गिगावॉट। आज आपण 160 गिगावॉटचं उद्दिष्ट गाठलं आहे। माझ्या प्रिय देश बांधवांनो, मी तुम्हाला आणखी एक माहिती देतो। आम्ही याचा लाभ देशातल्या मध्यमवर्गीयांना आणि सामान्य कुटुंबांना मिळावा याकडेही तितकंच लक्ष केंद्रित केलं आहे। आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे की इतक्या कमी वेळात 50 लाख घरांच्या नोंदणीचं काम पूर्ण झालं आहे। सौर ऊर्जा क्षेत्रातल्या कामाचा एक मोठा टप्पा आपण पार केला आहे। हे काम सध्या वेगाने सुरू आहे आणि यामुळे हजारो घरांचं वीज बिल आता शून्य झालं आहे। हजारो कुटुंब स्वतःच्या विजेचा वापर करून उरलेली अतिरिक्त वीज विकून कमाई करत आहेत। प्रत्येक कुटुंबाला या कामासाठी सरकारच्या वतीनं 80,000 रुपयांची मदत दिली जात आहे, तेव्हा कुठे आपण हे काम पूर्ण करत आहोत। माझ्या प्रिय देश बांधवांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशात रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशनचं म्हणजेच विद्युतीकरणाचं काम 1925 मध्ये सुरू झालं होतं। 1925 मध्ये विद्युतीकरणाचं काम सुरू झालं, मात्र त्यानंतरच्या तब्बल 90 वर्षांच्या काळात केवळ 30% रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं। म्हणजे 90 वर्षांत फक्त 30% आमचा वेग पहा। ध्येय गाठण्यासाठीची आमची ही धाव बघा। आम्ही या 1 दशकाच्या आत 100% काम पूर्ण केलं आहे। 90 वर्षांत 30% आणि 10 वर्षांत 70% याला म्हणतात काम। आणि यामुळे जे डिझेल आपल्याला बाहेरून आणावं लागत होतं त्याची मोठी बचत झाली आहे। विजेमुळे आपल्या रेल्वे गाड्या धावू लागल्या, पर्यावरणालाही फायदा होऊ लागला। माझ्या प्रिय देश बांधवांनो, आम्ही केवळ इतक्यावरच थांबलेलो नाही। आम्हाला जगाच्या स्पर्धेत मागे राहायचं नाही। मागील काही दिवसांत तुम्ही एक बातमी ऐकली असेल की भारतानं इंधनाचं हे नवे क्षेत्र देखील पादाक्रांत केलं आहे। देशाने हायड्रोजनवर चालणारी आपली पहिली ट्रेन सुरू केली आहे आणि मला आनंद आहे की ही जगातली सर्वात लांब ट्रेन आहे, ही जगातली सर्वात शक्तिशाली ट्रेन आहे। आणि हायड्रोजन ट्रेनच्या क्षेत्रातही भारतानं आता आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे। माझ्या देश बांधवांनो, गेल्या 10-12 वर्षांपासून आपण सतत 2047 आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मार्गक्रमण करत आहोत आणि एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहोत। यातही आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागेल असा आपण विचारही केला नव्हता, पण गेल्या 10-12 वर्षांनी

संकटाच्या काळात आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं। कोरोना सारख्या जागतिक महामारीनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं होतं। सर्व व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या। कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असतानाच युद्धाच्या भीषणतेच्या बातम्या येऊ लागल्या। कुठे युक्रेन तर कुठे पश्चिम आशिया, सर्वत्र तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि माहित नाही भविष्यवेत्यांनी तर काय काय घोषणा केल्या होत्या। देशाला भयभीत करणं

वाढवल्या गेल्या. पश्चिम आशियामध्ये संकट ओढवलं की पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळणार नाही, गॅस मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, इतकंच काय तर शेतीसाठी लागणारी खतं देखील मिळणार नाहीत. अशा प्रकारच्या जगभरातल्या अनेक अफवा पसरवून भारताच्या लोकांना भयभीत करण्याचे, त्यांना घाबरवण्याचे आणि चिंतेच्या गर्तेत बुडून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये काही लोकांना खूप आनंद मिळत होता. गेल्या 10 वर्षांच्या सुनियोजित योजना यशस्वी झाल्या आहेत हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतक्या मोठ्या संकटाच्या काळातही नागरिक देवो भव या मंत्राला उराशी बाळगून भारताने जी तयारी केली होती आणि जी पावले उचलली होती ती आता कामी येत आहेत. संकट येईल असा आपण विचारही केला नव्हता, पण त्या कठीण प्रसंगात या सर्व गोष्टी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. आज देशात गॅसची मुबलकता, पेट्रोलची उपलब्धता आणि युरियाचा पुरेसा साठा आहे. आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर सक्षमपणे उभे राहत आहोत आणि प्रगती करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जगातल्या या विविध संकटांचा प्रभाव हा प्रत्येकावर झालाय आणि आपणही त्यापासून अलिप्त नाही. आज जगात युरियाच्या केवळ एका पोत्याची किंमत 3000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आजही आम्ही माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना तो वाढीव बोजा सहन करण्यासाठी हतबल करत नाही, तर सरकार स्वतःच्या खांद्यावर तो भार उचलत आहे. आणि जगाकडून जे युरियाचं पोतं आपल्याला 3000 रुपयांना मिळतं ते आपण आपल्या शेतकऱ्यांना केवळ 300 रुपयांत उपलब्ध करून देऊ शकत आहोत. इतकंच नाही तर आज जगात डीएपी खताची किंमत 5000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. मात्र माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणूनच आजही आपण त्यांना केवळ 1350 रुपयांत डीएपी देत आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, एक काळ असा होता जेव्हा मी आत्मनिर्भरतेबद्दल बोलत होतो तेव्हा वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून विचार करणारे काही लोक आम्हाला विचारत होते की मग जागतिकीकरणाचं काय होईल. आज जग पाहत आहे की गेल्या दशकात जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन या संकल्पनेचा आवाज कमी झाला आहे. जिथून जागतिकीकरणाचा आवाज येत असे तो आता बंद झाला आहे. प्रत्येक देश आपल्या स्वतःच्या प्रश्नांकडे वळला आहे. दुर्दैवानं या संकट काळात काही लोक संसाधनांचा वापर शस्त्रांसारखा करत आहेत. जगातली संसाधनं आणि नैसर्गिक स्रोत ते शस्त्र म्हणून वापरत आहेत. पेट्रोल, डिझेल, खतं, औषधं, तंत्रज्ञानाच्या चिप्स इतकंच नाही तर भूभागाचा वापर देखील आता शस्त्रांसारखा केला जात आहे. अशा वेळी जर आपण आत्मनिर्भरतेचा मंत्र घेऊन गेल्या 10 वर्षांत योग्य दिशेनं चाललो नसतो तर आपण कल्पना करू शकतो की अशा आव्हानांचा आपण इतक्या खंबीरपणे सामना कसा केला असता. आणि आपली ही सज्जता आता सातत्यानं वाढतच चालली आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तर दुसरीकडे आज भारताची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावत आहे. आज जग भारताकडे एक सर्वमान्य आणि सन्माननीय देश म्हणून पाहत आहे. भारताकडे स्थिर राजकीय कौल आहे, स्थिर सरकार आहे. भारताची लोकशाही चैतन्यदायी म्हणजेच व्हायब्रंट आहे आणि भारताकडे एक मजबूत न्यायव्यवस्था आहे. आणि भारताचं संविधान आपल्या सर्वांना दिशा देणार आहे. आता संपूर्ण जग आपल्या या सामर्थ्याला ओळखू लागलाय आणि म्हणूनच 2014 नंतर जगातल्या जवळपास 40 देशांसोबत आपले FTA करार होत आहेत. आता पहा ही किती मोठी संधी चालून आली आहे. हे जे व्यापारी करार झाले आहेत ही एक अत्यंत मोठी संधी आहे. आणि म्हणूनच विशेषतः मी माझ्या MSME क्षेत्राला सांगू इच्छितो की आपल्याला ही संधी अजिबात सोडता कामा नये. आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचा आहे. भारताची उत्पादनं, इथली प्रत्येक गोष्ट जागतिक बाजारपेठेत पोहोचली पाहिजे. मग ते आपलं वस्त्र असो, आपली यंत्रसामग्री असो किंवा आपली औषधं असोत, आपल्याला ही संधी अजिबात सोडायची नाही. परंतु जे जागतिक निकष आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतील. जगाकडून आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा अधिक दर्जेदार उत्पादन आपल्याला द्यावं लागेल आणि जगाला जे मिळतं त्यापेक्षा स्वस्त दरात ते उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि पंजाब मधल्या लुधियाना पासून ते तामिळनाडू तिरुपूर पर्यंत आपलं वस्त्रोद्योग क्षेत्र संपूर्ण जगात आपलं

ज्ञान निर्माण करू शकतो. इतकंच नाही तर केरळ पासून गुजरात पर्यंत आणि तामिळनाडू पासून बंगाल पर्यंत पसरलेला आमचा हा समुद्र किनारा आणि आमचे कोळी बांधव आणि भगिनींना या एफपीए करारांमुळे आपल्या कोळंबीच्या म्हणजे झिंगा निर्यातीची आणि आपल्या सी फूडची मोठी संधी निर्माण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली. आपण या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन आणि याच मार्गाने निरंतर पुढे वाटचाल करत राहावी अशी माझी इच्छा आहे. आपण या कामांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. माझ्या प्रिय देश बांधवांनो, मी जी भूमिका तुमच्या समोर मांडली आहे ती 2047 साठीच्या ध्येयाच्या मजबूत पायावर उभी आहे. 2047 विकसित भारताचं हे ध्येय गेल्या 10-12 वर्षात आपण देशवासियांनी दाखवलेल्या सामर्थ्याचाच एक भाग आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या शतकाचा एक चतुर्थांश काळ आता उलटून गेला आहे आणि पुढील 25 वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आता आपण थांबू शकत नाही, माझ्या कामाचा वेग मंदावू शकत नाही, कारण आपली दिशा आता निश्चित झाली आहे. आपल्याला आपलं ध्येय गाठायचंच आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कार्यपद्धती बदलावी लागेल. आपली कार्यसंस्कृती बदलतानाच आपल्याला आपला दृष्टिकोनही बदलावा लागेल आणि आपल्या कामाचा वेग देखील वाढवावा लागेल. जी कामं गेल्या 5-7 दशकात झाली नाहीत ती आपल्याला येणाऱ्या 5-7 वर्षात पूर्ण करायची आहेत. आणि माझ्या देशातल्या युवा शक्तीवर, माझ्या देशातल्या तरुणांवर, देशातल्या माता भगिनींवर, माझ्या देशातल्या शेतकऱ्यांवर आणि माझ्या देशातल्या कष्टकरी मजुरांवर पूर्ण विश्वास आहे. आपण सर्व मिळून हे स्वप्न नक्कीच साकार करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला सुधारणांचा वेग देखील पुढे न्यायचा आहे. आणि जेव्हा मी सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा सुधारणा हे केवळ आमचं ध्येय नाही तर ती आमच्यासाठी एक आवश्यकता आहे. रिफॉर्म आमच्यासाठी केवळ एक शब्द नाही तर रिफॉर्म हा आमचा दृढ विश्वास आहे. याच दृढ विश्वासामुळे आम्ही सुधारणांच्या एक्सप्रेसवर स्वार झालो आहोत आणि आगामी काळातही आम्ही पुढच्या स्तरावरच्या सुधारणांच्या दिशेनं वाटचाल करणार आहोत. म्हणूनच सरकार, समाज, उद्योग, उत्पादक आणि शेतकरी अशा प्रत्येकालाच आपल्या पारंपरिक व्यवस्थांमध्ये सुधारणा करावी लागेल. आपल्याला आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल आणि आपल्या उद्दिष्टांमध्येही सुधारणा कराव्या लागतील. आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला एका निश्चित दिशेनं वाटचाल करावी लागेल. मी आज त्या युगाची ही आठवण करून देऊ इच्छितो जेव्हा भारताचं सामर्थ्य सप्त सिंधूच्या रूपानं ओळखलं जात असे, जे आपण जाणत होतो, समजत होतो आणि ऐकत आलो आहोत. आता विकसित भारत घडवण्यासाठी आपल्याला नवीन विचारांच्या प्रवाहाची गरज आहे. आज लाल किल्ल्याच्या तटावरून मी देशासमोर शक्तीच्या सप्त धारांचं आवाहन करत आहे. येणाऱ्या 5-7 वर्षांत जे गेल्या 5-7 दशकात घडलं नाही ते आता या सप्तधारेच्या सामर्थ्यानं आणि शक्तीनं आपण करून दाखवू. आम्ही देशाला नवी उंची आणि नवा वेग देऊ, तसंच नवीन उद्दिष्ट पूर्ण करण्याचं सामर्थ्य प्रदान करू आणि यासोबतच देशाच्या युवा शक्तीच्या सामर्थ्याचा राष्ट्र उभारणीत पुरेपूर उपयोग केला जाईल, त्यांची शक्ती राष्ट्रकार्याशी जोडली जाईल. येणाऱ्या काळात जेव्हा मी या सप्तधारेबद्दल बोलतो तेव्हा त्यातली सप्तधारेची पहिली शक्ती आहे उत्पादन क्षमता. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला उत्पादन क्षेत्राला खूप पुढे न्यायचं आहे आणि उत्पादन वाढवण्यासोबतच आपल्याला छोटे छोटे सुटे भागही तयार करायचे आहेत आणि मोठी उत्पादनही बनवायची आहेत. संपूर्ण मूल्य साखळी आपली असायला हवी आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक घटकही हवे आहेत आणि आपल्याला पूर्ण उत्पादन देखील करायचं आहे. आपल्याला पूर्ण उत्पादन सुद्धा हवं आहे. डिझाईन पासून उत्पादनापर्यंत भारताला जागतिक मूल्य साखळीचं एक विश्वासार्ह केंद्र बनावं लागेल. यासाठी मी 3 गोष्टींवर विशेष भर देऊ इच्छितो. उत्पादनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, ही काळाची एक मोठी संधी आहे. ही संधी हातातून जाऊ देऊ नका आणि यासाठी आपल्याला खर्च, गुणवत्ता आणि व्याप्ती या बाबतीत

वैश्विक मानदंडांची कसोटी पार करावी लागेल. आपले कारखाने स्पर्धात्मक असावेत, आपली उत्पादने वापरण्यास सोपी असावीत, आपले पॅकेजिंग जगभरातल्या लोकांना आकर्षित करणारं असावं. आपली त्रुटी विरहित निर्णय निर्मिती ही आपली खरी ओळख बनली पाहिजे. प्रत्येक उत्पादक, प्रत्येक उद्योजक, प्रत्येक एमएसएमईला मला हेच सांगायचं आहे की जागतिक बाजारपेठेत आपली ओळख विश्वासार्हता आणि गुणवत्तेच्या आधारावरच निर्माण व्हायला हवी. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको आणि म्हणूनच आपला मंत्र गुणवत्ता गुणवत्ता आणि गुणवत्ता असाच असायला हवा. हेच आपलं जागतिक ब्रँड मूल्य ठरेल. माझ्या प्रिय देश बांधवांनो, या सप्तधारेची दुसरी शक्ती आहे कृषी आणि अन्न उत्पादन आणि अन्न प्रक्रिया. आपल्याला या दिशेनं पुढे जावं लागेल. आपल्या शेतकऱ्यांसाठी आता जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. शेतकरी उत्पादक संस्थांमुळे आपल्याला एक खूप मोठी बाजारपेठ मिळत आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला त्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्याला शेतापासून ते थेट निर्यात बाजारपेठेपर्यंत प्रवास करावा लागेल. मग ते आपलं पारंपरिक खानपान असो, आपलं श्रीअन्न असो, आपले मसाले असोत, आपली फळं असोत की फुलं असोत, आपल्याकडे कशाची कमतरता आहे ती उत्पादने जागतिक ब्रँड्स बनली पाहिजे. आपले शेतकरी आता रसायनमुक्त शेतीवर भर देतील कारण जगात याची मागणी आणखी वाढणार आहे. आणि जेव्हा आमची कृषी उत्पादनं जागतिक निकषांवर प्रत्येक बाबतीत सिद्ध होतील तेव्हा आपण जागतिक बाजारपेठेत अगदी सहजपणे पोहोचू शकू. माझ्या सप्तधारेची तिसरी शक्ती आहे तंत्रज्ञान आणि नवोपक्रम. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आजचं युग हे एआयचं आहे, क्वांटमचं आहे, अंतराळाचं आहे, रोबोटिक्सचं आहे आणि डेटा सेंटर्सचं आहे. आज एक पूर्णपणे नवीन क्षेत्र आपल्या समोर खुलं झालं असून उदयोन्मुख तंत्रज्ञान देखील पावलोपावली आपल्याला नवनवीन आव्हानं देत आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देशाला जगासाठी केवळ एक बाजारपेठ बनू द्यायचं नाही तर आपल्याला नवोन्मेषाचं केंद्र बनायचं आहे. आम्ही UPI आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जगात आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून साऱ्या जगाला आपल्या ताकदीची ओळख करून दिली आहे. आता भारताला आपलं डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे. भारताला पुढील पिढीच्या दळणवळण तंत्रज्ञानामध्ये जगाचं नेतृत्व करायचं आहे. मेड इन इंडिया 6G देशाच्या प्रत्येक कोनाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे हे आपलं ध्येय असायला हवं आणि आपल्याला त्या कामात वेग आणला पाहिजे. आणि यासाठी आपले प्रयत्न अजिबात कमी पडता कामा नये. सप्तधारेची चौथी शक्ती आहे गतिशक्ती. या गतिशक्तीद्वारे देशांतर्गत अखंड आणि जलद संपर्क व्यवस्थेवर आपल्याला विशेष भर द्यावा लागेल. आपल्याला शहरांना जलदगती रेल्वेनं जोडावं लागेल. आधुनिक महामार्ग हवे आहेत, अंतर्गत जलमार्ग हवे आहेत, विमानतळ हवे आहेत, तसेच बहुविध लॉजिस्टिक्सची प्रणाली देखील हवी आहे. आपल्याला आपल्या बंदरांना केवळ सामान उतरवण्याची आणि चढवण्याची जागा म्हणून बघायचं नाही. जगातली जहाजं केवळ इथे येऊन नांगर टाकतील एवढ्या पुरतेच ते मर्यादित राहू नये तर आपल्याला बंदरांच्या बाबतीत बंदर आधारित विकासाच्या दिशेनं अधिक वेगानं वाटचाल करावी लागेल. आपली पुढची शक्ती आहे म्हणजेच सप्तधारेची पाचवी शक्ती आहे संरक्षण शक्ती. संरक्षण शक्तीचं महत्व हे प्रत्येक बाबतीत आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं महत्व आता भारतानं आणि जगानंही अनुभवलं आहे. याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाही. जग जेव्हा केवळ स्वतःचाच विचार करतं तेव्हा भारत जगासाठी फक्त एक बाजारपेठ बनून राहू शकत नाही. आपल्याला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावंच लागेल. पुढील पिढीचं संरक्षण तंत्रज्ञान विकसित करून आपल्याला जागतिक पुरवठादार बनण्याच्या दिशेनं आपलं लक्ष निर्धारित करून पुढे चालायचं आहे. आपल्याला ड्रोन आणि ड्रोन विरोधी प्रणाली विकसित करावी लागेल. तसंच हायपरसॉनिक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जागतिक नेतृत्व स्वीकारावं लागेल. त्यासोबतच आज प्रत्येक घरासाठी चिंतेचा विषय बनत चाललेली सायबर सुरक्षा देखील संरक्षणाचाच एक भाग आहे. या क्षेत्रात आपल्या तरुणांमध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा उपयोग आपण देश आणि जगाच्या कल्याणासाठी करू शकतो. आपल्या सप्तधारेची सहावी शक्ती आहे हरित अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्था. आपल्याला हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, हरित गतिशीलता आणि जागतिक स्तरावरील हरित उत्पादन ही क्षेत्र काबीज करायची आहे. जेव्हा संपूर्ण जग

प्रश्नावर केवळ चर्चा करत असतो तेव्हा आपण त्यावर मार्ग शोधण्याचं काम करत असतो. आम्ही समस्यांवर उपाय देत आहोत आणि भारत एका हरित चळवळीचं खूप मोठं सामर्थ्य घेऊन पुढे चालला आहे. त्याचबरोबर भारताकडे नील अर्थव्यवस्थेसाठी देखील खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आपल्याला खूप मोठी आणि विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभली आहे. नील अर्थव्यवस्थेसाठी आपल्याकडे खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मत्स्य व्यवसाय असो, सागरी तंत्रज्ञान किंवा किनारी पर्यटन असो, अशा कितीतरी क्षेत्रांत आपण प्रगती करू शकतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारत जेव्हा सप्तधारा या संकल्पनेवर काम करत आहे तेव्हा त्यातली आमची सातवी धारा अत्यंत महत्वाची आहे. जगाच्या दृष्टीनेही तिचं एक वेगळं महत्व आहे आणि ती म्हणजे भारताची सॉफ्ट पॉवर, भारताच्या सॉफ्ट पॉवरचं सामर्थ्य आहे. आज योगानं संपूर्ण जगाला भारताशी जोडून ठेवलं आहे. योग हे जगासाठी ऊर्जेचा एक स्रोत बनत चाललं आहे तर भारतासाठी विश्वासाचं एक मोठं कारण ठरत आहे. ज्या भारताकडे श्रद्धेची केंद्र आहेत, ज्या भारताकडे आयुर्वेदाचा वारसा आहे आणि ज्या प्रकारे भारताकडे सर्वसमावेशक आरोग्य सेवेची प्रणाली आहे, तसंच हील इन इंडिया सारखी चळवळ आहे, त्याद्वारे आपण आपलं सामर्थ्य जगासमोर नेऊ शकतो. मग ते हस्तशिल्प असो, आपली संस्कृती असो, आपले चित्रपट असोत, आपलं सर्जनशील जग असो, VFX असो, आपलं अॅनिमेशन असो, गेमिंग असो किंवा डिजिटल कंटेंट असो, या सर्व माध्यमांतून आपण जगावर प्रभाव पाडू शकतो. भारत सर्जनशील विश्वात आपला प्रभाव दाखवू शकतो. आपल्याला त्या क्षेत्राला एका जागतिक सामर्थ्याच्या रूपात विकसित करावं लागेल. आज भारतानं व्यवस्थित परिषदेला एक मोठी ताकद दिली आहे. जग हळूहळू भारताच्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची वाट पाहू लागला आहे आणि ही परिषद संपूर्ण जगाला भारताच्या सॉफ्ट पॉवरचा तसंच भारताच्या सर्जनशील जगाचा परिचय करून देईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारताकडे अफाट अशी वनसंपदा देखील आहे. आपल्याकडे 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत. आपल्याकडे मोठी क्षमता आहे. मात्र परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात आपण कुठेतरी मागे पडलो आहोत. आज सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून जगातल्या पर्यटकांना भारताकडे आकर्षित करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे आणि आपलं हे सामर्थ्य जगाला दाखवून देणं आवश्यक आहे. आपण हे कार्य लवकरात लवकर करू शकतो. जगामध्ये आज क्रीडा क्षेत्र देखील पर्यटनाचं एक खूप मोठं कारण बनू शकतं. मग जगातल्या मोठ्या क्रीडा स्पर्धा भारतामध्ये का होऊ नयेत? आज कॉन्सर्ट अर्थव्यवस्था खूप वेगानं वाढत आहे आणि आपल्या देशातल्या तरुणांमध्ये याचं मोठं आकर्षण निर्माण होत आहे. जगातल्या प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की आपण कधी ना कधी भारताच्या भूमीवर आपली संगीत साधना सादर करावी. ही एक खूप मोठी संधी आहे. आपल्याला ती उपयोगात आणण्यासाठी योग्य व्यवस्था उभी करावी लागेल. मित्रांनो, सप्तधाराच्या या 7 शक्तींचा उद्देश केवळ एकाच क्षेत्रात प्रगती करणं असा नसून आपल्याला एका सर्वांगीण दृष्टिकोनासह प्रगती करायची आहे. राष्ट्रासाठी जे ध्येय आणि जे उद्दिष्ट घेऊन आपण पुढे चाललो आहोत त्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या स्तरावर काम करावं लागेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी काही गोष्टी सांगितल्या आहेत पण मी यापेक्षाही पुढे जाऊन विचार करतो. मला जेव्हा देशाला जागृत करायचं असतं तेव्हा मला देशाच्या शक्तीलाही जागृत करायचं असतं. केवळ सरकार म्हणजे देश नसतो. प्रत्येक नागरिक जेव्हा जोडला जातो तेव्हा तो देश बनतो. आपण असा विचार का करू शकत नाही की आपण Fortune 500 बद्दल तर नेहमीच खूप चर्चा ऐकतो पण येणाऱ्या एका दशकात याच Fortune 500 कंपन्यांच्या यादीत यापैकी 50 कंपन्या आपल्या भारताच्या का असू नयेत? हे आपले ध्येय का असू नये? आज आपलं बँकिंग क्षेत्र खूप भरभराटीला येत आहे. मग जगातल्या अव्वल बँकांच्या यादीत भारताच्या बँकेचा ध्वज का फडकू नये? जगातल्या पहिल्या 5 बँकांमध्ये भारताची एक बँक असायला हवी. भारताच्या औषध निर्माण क्षेत्राच्या बाबतीत आपण खूप मोठं काम केलं आहे. मात्र आता ही काळाची गरज आहे की जगातल्या सर्वात मोठ्या औषध निर्माण कंपन्यांमध्ये भारताच्या देखील 1-2 औषध निर्माण कंपन्यांचं नाव गाजलं पाहिजे आणि भारतानं त्या क्षेत्रात आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलं पाहिजे. मग त्या विधी संस्था असोत किंवा मानांकन संस्था असोत, आता ही काळाची मागणी आहे की जागतिक नेतृत्व आपल्या हातात असावं. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि सामर्थ्य देखील आहे. आपल्याला एक मोठा इतिहास लाभलेला आहे आणि विविध भाषांवर आपलं प्रभुत्व देखील आहे. आपल्याला आता जागतिक स्तरावर पोहोचलं पाहिजे. आपली कोणतीही सल्लागार कंपनी किंवा लेखा परीक्षण फर्म जगातल्या अव्वल कंपन्यांच्या यादीत का असू नये? भारताच्या तंत्रज्ञान कंपन्या जगामध्ये शिरोमणी ठराव्यात, हे आपले ध्येय असायला हवं. आपले ब्रँड्स

असावेत ज्यामुळे संपूर्ण जग त्यांच्याकडे आकर्षित होईल. आपले ब्रँड्स आपल्या देशाची खरी ओळख बनावेत आणि जगासाठी एक महत्त्वाचं स्थान ठरावेत या दिशेने आपल्याला काम करायचं आहे. आणि यासाठीच मला राज्य सरकारांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही हे सांगायचे आहे. भारत सरकारची देखील ही जबाबदारी आहे की आपल्याला आपल्या सुधारणांचा वेग अधिक वाढवावा लागेल. आपल्याला 2047 उद्दिष्टाला साजेसं असं आपल्या व्यवस्थांचं स्वरूप विकसित करावं लागेल. आपण जुन्या काळातल्या नीती नियमांच्या आधारे पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला भविष्यातल्या स्वप्नांच्या गरजांनुसार नवीन नीती नियम तयार करावे लागतील. आणि जर आपण हे केले तर मला पूर्ण विश्वास आहे आणि मी देश बांधवांना देखील ही हमी देतो की याच मार्गावरून चालत मेहनतीमध्ये कोणतीही कसर न ठेवता आपण विकसित भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू. आपल्याला सर्वांना मिळून चालायचं आहे. मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा उद्योग, आपल्या सर्वांना मिळूनच पुढे जायचं आहे. आपल्याला सातत्यानं सुधारणा करायच्या आहेत. सुधारणांची ही प्रक्रिया आपल्याला सतत पुढे न्यायची आहे. आणि मी आधीही म्हटलं होतं की आपण या सुधारणा कोणत्याही सक्तीनं नव्हे तर आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी एका दृढ निश्चयानं करत आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, जेव्हा मी विकसित भारताविषयी बोलत असतो तेव्हा मी देशाला वेगवान गतीनं पुढे नेण्याबद्दल बोलत असतो. या सर्वाचा सर्वात मोठा लाभार्थी कोण आहे आणि हे साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारा असा कोण असेल तर तो माझ्या देशाचा युवक आहे, माझ्या देशाची युवा शक्ती आहे. विकसित भारताच्या या प्रवासात तरुणांची खूप मोठी भूमिका आहे. इतकंच नाही तर विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थी सुद्धा माझ्या देशाचा तरुणच आहे. आणि म्हणूनच आपल्याला विकसित भारताचं हे ध्येय तरुणांशी जोडूनच पुढे न्यायचं आहे. तरुणांनो, आपल्या सर्वोच्च प्राधान्याचा आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, गेल्या 10-12 वर्षांत त्या दिशेनं खूप काम झालं आहे. स्टार्टअप इंडिया अभियानामुळे आज देशात 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स तयार झाले आहेत. देशातले तरुण आज केवळ स्वतःसाठीच काम करत नाहीत तर ते अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देत आहेत. भारत सरकारने 1 लाख कोटी रुपयांचा नवोन्मेष निधी देखील जाहीर केला आहे. मला देशातल्या तरुणांना हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमची स्वप्न घेऊन पुढे या. संसाधनांची कमतरता भासू दिली जाणार नाही. तुमच्या बुद्धिमत्तेला आणि प्रतिभेला सामर्थ्य देण्यासाठी आम्ही 1 लाख कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. संशोधनाच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या स्वस्त डेटानं तरुणांना सशक्त केलं आहे. जगात जर सर्वात स्वस्त डेटा कुठे उपलब्ध असेल तर तो भारताच्या भूमीवर आहे. आणि या गोष्टींनी देशातल्या तरुणांना एक नवी शक्ती दिली आहे. आम्ही कौशल्य भारत सारखा राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला आहे आणि अंतराळ क्षेत्र देखील आम्ही पूर्णपणे खुलं केलं आहे. आम्ही राष्ट्रीय ड्रोन महाविद्यालयाची निर्मिती केली आहे. आम्ही खेलो इंडिया धोरण बनवलं आहे. देशात 35 वर्षांपर्यंत कोणतंही शैक्षणिक धोरण नव्हतं. आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घेऊन आलो आहोत आणि याचा मोठा फायदा मध्यमवर्गीय कुटुंबांना झाला आहे. मित्रांनो, मला तुम्हाला 2004 ते 2014 या कालखंडातली आकडेवारी द्यायला हवी. कारण 2004 ते 2014 दरम्यान आपल्या देशात 350 पेक्षाही कमी विद्यापीठे होती आणि आज अवघ्या 10-12 वर्षांच्या कालावधीत त्यात सुमारे 650 नवीन विद्यापीठांची भर पडली आहे. आता आपण जवळपास 1000 आकड्यापर्यंत पोहोचत आहोत. 2014 पूर्वी वैद्यकीय शाखेच्या केवळ 400 जागा असायच्या. आज वैद्यकीय क्षेत्रासाठी जवळपास 850 जागा आहेत. इतकंच नाही तर परदेशी विद्यापीठ देखील भारताच्या भूमीत येत आहेत. माझ्या तरुणांना भारतामध्येच परदेशी विद्यापीठांची पदवी मिळावी अशी व्यवस्था देखील झाली आहे. आपल्या देशातली तरुण पिढी लहानपणापासूनच तंत्रज्ञानाकडे आकर्षित व्हावी या दिशेनं आम्ही काम करत आहोत. आणि म्हणूनच आम्ही नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये मुलांची रुची वाढावी याकरता आम्ही जवळपास 10,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब्स लहान मुलांच्या स्वाधीन केल्या आहेत. आम्ही गेल्या 10-12 वर्षांत युवकांसाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. आम्ही स्टार्टअप सुरू केले आहेत आणि हे तुम्ही पाहिलेच असेल. भारतातल्या खासगी स्टार्टअप्स मधल्या सरासरी 28 वर्ष वयोगटातल्या तरुणांनी जगामध्ये पहिल्याच प्रयत्नात स्वतःचे उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपित केले आहेत. मित्रांनो, त्यांनी खरोखरच खूप मोठं कार्य केलं आहे. आज जवळपास 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. आम्ही

नुकतच एआय इम्पॅक्ट समिट आयोजित केलं होतं. एआयचा विस्तार अतिशय वेगानं होत आहे आणि म्हणूनच आज लाल किल्ल्यावरून मला देशातल्या तरुणांसाठी एक घोषणा करायची आहे आणि ती म्हणजे येत्या एका वर्षात 1 कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आपल्या देशातल्या तरुणांमध्ये एआयच्या जगातही नेतृत्व करण्याचं सामर्थ्य निर्माण व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. माझ्या मित्रांनो, जैव अर्थव्यवस्था हे एक नवीन क्षेत्र आहे. 2014 पूर्वी एक वेळ अशी होती जेव्हा जैव अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 60,000 कोटी रुपयांची उलाढाल होत असे. माझ्या देशातल्या तरुणांनो, तुम्ही काय कमाल केली आहे हे जरा बघा. जेव्हा धोरण योग्य असतात आणि लक्ष्य स्पष्ट असतं तेव्हा माझ्या देशातले तरुण जैव अर्थव्यवस्थेत क्षेत्रात देशाच्या युवा शक्तीनं आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. 2014 आधी जैव अर्थव्यवस्थेची उलाढाल 60,000 कोटी रुपये होती, ती आज 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो, 2009 तो कालखंड होता जेव्हा आपल्या देशात केवळ 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. 2009-10 मध्ये केवळ 1.5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. केवळ 1.5 लाख इलेक्ट्रिक वाहन, तर वर्ष 25-26 मध्ये 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, विमान वाहतूक क्षेत्र देखील माझ्या तरुणांसाठी खूप वेगानं प्रगती करत आहे. नवीन विमानतळ, नवीन मार्ग रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करत आहेत. देखभाल आणि दुरुस्ती यांसारख्या क्षेत्रांमुळे देखील देशात खूप मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाला काम मिळत आहे. मेड इन इंडिया विमान बनवण्याच्या दिशेनं आपण मोठं यश संपादन केलं आहे. मेड इन इंडिया संरक्षण वाहतूक विमान C-295 आधीच आपलं यशस्वी उड्डाण पूर्ण केलं आहे. माझ्या मित्रांनो, देशातल्या तरुणांसाठी ड्रोन तंत्रज्ञानानं देखील खूप मोठी कामगिरी केली आहे. गावागावात ड्रोनच्या मदतीनं राबवली जाणारी स्वामित्व योजना आता यशस्वी होत असून जवळपास 3.25 कोटी कुटुंबांना या स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला आहे आणि यामुळे सुमारे 140 लाख कोटी रुपयांची संपत्ती खुली झाली आहे, ज्यामुळे आता बँकांकडून कर्ज मिळू शकतं आणि लोक स्वतःचा व्यवसाय करू शकतात. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज आपल्या मध्यम वर्गीय कुटुंबांसमोर कोचिंग क्लासेसची स्पर्धा हे खूप मोठं ओझ बनलं आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की जर मुलाला कोचिंग क्लासला पाठवलं नाही तर आपण एक प्रतिष्ठित कुटुंब ठरणार नाही. या गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांची काळजी करत असतानाच त्यांचा 1,000 कोटी रुपयांचा खर्च सुद्धा वाचला पाहिजे. मुलंही आपल्या जवळ राहू शकतील, त्यांची देखभाल होऊ शकेल आणि कुटुंबावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. म्हणूनच आम्ही तरुणांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत, उत्तम गुणवत्ता आहे आणि शिक्षक आहेत. या सर्व संसाधनांची सांगड घालून आपण देशातल्या तरुणांना मोफत कोचिंग देण्यासाठी एक संपूर्ण नेटवर्क उभं करणार आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, मी नेहमीच म्हणत आलो आहे की जो खेळेल तोच फुलेल. जेव्हा मी या खेळण्याच्या आणि फुलण्याच्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज भारत क्रीडा विश्वात आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. आता खेळाच्या व्यासपीठावर भारताचे राष्ट्रगीत दुमदुमते, भारताचे राष्ट्रगीत ऐकू येते आणि भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. टॉप्स योजनेला प्रचंड यश मिळालं आहे. खेलो इंडिया स्पर्धा, युनिव्हर्सिटी गेम्स, विंटर गेम्स, बीच गेम्स, क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा वैद्यक शास्त्र आणि क्रीडा पोषण, या सर्व विषयांमध्ये भारत आता नैपुण्य मिळवण्याच्या दिशेनं वेगानं पुढे जात आहे. तरुणांसाठी हे एक संपूर्ण नवं क्षेत्र असून जे खेळाडू बनू शकले नाहीत त्यांच्यासाठी क्रीडा सहाय्य प्रणालीमध्ये सुद्धा खूप मोठी क्षेत्र खुली होत आहे. क्रीडा विश्वात भारताची कामगिरी सातत्यानं सुधारत आहे आणि आपण 2036 मध्ये ऑलिम्पिकसाठी एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे जात आहोत. तसंच

2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद सुद्धा भारत भूषवणार आहे. माझ्या मित्रांनो, जगातल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुमारे 40 प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्यात जवळपास 325 ते 350 प्रकारच्या विविध स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये आयोजित केल्या जातात. आणि माझ्या देश बांधवांनो, हे जाणून तुम्हाला दुःख होईल, माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान देतो, मी तुम्हाला आवाहन करतो आणि मला यामध्ये तुमच्या मदतीची गरज आहे. ज्या 325 हून अधिक स्पर्धा होतात त्यापैकी 2/3 खेळांमध्ये भारत कुठेच नसतो, तिथे आपला सहभाग नसतो, आपण त्यासाठी पात्रही ठरत नाही. आम्ही असा निर्धार केला आहे की 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. पण ते 2036 मध्ये ज्या क्रीडा प्रकारांमध्ये आज भारत खेळत नाही, ज्या प्रकारांसाठी भारत पात्र ठरत नाही आणि ज्या स्पर्धांकडे भारताने दुर्लक्ष केलं आहे, असा खेळांचा 3/4 भाग आपली प्रतीक्षा करत आहे. भारत आता त्यावर भर देणार आहे आणि यासाठी आम्हाला टॅलेंट हंटची एक मोहीम सुद्धा राबवायची आहे. जर आपल्याला 2036 साठी खेळाडू हवे असतील तर आज जे 5 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष वयोगटातल्या मुलांकडे, तरुणांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, मुलींकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणूनच 5 ते 15 वयोगटातल्या मुलांमधलं क्रीडा कौशल्य शोधण्यासाठी प्रत्येक गावागावात, शहराशहरात आणि प्रत्येक शाळेपर्यंत ही मोहीम पोहोचवली जाईल. एक टॅलेंट हंट मोहीम राबवली जाईल. मुलांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा आणि त्यांच्या प्रतिभेचा शोध घेतला जाईल आणि त्यानंतर त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन देशासाठी खेळणारे उत्कृष्ट खेळाडू तयार केले जातील. माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, आज देशासमोर आणि देशातल्या तरुणांसमोर व्यसनाधीनता हे एक फार मोठं संकट बनत चाललं आहे. व्यसनमुक्त भारत हे आपल्या सर्वांचं सामूहिक उत्तरदायित्व असायला हवं. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली तरुण पिढी सशक्त होणं गरजेचं आहे. आपलं युवा सामर्थ्य आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कामी यावं. म्हणूनच व्यसनमुक्त भारतासाठी गेल्या काही दिवसांत माय भारतच्या स्वयंसेवकांनी, देशातल्या सेवाभावी संस्थांनी, सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी आणि आध्यात्मिक पुरुषांनी एकत्र येऊन व्यसनमुक्त भारतासाठी 100 आठवड्यांचा एक कार्यक्रम निश्चित केला आहे. ही मोहीम 100 आठवड्यांपर्यंत चालणार आहे. मी प्रत्येक कुटुंबाला सांगू इच्छितो की आपण सुद्धा या मोहिमेचा भाग बनावे, आपण या मोहिमेत सहभागी व्हा आणि नशामुक्त भारताचं, देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी पुढे यावं. माझ्या प्रिय देश बांधवांनो, 21व्या शतकात देशासमोर जी जुनी आव्हानं आहेत ती संपवणं अत्यंत अनिवार्य आहे. नक्षलवाद आणि माओवादानं लाखो तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अनेक मातांच्या कर्तबगार मुलांना हिरावून घेतलं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, प्रत्येक आई वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. या नक्षलवादानं 4 दशकांपर्यंत हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागाला, एका मोठ्या लोकसंख्येला आपल्या जाळ्यात जखडून ठेवलं होतं. त्यांना बंदुकीच्या टोकावर धाकात ठेवलं होतं, संविधानाच्या चिंधड्या उडवल्या होत्या आणि देशाच्या सामान्य नागरिकांच्या रक्षणात आपल्या पोलीस आणि सुरक्षा दलातले 3,500 हून अधिक जवान शहीद झाले आहेत. देशातला सामान्य माणूस सुरक्षित असावा यासाठी एखाद्या युद्धाच्या प्रसंगी जितके सैनिक धारातीर्थी पडतात त्यापेक्षा जास्त पोलीस जवानांना आपल्या प्राणांची बाजी लावावी लागली आहे. या नक्षलवादानं आपल्या धरतीला रक्तान मागलं होतं. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली त्याच दिवशी आम्ही हा संकल्प केला होता की आम्ही देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करू. आणि आज मला आनंद होत आहे की नक्षलवादी आणि माओवादी हिंसेत आता शेवटचा श्वास घेण्याची सुद्धा कदाचित ताकद उरलेली नाही. नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच्या दिशेनं टाकलेल्या पावलांमुळे जिथे एकेकाळी नक्षलवाद्यांच्या गोळ्या चालायच्या, जिथे कधीही धरणी रक्तानं माखलेली असायची, आज तोच नक्षलग्रस्त भाग आणि परिसर नक्षलमुक्त झाल्यामुळे तिथं विका विश्वास आणि प्रयत्नांचा तिरंगा डौलानं फडकत आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, या आव्हानाला आपण मुळीच कमी लेखता कामा नये, कारण या आव्हानाबाबत आपल्याला आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. अनेक वर्षांपर्यंत देशाच्या सत्ताकारणात माओवादी विचारसरणीची माणसं सत्तेच्या गल्लीबोळात
आपलं स्थान निर्माण करून बसली होती।

अगदी सरकारी समित्यांमध्ये सल्लागार म्हणून देखील या माओवादी विचारसरणीने आपल्या धोरणांना पूर्णपणे प्रभावित केलं होतं। माझ्या प्रिय देशबांधवांनो, जंगलांमधून सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आणि देशाला त्या मोठ्या संकटातून मुक्त करण्यात आज आपल्याला यश मिळालं आहे। शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले नक्षलवादी गेले असले तरी वैचारिक नक्षलवादी मात्र संधीच्या शोधात आहेत। ते हिंसा आणि अराजकतेचे नवनवीन मार्ग शोधत आहेत। समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी ते नानाविध प्रकारचे डावपेच आखत आहेत। या वैचारिक नक्षलवाद्यांना आता आपल्याला ओळखावं लागेल। या वैचारिक नक्षलवाद्यांना आपल्याला समाजापासून विलग करावं लागेल आणि राष्ट्राला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करावी लागेल। आपल्याला देशाच्या तरुण पिढीला एकत्र जोडावं लागेल। माझ्या प्रिय देशबांधवांनो, सुरक्षित भारत घडवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आव्हान मग सीमेच्या आत असो किंवा सीमेबाहेर, भारत प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे। आज युद्धाचं स्वरूप बदलत चाललं आहे। आता युद्ध फक्त सीमेवरच होईल याची कोणतीही खात्री देता येत नाही। युद्ध हे देशाच्या आत कुठेतरी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये जाऊन तर कधी बँकिंग क्षेत्राला लक्ष्य करून होऊ शकते। इतकेच नाही तर डेटा सेंटरवर हल्ला करून युद्धाचं एक नवीन रूप समोर येत आहे, ज्यात देशातल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या जात आहेत आणि कारखाने उद्ध्वस्त केले जात आहेत। आम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी मिशन सुदर्शन चक्राची घोषणा केली होती आणि आता त्या दिशेनं अतिशय वेगानं काम सुरू आहे। आज आपल्या संरक्षण क्षेत्रातली निर्यात म्हणजे संरक्षण निर्यात सुमारे 50 पटींनी वाढली असून जगातल्या सुमारे 100 देशांमध्ये आपली अस्त्र आणि शस्त्र पोहोचत आहेत। जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा हळूहळू वाढत आहे आणि या बदलत्या काळात आपल्याला शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अधिक सक्षमपणे काम करायचं आहे। आपल्याला आपल्या सैन्य दलांचं सामर्थ्य तर वाढवायचंच आहे, मात्र त्यासोबतच नागरिकांनाही तयार करावं लागेल। गेल्या शतकातल्या युद्धांच्या गरजा लक्षात घेऊन जी नागरी संरक्षण व्यवस्था आपल्या देशात विकसित झाली आहे ती आता कालबाह्य झाली आहे आणि म्हणूनच मी आज लाल किल्ल्यावरून ही घोषणा करतो की आपण आगामी काळात नागरी संरक्षणासाठी एक चैतन्यशील नेटवर्क उभं करणार आहोत। आम्ही त्यांना आधुनिक व्यवस्थांची ओळख करून देऊ। आधुनिक संकटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कोणती व्यवस्था असू शकते याचा विचार करून आधुनिक आव्हानांवर मात करणारी नागरी संरक्षणाची एक मोठी स्वयंसेवी फौज आपण तयार करणार आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो, राष्ट्राच्या उभारणीत आज आपल्या माता भगिनी आणि लेकींचं योगदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचं आहे। ते सर्वांसाठी प्रेरणेचं मोठं कारण ठरत आहे। फायटर जेट असो किंवा नागरी विमान वाहतूक क्षेत्र, आपल्या लेकी सगळ्यात आघाडीवर दिसत आहेत। मग ते खेळाचं मैदान असो, तिथेही आपल्या मुली अग्रेसर आहेत। स्टेम एज्युकेशन मध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया असो, तिथेही सर्वात जास्त आपल्याच मुली पुढे दिसत आहेत। आज सैन्यात सुद्धा NDA मधून ज्या मुली बाहेर पडल्या आहेत त्या मोठ्या रुबाबानं देशाच्या सैन्य दलाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य दाखवू लागल्या आहेत। माझ्या या लेकींची ताकद कशी आहे? मी गेल्या काही दिवसांत सानंद इथल्या एका सेमीकंडक्टर प्लांट मध्ये गेलो होतो। तिथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी मुली मोठ्या उत्साहानं काम करत होत्या। त्या लेकी परदेशात गेल्या, तिथं प्रशिक्षण घेऊन परतल्या आणि आज चिप निर्मितीचं काम करत आहेत। मी जेव्हा त्यांच्या कमालीचा आत्मविश्वास पाहिला तेव्हा मी खरोखरच खूप प्रभावित झालो होतो आणि 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य आम्ही निश्चित केलं होतं ते आम्ही पार केलंय। आता आम्ही 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय समोर ठेवून पुढे जात आहोत। 3 कोटी नवीन लखपती दीदी तयार होणं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेत होणारं एक मोठं परिवर्तन आहे। हा बदल मातृशक्तीच्या माध्यमातून येणार आहे। माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज पंचायतींमध्ये, नगरपालिकांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये खूप मोठ्या संख्येनं आपल्या महिला लोकप्रतिनिधी बनून देशाचं मार्गदर्शन करत आहेत। त्या विविध समस्यांचं निराकरण करत आहेत आणि अतिशय सक्षम नेतृत्व प्रदान करत आहेत। आणि याच गोष्टीची दखल घेत आम्ही संसदेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम संमत केला होता, मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानं गेल्या 40 वर्षांपासून हे स्वप्न नेहमीच राजकीय आखाड्याचा बळी ठरत आला आहे। मी आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंग्याच्या सावलीत उभं राहून देशातल्या सर्व राजकीय पक्षांना ही प्रार्थना करतो, आग्रह करतो की

आपण सर्वांनी या महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करावा, त्या महिलांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावं आणि लवकरात लवकर आपल्या माता भगिनींना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% प्रतिनिधित्व मिळावं, त्यांनी भारताच्या धोरण निर्मितीमध्ये आपलं योगदान द्यावं, ही काळाची गरज आहे. आणि मी सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आग्रह करतो की या महिला आरक्षण लागू करून महिलांच्या सन्मानाच्या या कार्यात तुम्हीही सहभागी व्हा, तुम्हीही याचं श्रेय घ्या. मात्र माझ्या माता भगिनींना त्यांचा हक्क मिळवून द्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, विकसित भारताचा संकल्प तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचेल. 2014 पूर्वी केवळ 25 कोटी लोकांकडे सामाजिक सुरक्षेचं कवच होतं, केवळ 25 कोटी लोकांकडे. मित्रांनो, गेल्या 5-7 दशकांत हे प्रमाण केवळ 25 कोटी इतकंच होतं, मात्र आम्ही एका दशकाच्या आतच 100 कोटी देशबांधवांना सामाजिक सुरक्षेचं कवच दिलं आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 70 वर्षांवरच्या वयोगटातल्या ज्येष्ठांसाठी देखील आज 5 लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचारांची व्यवस्था केली जात आहे. कोटी कोटी कुटुंबांना यामुळे खूप मोठी सुविधा मिळाली आहे. आणि जे 2 लाख कोटी रुपये औषध आणि शस्त्रक्रियांवर खर्च होणार होते ते आज या आयुष्मान कार्डमुळे वाचले आहेत. हे पैसे माझ्या कुटुंबातल्या मुलांचे आहेत, त्या गरीब कुटुंबांचे आणि मध्यम वर्गीय कुटुंबांचे आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, त्यांना मिळालेली ही खूप मोठी मदत आहे. आज मला एका कामासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. मी तुम्हा सर्वांकडे एक मदत मागत आहे. मी सर्व तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या मोहिमेचं नेतृत्व करावं. तुमचे 1-2 तास देशाला खूप मोठी शक्ती देणार आहेत. तुम्हाला असं वाटेल की 1-2 तासांत मी देशाला अशी काय ताकद देऊ शकतो, तर मी सांगतो तुम्ही एक मोठी शक्ती ठरणार आहात. आणि म्हणूनच प्रत्येक घरात तसं वातावरण तयार व्हावं. सध्या देशात जनगणनेचं काम होत आहे, जनगणना मोजणी सुरू आहे. ही मोजणी केवळ आकडेवारी पुरती मर्यादित नसते, तर त्यातल्या बारकाव्यातूनच देशाच्या प्रगतीची धोरणं आखली जातात आणि नवनवीन योजना तयार केल्या जातात. या जनगणनेच्या आधारेच देश आपली पुढची रूपरेषा तयार करतो आणि म्हणूनच अचूक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी सरकारकडून जे प्रतिनिधी येतात ते इतक्या घाईत असतात की कधी शब्दांचे स्पेलिंग एक लिहितात तर कधी दुसरेच काहीतरी लिहितात. आणि यामुळेच आपल्याला जे अंतिम निकाल मिळतात त्यात अनेक अडचणी येतात. आता आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध असल्यानं असा निर्णय घेण्यात आला आहे की तुम्ही स्वतः सुद्धा जनगणनेमध्ये तुमची माहिती तुमच्या मोबाईल फोनद्वारे भरून देऊ शकता. नंतर कोणी सरकारी बाबू येतील, कोणी प्रतिनिधी येतील आणि तुमच्याशी चर्चा करतील. पण तुम्ही कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून डिजिटल पद्धतीनं आपली नोंदणी करून घ्या. सर्व बारकावे तपासा. शब्दांच्या स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका. कोणत्याही माहितीत चूक नसावी. तुम्ही जितकी अचूक माहिती द्याल तितकी देशाला पुढे नेण्यासाठी मोठी मदत होईल. आणि म्हणूनच मी देशातल्या तरुणांना सांगतो की तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना सोबत घेऊन बसा आणि पूर्ण अर्ज नीट समजून घ्या. हा अर्ज प्रथम कागदावर भरून घ्या. काही चूक असेल तर ती दुरुस्त करा आणि मग तंत्रज्ञानाच्या मदतीनं तो डिजिटली अपलोड करा. तुम्ही पहा, देश इतकं मोठं काम पूर्ण करेल आणि यामुळे देशाचा वेळ आणि शक्ती योग्य कामासाठी वापरली जाईल. म्हणूनच माझ्या देशातल्या तरुणांना मी या जनगणनेच्या कामात सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी लाल किल्ल्यावरून ज्या पंचप्राण संकल्पनेबद्दल बोललो होतो त्या पंचप्राणांनी देशाला आपल्या आत्मगौरवाच्या दिशेनं पुढे नेण्याचं कार्य केलं आहे. या पंचप्राणांनी आपल्याला आपली ध्येय गाठण्याच्या सामर्थ्याचं पुढे जाण्यासाठी एक खूप मोठा आधार दिला. आपल्याला गुलामगिरीची मानसिकता प्रत्येक क्षणी मुळापासून नष्ट करायची आहे. ज्या भारताचं स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित नेहरूंनी पाहिलं होतं, ज्या भारताचं स्वप्न सरदार पटेल, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांनी पाहिलं होतं, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाहिलं होतं, भगवान बिरसा मुंडा यांनी पाहिलं होतं आणि ज्योतिबा फुले यांनी पाहिलं होतं, त्या सर्वांकडून प्रेरणा घेऊनच आपण पुढे वाटचाल करूया. यासाठी पुढे या, आपण या संकल्पाचा पुनरुच्चार करूया.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:42 आणि 8 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत मी वैष्णवी आपला निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.